सुप्रभात श्रोते हो, शमरौष 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत स्वागत करते. मी भारती कुलकर्णी. श्रोते हो, आज हे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ शके 1948, 7 जुलै 2026. आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकार श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला श्रोते हो आपण ऐकलीत संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातली विष्णुदास नामा यांची ही रचना, संगीत आहे यशवंत देव यांचं, ऐकूयात.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातली विष्णुदास नामा यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातली ही भक्तिरचना.

सुधीर फडके यांची यांच्या स्वरातली रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. आता ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरातली संत गोरा कुंभार यांची ही रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

संत गोरा कुंभारी यांची रचना आपण ऐकलीत रामदास कामत यांच्या स्वरात, संगीत होतं यशवंत देव यांचं. आता ऐकूया सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली वसंत बापट यांची ही रचना, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली वसंत बापट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आणि श्रोतेहो, या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:25 झालीत. ऐकूया दिनविशेष. श्रोतेहो, 7 जुलै या तारखेचं महत्व काय आहे ते जाणून घेऊया. 7 जुलै 1854 या तारखेला कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबईच्या फोर्ट भागातील वॉटसन हॉटेलमध्ये ल्युमियर बंधूंनी भारतात पहिल्यांदा चित्रपट दाखवला हा दिवस होता 7 जुलै 1896. 1885 या तारखेला विम्बल्डन पुरुष एकेरी विजेतेपद 17व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला. विम्बल्डन जिंकणारा तो पहिला अनसीडेड खेळाडू आणि पहिला जर्मन खेळाडू देखील ठरला. जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्मदिन,

0: 1914 साली त्यांचा जन्म झाला. लोकसंगीताचा खुबीनं वापर करणाऱ्या अनिल विश्वास यांनी वाद्यवृंदाच्या वापरातही अनेक प्रयोग केले.
1: मेरा क्या है, मैं उठकर चला जाऊंगा. कल कही आप ही को ना कहना पड़े कि एक जबी चाहिए संगे दर.

0: 1948 चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण, गायिका पद्मजा फेणाणी यांचा जन्म 1962 साली या दिवशी झाला. 1981 क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी. 1982 आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. शेरलॉक होम्सच्या गुप्तहेर कथांसाठी प्रसिद्ध असणारे ब्रिटिश लेखक सर ऑर्थर कॉनन डॉईल यांचा स्मृतिदिन. 1930 साली त्यांचं निधन झालं. व्यवसायानं डॉक्टर असणाऱ्या या लेखकानं निर्माण केलेला गुप्तहेर शेरलॉक होम्स आणि त्याचा साथीदार वॉटसन ही रहस्यकथांच्या जगातली अजरामर पात्र ठरली आहेत. ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांचा आज स्मृतिदिन. 2021 साली आजच्या दिवशी त्यांचं निधन झालं.
1: कौन कमबख्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है. मैं तो पीता हूँ.

0: के बस सांस ले सकूं।
1: 1944 साली ज्वारभाटा या चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या दिलीप कुमार यांनी पुढची काही दशकं एकाहून एक सरस भूमिका साकारत रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं।

0: दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीचं. हे आहे अहिल्यानगर केंद्र.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: आता ऐकूया माइंडफुल इटिंग याविषयी चिंतन. लेखन आहे वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचनस्वर आहे प्रज्ञा असनीकर यांचा.
2: श्रोते हो, सध्या संपूर्ण जगावरच मधुमेह आणि स्थूलत्व यांच्यामुळे झाकोळ आलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सर्वांगीण पौष्टिक जेवणाचा आणि व्यायामाचा अभाव. फास्ट फूड, हवाबंद पाकिटातलं चटकमटक, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं शिळं अन्न, कमालीची घाई आणि अनियमित वेळापत्रक. भारत सरकारनंही मधुमेह आणि स्थूलत्वाचा प्रश्न गांभीर्यानं हाताळायच्या योजना आखल्या आहेत, कारण या आजाराच्या पेशंट्सची संख्या झपाट्याने वाढते आहे. जेवताना हसा, बोला, गप्पा मारा, पण तोंडात घास असताना नको. 32 वेळा चावलेला घास पचनक्रिया सुलभ करतो. जेवताना करमणुकीच्या साधनांपासून दूरच राहावं. वाढलेल्या ताटाकडे कृतज्ञतेनं पाहावं. अन्नाचा रंग, वास, चव याकडे लक्ष द्यायला हवं. यालाच इंग्रजीमध्ये माइंडफुल इटिंग असं म्हणतात. माइंडफुल इटिंग म्हणजे घाई न करता पूर्ण लक्ष अन्नाकडे देऊन शरीराच्या गरजा समजून घेऊन खाणं. ही पद्धत लोकप्रिय जीवनशैली बनत आहे आणि खाण्याच्या पद्धतीमध्ये क्रांतिकारक बदलही घडवत आहे. जाणीवपूर्वक जेवल्यामुळं शरीराची भूक आणि पोट भरल्याचे संकेत लक्षात येतात. कमी खाणं किंवा जास्त खाणं टाळता येतं. वजनावर आणि पचन संस्थेवर आपसुकच नियंत्रण राहतं. अपचनासारखे विकारही टळतात. ही संकल्पना आपल्या शास्त्रांमध्ये फार पूर्वीच सांगितली आहे. माणूस जेवणाच्या पानावर बसला की तो आधी डोळ्यांनी जेवतो, म्हणून जेवणाचं पान निगुतीनं वाढावं. भविष्य पुराणात जेवणासंबंधीचे नियम सांगितले गेले आहेत. जीवनातला महत्त्वपूर्ण भाग जेवण आपल्याला ऊर्जा देतं. जेवण करताना अन्नाचा अपमान होईल अशी कृत्य करू नयेत. ज्याप्रमाणे आणि ज्या प्रकारचे अन्न आपण सेवन करतो त्याप्रमाणे आणि त्या प्रकारचे परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावरही होत असतात. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या साहित्यात यावर भाष्य केलेलं आपण आठवणीत ठेवलंच पाहिजे. त्या काळात केलेले भाष्य आजच्या कलियुगातही तंतोतंत लागू होते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जेवणापूर्वी म्हणण्याचा हा श्लोक तोंडात घास घेता घेताच श्रीहरीचे नाव घेण्यास सांगतो, कारण त्यामुळे सेवन केलेल्या अन्नाचं सहजच हवन म्हणजे पचन होतं. आपल्या शरीराचं पोषण करणारं हे अन्न हे साक्षात परब्रह्मच आहे. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं किंवा जिभेचे चोचले पुरवणं नाही, तर ते एक यज्ञकर्मच आहे. प्रत्येक

0: घेताच श्रीहरीचे नाव घेण्यास सांगतो, कारण त्यामुळे सेवन केलेल्या अन्नाचं सहजच हवन म्हणजे पचन होतं. आपल्या शरीराचं पोषण करणारं हे अन्न हे साक्षात परब्रह्मच आहे. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं किंवा जिभेचे चोचले पुरवणं नाही, तर ते एक यज्ञकर्मच आहे. प्रत्येक घास म्हणजे जठराग्नीच्या कुंडात घातलेली समिधा आहे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. माइंडफुल इटिंगची आजची पाश्चात्य संकल्पना समर्थ रामदास स्वामींनी त्या काळातच त्यांच्या श्लोकांद्वारे सडेतोडरित्या मांडलेली आहे. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी मी हे अन्न सेवणार. घडो माझिया हातून देश सेवा, म्हणूनच देई मला शक्ती देवा. देशाप्रतीचा सार्थ अभिमान, अन्नाप्रतीचा आदर, जेवणाप्रतीचे नियम आणि स्वतःच्या देहाची योग्य काळजी, या साऱ्यांची सांगड समर्थ रामदासांनी खुबीनं घातलेली आहे. धुवा हात पाय चला भोजनाला, बसा येथे नीट तुम्ही मांडी घाला. नका मागू काही आधाशीपणाने, नका टाकू अन्न करा स्वच्छ पाने. चातुर्यानं सांगितलेले हे नियम म्हणजेच आजची माइंडफुल इटिंग ही संकल्पना. डोळ्यात उतरलेली तृप्ती अन्नावरची वासना वाढवते. वाढलेल्या ताटाकडे बघून जेव्हा वासना चाळवते, तेव्हा ते अन्न मनाचीही तृप्ती करतं.
1: माइंडफुल इटिंग याविषयी चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचनस्वर होता प्रज्ञा आसनेकर यांचा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:35 होत आहेत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आहे आपल्याबरोबर भारती कुलकर्णी. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी. या कार्यक्रमात पाणलोट क्षेत्र तण नियंत्रण याविषयीची माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी डॉक्टर लीना मोरुडे यांनी दिलेली माहिती. सादर करते धीरज कुंडलिक केदारी. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवचट यांनी दिलेली माहिती. सादर करते प्रसाद कुलकर्णी. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलन आहे समीर दाणी यांचं. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो हा प्रायोजित कार्यक्रम. तर 8:15 मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही हा प्रायोजित कार्यक्रम. 8:20 ऐकू शकाल मिश्र संगीत. श्रोते हो, आज सकाळी 8:40 मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमात अहिल्यानगर इथल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजिका स्नेहल धर्माधिकारी यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. आज सकाळी 9:30 रिलायबल इन्व्हेस्टमेंट अर्थजगत या कार्यक्रमात अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार प्राचार्य डॉक्टर रवींद्र चोभे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत. 9:45 ऐकू शकाल सुगम संगीत. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 एक फिल्म. संकलन आणि निवेदन आहे निकिता रसाळ यांचं. आज सकाळी 11:00 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती. सादरकर्ते आहेत सदानंद कांबडी आणि ही निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची. 11:20 आपली गाणी हा मराठी

गीतांचा कार्यक्रम तर 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून दुपारी 1 ते 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू.

5:02 सुरू होईल आमची सायंकालीन प्रसारण सभा. यात सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 युववाणी हा योग मित्रांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात नीलकंठ मारुतीराव तरकसे आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. साडेसात 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. यात सुरुवातीला खरीप हंगामातील चारा पिकाची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची सोमनाथ काणके यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर याच कार्यक्रमात खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक चिमाजी बाचकर यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:15 उद्योग विश्व या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत. 9:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम. 9:30 एक फिल्म या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. तर 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. आणि याशिवाय श्रोते हो सर्व बातमीपत्र नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 झालीत. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया पाणलोट क्षेत्र नियंत्रण याविषयी माहिती. वाचनस्वर आहे सोमनाथ काणके यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातल्या पिकात किंवा फळबागेत तसंच ऊसासारख्या पिकात देखील तणांचा प्रादुर्भाव हा होतो. ही तणं प्रामुख्यानं पिकांबरोबर पाणी, अन्न, सूर्यप्रकाश यांसाठी स्पर्धा करत असतात. ही तणं काढण्यासाठी आपला उत्पादन खर्च वाढतो. उत्पादनात 30-60% घट येते. त्याचबरोबर पिकांची गुणवत्ता देखील कमी होते. एवढंच नाही तर किडी आणि रोगांचा फैलाव देखील या तणांमुळे होत असतो. म्हणूनच या तणांचं निर्मूलन योग्य टप्प्यावर करणं अतिशय गरजेचं असतं. अलीकडे तण नियंत्रण ही एक मोठी समस्या बनल्याचं आपण पाहतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे मजुरांची संख्या कमी होणं. मजुरीचे वाढते दर आणि मजुरांची संख्या कमी या तणावामध्ये आपला शेतकरी बांधव असतो. खरं तर खुरपणीवर अवलंबून न राहता अनेक पद्धतींचा म्हणजेच एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब हा प्रत्येक शेतकरी बांधवानं करणं गरजेचं आहे. तण नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि निवारणात्मक उपाय या दोन पद्धतींचा अवलंब करता येतो. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आपण पेरणीसाठी प्रमाणित आणि तणविरहित बियाणं वापरावं. त्याचबरोबर बांध, पाट आणि शेतातल्या मोकळ्या जागा तणमुक्त ठेवाव्यात. चांगलं कुजलेलं शेणखत, कंपोस्ट खत वापरावं. हरळी, कुंद्यासारख्या तणांचा नायनाट करण्यासाठी खोलवर नांगरट करावी. तण फुलावर येण्यापूर्वी त्यांचं नियंत्रण करावं. आंतरपिकाचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी, अगर पेरणीनंतर, पण उगवण्यापूर्वी शिफारसीप्रमाणे तणनाशकांचा वापर करता येतो. या सर्व बाबींचा अवलंब केला तर बऱ्याच प्रमाणात आपण तणांचं नियंत्रण करू शकतो. तणांसाठी

0: प्रतिबंधात्मक उपायांप्रमाणेच निवारणात्मक उपाय देखील करावेत. यामध्ये तण उपटून काढणं, खुरपणी करणं, कोळपणी करणं, खांदणी करून तण काढणं, तण जाळून टाकणं, तणांची कापणी करणं, त्याचबरोबर आंतरमशागत करून तणं काढता येतात. याशिवाय स्पर्धात्मक आणि जलद वाढणारी पिकं ही तणांच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची ठरतात. त्याचबरोबर जीवजीवाणूंचा वापर करता येतो. सर्वात महत्त्वाचा आणि खर्चाचा उपाय म्हणजे तणनाशकांचा वापर करणं. कृषी संशोधनातून कोणत्या पिकात कोणत्या तणनाशकाचा वापर करावा हे आता ठरलेलं आहे. शिफारसीनुसार प्रमाणे अशा तणनाशकांचा वापर मर्यादित प्रमाणात करता येतो. मात्र तणनाशकं निवडताना योग्य काळजी आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तणनाशकं वापरताना उपद्रवी तणांचा नायनाट करणारे मात्र उभ्या पिकाला अपाय न करणारे असे तणनाशकं वापरावीत. तणनाशकं कोणत्याही पिकाला अगर जमिनीला हानिकारक नसावेत, शिवाय आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे असावेत, सहज आपल्याला ते उपलब्ध होणारे असावेत. अशा प्रकारे आपण विविध मार्गांनी एकात्मिक तण नियंत्रण केलं तर आपला तणनाशकांवरील खर्च किंवा उत्पादनावर होणारा खर्च नक्कीच कमी करता येईल आणि आपल्या उत्पादन खर्चात नक्कीच बचत करता येईल.
1: पाणलोट क्षेत्र नियंत्रण याविषयी माहिती आपण ऐकलीत. कार्यक्रम होता कृषीवाणी, वाचन स्वर होता सोमनाथ काणके यांचा.
2: सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
3: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
2: त्यासाठी काय करायचं?
3: संपर्क साधायचा.
2: कुठे?
3: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 7:15
4: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 7400-48-40-88.
5: 7400-48-88.
7: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
7: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
1: प्रसारित करीत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्य धनसंपदा.
9: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
9: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
10: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
11: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी

0: कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात, त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका, टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्त्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते, केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो.
1: पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा श्रोते हो आपण ऐकलात. सादर करते होते धीरज कुंडलिक केदारी. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:50 झालेत.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 8:40.
8: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12-3.
9: संपर्क 70-286-88-891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
5: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
10: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
1: कार्यक्रमात आज ऐकूया पर्यावरण पूरक पंढरीची वारी. याविषयी प्रशांत अवसट यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते प्रसाद कुलकर्णी.
11: श्रुती हो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवसट

0: त्यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या तिसऱ्या भागात अवसतजी आपलं स्वागत.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करत आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे. तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
1: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं.
0: बर बर.
1: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली. तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे.
0: बरोबर.
1: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची. त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा.
0: बरोबर.
1: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला. त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही.
0: बरोबर आहे.
1: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे. आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
0: बरोबर.
1: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या.
0: बर.
1: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
0: बरोबर.
1: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी त्याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं.
2: पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवचट यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकलात. सादर करते होते प्रसाद कुलकर्णी. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:55 होत आहेत.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 02-41-235-35-15.
6: मोबाईल 960-44-988-36.
2: ऐकूया मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
4: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
4: अचूक सांधरोपणासाठी रोबोट,
3: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
4: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
3: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलन आहे समीर दाणी यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा. कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानाची सुरुवात कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे. राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन. अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीसह कठोर कारवाई करा, दादासाहेब गीते. आणि जिल्हा नियोजन समितीसाठी सदस्यांची घोषणा. आता घडामोडी सविस्तर. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात

0: काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या कालावधीत अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास येलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य जीवितहानी आणि वित्तीय हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गीते यांनी केलं आहे. जैवविविधता जपण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं आणि कर्मचाऱ्यानं एक वृक्ष लावून त्याचं जतन करावं. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते, मातीची धूप थांबून पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. यावर्षीपासून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी आज फुले हरित अभियानाची सुरुवात करत आहोत असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र बालकांनी तसंच त्यांच्या वतीनं संबंधित संस्था, पालक आणि अन्य पात्र यंत्रणांनी 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांनी केलं आहे. अंमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देणं आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयं, औद्योगिक क्षेत्र तसंच समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत मादक पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी प्रभावी जनजागृती करून व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयानं कार्य करावं असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देश सदस्य तसंच विशेष निमंत्रित सदस्यांची घोषणा केली आहे. विधानमंडळाच्या 2 जागांवर आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ यांच्यासह 20 जणांची निवड करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा. कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानाची सुरुवात कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे. राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन. अंमली पदार्थ विरोधात जनजागृतीसह कठोर कारवाई करा दादासाहेब गीते. आणि जिल्हा नियोजन समितीसाठी सदस्यांची घोषणा. याबरोबरच आजच्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. जोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या अनुभवाच्या आणि बुद्धीच्या कसोटीला उतरून खरी ठरत नाही तोपर्यंत ती कोणीही सांगितलेली असली तरी खरी मानू नका. हा होता आजचा सुविचार.
2: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: श्रोते हो, आता हे एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, उद्याच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आज.

0: आजार लक्षणं आणि उपचार आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकारतज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. थेट प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
0: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
0: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
0: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
0: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
0: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
0: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com. तेव्हा श्रोते हो, माझी शाळा याविषयी जरूर आकाशवाणीशी संपर्क साधा.

0: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं.
1: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे, बोल.
0: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृती दिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.
2: तेव्हा श्रोते हो, जरूर उद्या सकाळी संपर्क साधा फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे ठीक 7:05 झालीत.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
4: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
5: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: मग
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बर?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
8: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: अहो अहो कंडक्टर, थांबा, आमचे हे खालीच राहिले.
9: आलो आलो आलो.
6: अहो, कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
9: अगं, अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
10: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
11: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळी रोड, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता सकाळचे 7:07 झालीत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या. तोपर्यंत काही संदेश मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो या वेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: श्रोते हो 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आता सविस्तर बातम्या। मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं। या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला। राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला। येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं। ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत। असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत। पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत। लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे। 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की ते काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी। शक्य

0: शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
1: पावसाळी पर्यटन धबधबे घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वर मधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नवी मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर रायगड पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर आंबेनळी घाट 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यावधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण जावळी महाबळेश्वर वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं धबधबे तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रम सिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
2: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथे सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात दुपारी 2 वाजता हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
1: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यानिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

0: गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्या मुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग, संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन, लेखन, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया काही निवेदनं.
1: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पु काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

0: मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई तेव्हा जरूर ऐका. एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 10:30 जरूर एका कार्यक्रम एक फिल्म. आता हे निवेदन आहे, जिल्ह्यात 6 आणि 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा आज नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे प्रशासनातर्फे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 7 जुलै 2026 रोजी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.

आहे. या कालावधीत अतिवृष्टीचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास येलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य जीवितहानी आणि वित्तीय हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. अहिल्यानगर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पर्जन्य झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा आणि गोदावरी नद्यांवरील धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून 27,847 क्युसेक तर गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील पर्जन्यमानानुसार या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्यानं नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विशेष दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. निवेदन संपलं.

0: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
0: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं, बस. त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
1: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
0: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी

0: मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो, आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये. त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसं डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घ्या. मी त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पार्ट नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का? हो, माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काय कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला, मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे, आम्ही खात्री केली, थोड्यावेळ फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता. मग तो वयस्कर माणूस गडबडतो, माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
0: अच्छा.
1: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे.

0: इन्क्वायरी सुरू झालेली आहे, तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा,
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगारी कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सा. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात,

0: आणि ज्यावेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे, ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांग ना तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते अर्धायचं. त्यावर बाकीच काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची एक डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देत होता का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू, आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानासाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला, अशा प्रकारचे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल
1: तर हे नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये.

0: आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांसाठी. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता सकाळचे 7:40 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: आयुर्विश्व.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
1: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये संशोधित उपचार केले जातात. नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना फायदा मिळतोय. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगाने काय सांगाल?
7: नक्कीच. म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस धरणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटॅसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
1: बरोबर,
7: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रूपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारख्या तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात. कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचनसंस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचनसंस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भात

0: स्वरूपातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448-844-9962 8448-844-9962 8448-844-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
0: याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात. म्हणजे आपल्याला एक वाटतं की बाबा हे ऍसिडिटीमुळे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात, ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाहीत. याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन केले जातात. पण थोडस आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात. त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात. तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो. ऑल टुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो. पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचन संस्थेत कोणते बिघाड आहेत याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचनाच्या तक्रारी आणि वारंवार तोंड येणे सारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448-844-9962 8448-844-9962 8448-844-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
2: वेळ झाली इथंच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:15 ऐकूया काही निवेदनं.
5: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात.
4: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
5: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
4: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, तेव्हा उद्या सकाळी 8:40 जरूर एका कार्यक्रम साहित्य सौरभ.
6: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
7: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
6: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
7: निवेदन संपलं.
2: श्रोते हो, लक्षात असू द्या, आज आहे मंगळवार, तेव्हा 8:15 ची वेळ आहे. हॅलो गीतबहार या

0: कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाची, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर अंगीस आणि सांगा तुमच्या आवडीचं कोणतंही गीत.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
0: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
0: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
0: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
0: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
0: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
0: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com. तेव्हा श्रोते हो, तुमचा वर्ग, तुमचा तो बेंच आणि तुम्ही केलेली मजा सगळं आठवत असेल तर जरूर आकाशवाणीसाठी आपण पत्र लिहा माझी शाळा याविषयी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो.
2: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही माहिती हवी असेल, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला उपचार घ्यावयाचे असतील तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 02-241-232-67-75, 02-241-232-67-75. डॉक्टर, मागच्या भागात आपण बोललो की बऱ्याच गोष्टी वाढत चालल्या समाजामध्ये, ज्यामध्ये संसर्गजन्य आजार आहे की नाही किंवा काय, म्हणजे ज्याला आपण गैरसमजुती म्हणू, पण मला एक जाणवतं की हल्ली लोकांमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कॅन्सर हा श्रीमंतांचा आजार आहे, तो आपल्याला होणारच नाही. म्हणजे काय, तर तो पैशांचा आजार आहे, त्याला खूप पैसा लागतो. तर असं तुम्हाला जाणवत आहे का की पैशामुळे मग लोक थोडेसे धजावत नाही दाखवायला, तर मग याचा खरंच खर्च मोठा आहे किंवा तुमच्या आवाक्यात आहे असं सांगाल तुम्ही?
3: कॅन्सर झाल्यानंतर त्याचा लोकांमध्ये एक फार मोठा गैरसमज आजही आहे की त्याला प्रचंड उपचाराला खर्च येतो.
2: बरोबर.
3: आता काही अंशी हे तथ्य जरी असलं तरी आता आपल्याला तपासण्या कराव्या लागतात, नंतर वेगवेगळे उपचार करावे लागतात. उपचार हे थोडेसे दीर्घकालीन पण असू शकतात, तर ह्यामुळे खर्च असतो, नाही असं नाही. परंतु आता अनेक इन्शुरन्स आपल्याला उपलब्ध आहेत, त्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना आहे की जी आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे.
2: शासनानं एक अतिशय उत्तम योजना सुरू केली आहे, त्यामध्ये कुठली खर्च रुग्णाला येत नाही.
3: तर अशा प्रकार त्यामध्ये कॅन्सरचं शस्त्रक्रिया असेल म्हणजे ऑपरेशन असेल, कॅन्सरची केमोथेरपी असेल म्हणजे जी इंजेक्शनची ट्रीटमेंट असतात ती असेल, कॅन्सरची रेडिओथेरपी म्हणजे किरणांचा वापर केला जातो ती ट्रीटमेंट असेल, अशा सर्व उपचार पद्धती आपल्याला शासनांच्या ह्या योजनेतून पूर्णपणे मोफत आपल्याला मिळू शकतात. तर याचा लोकांनी याचा फायदा जरूर घेतला पाहिजे. आणि जे काही आपल्याला जे आर्थिक प्रॉब्लेम निर्माण होतात किंवा घरात आर्थिक संकट एक निर्माण होतं, ते निर्माण न होता वेळोवेळी आणि बरोबर योग्य वेळेला ट्रीटमेंट घेतली जाईल, नियमित ट्रीटमेंट घेतली जाईल आणि त्यांचं जीवनमान वाढेल, आयुष्य वाढेल, कॅन्सरही त्यातमधून बरा होऊ शकतो. आता बरेच आता गेल्या 3 वर्षापासून जवळजवळ 5,000 उपचार आत्तापर्यंत ह्या हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचं आयुष्यमान वाढलेलं आहे,
2: प्राण वाचलेले
3: आहेत, आयुष्यमान तर वाढलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये जे जीवनमान आपल्याला वाढायला पाहिजे हे खूप मोठ्या ह्या

0: योजनेतून वाढलेलं आहे. खरं तर म्हणजे मृत्यूचं प्रमाणच कमी झालेलं आहे कॅन्सरमुळे. तर हे का झालेलं आहे तर यामध्ये खर्च नाही, म्हणून योग्य वेळेला आणि त्या त्या वेळेला नियमितपणे उपचार घेतले जातात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला आज दिसतोय.
1: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेहो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241 232 67 75 0241 232 67 75. बरं तर श्रोतेहो, आज या कार्यक्रमात थांबूया. पुन्हा आपली भेट होईलच पुढच्या कार्यक्रमात. कॅन्सर बरा होऊ शकतो. नमस्कार.
2: कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपीसह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: श्रोतहो, प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:55 होत आहेत. घेऊया जाहिरातीसाठीची ही विश्रांती.
4: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
5: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
4: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरून होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
7: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
8: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
7: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
7: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
7: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
9: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
10: उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या 1, 3 आणि 5 मंगळवारी सकाळी 8:40.
11: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
12: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
11: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
12: फोन नंबर 0241 235 35 15.
11: मोबाईल 960 44 988 36.
13: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
14: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
13: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
14: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
13: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
14: गुंतवणूक तसंच आर्थिक घडामोडींवर भाष्य करणारा कार्यक्रम रिलायबल इन्व्हेस्टमेंट्स अर्थ जगत महिन्याच्या 1, 3 आणि 5 मंगळवारी सकाळी 9:30.

0: अरे बोल तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. आम्ही तुझ्या पाठीमागे बोल.
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.
2: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा.
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72.

0: हिरव्या राणी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपण करणार।

तेव्हा श्रोते हो, लक्षात असू द्या, येत्या शुक्रवारचा फोन गाणी हा कार्यक्रम केंद्रित आहे निळू फुले यांच्यावर. तेव्हा उद्या सकाळी 8:15 वाजता जरूर संपर्क साधा शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी. फोन नंबर्स आपले नेहमीचेच 02-41-2-42-34-71 आणि 2-42-36-72. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8 वाजतायत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: टक्के असतो. ज्यांचा हृदयाची ताकद 30% पेक्षा कमी आहे म्हणजे सिव्हिअर एल्व्ह डिस्फंक्शन आहे त्या लोकांमध्ये सडन कार्डियक डेथचं प्रमाण हे जास्त आहे. मग ते हृदयाचं ताकद कमी असण्याचे कारण भरपूर आहेत. ते हृदयविकाराचा झटका असेल, कोणाला कार्डिओमायोपॅथीमुळे हृदयविक असेल, ही बरेच अदर कारणं आहेत. तर सडन कार्डियक डेथचे अजून कारणामध्ये आपण गेलो तर कार्डिओमायोपॅथी झालं, टॅकीकार्डियाच म्हणजे व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया, व्हेंट्रिकल फिब्रिलेशन, नंतर काही जेनेटिक ही डिसऑर्डर्स आहेत जसं की लॉन्ग क्यूटी, शॉर्ट क्यूटी, हे ईसीजीच्या ह्याच्यावरून डायग्नोसिस नाव आहेत त्यांना.
1: बरोबर.
0: पण हे आजार आहेत की ज्याच्यामुळे हृदयाचे ठोके फास्ट पडतात आणि अचानक त्या पेशंटचा मृत्यू ओढवतो.
1: अच्छा.
0: तर आता सडन कार्डियक डेथ जर प्रिव्हेंट करायचं असेल आपल्याला की भविष्यात असं काही होऊ नये, तर आपण इव्हॅल्युएशन करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी बेसिक तपासण्या ईसीजी, इको, स्ट्रेस टेस्ट हे तर नॉर्मल पेशंटमध्ये आपण करतो. त्याच्यात जर आपल्या लक्षात आलं की अरे याला पूर्वी अटॅक येऊन गेला आहे, मग त्याची आपण एनजिओग्राफी करून काही ब्लॉकेज असेल तर ते आयदर एनजिओप्लास्टी किंवा बायपासच्या रूपाने ते करेक्ट करून घेतो.
1: बरोबर.
0: किंवा काही लोकांना वॉलचा पण प्रॉब्लेम असतो, ज्यांची वॉल छोटी आहे, ऑर्टिक स्टेनोसिस किंवा हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी, या लोकांमध्ये मग वॉलची सर्जरी केल्यावरती असं सडन कार्डियक डेथचं प्रमाण म्हणजे अवॉइड होऊ शकतो. किंवा हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी पेशंटमध्ये आयसीडी बसवतो आपण, इंट्रा कार्डियक डिफिब्रिलेटर, जसं एक पेसमेकर सारखंच एक मशीन आहे. आणि ते त्याचा सेन्स म्हणजे जे काय आपले ठोके फास्ट पडायला लागले ते मशीन सेन्स करणार आणि ते ऑटोमॅटिकली शॉक देतं. जे आपण बाहेर हॉस्पिटलमध्ये किंवा कुठं मूवीमध्ये बघतो शॉक दिला आहे, इट विल गिव्ह ऑटोमॅटिकली. ते शरीरामध्ये मशीनच बसलेलं आहे त्यामुळे ते मशीन ऑटोमॅटिक शॉक देणार आणि तो इव्हेंट प्रिव्हेंट करणार, मग परत हार्ट नॉर्मल पूर्वत चालायला लागेल.
2: अच्छा. श्रोतेव, हृदय विकारासंदर्भात तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा डॉक्टर सुदाम झरे, मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर. फोन 91-306-50-707, 91-306-50-707. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
3: श्रोतहो, प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:20 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुण्यप्रभाव या नाटकातलं राम गणेश गडकरी यांचं हे पद. स्वर आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: संगीत पुण्यप्रभाव या नाटकातलं. राम गणेश गडकरी यांचं हे पद आपण ऐकलं. संगीत आणि स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. यानंतर ऐकणार आहोत रामदास कामत यांच्या स्वर. पण तत्पूर्वी जाहिरातीसाठीची विश्रांती.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगाव मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
3: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
5: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 9282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: काय झालं?
7: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
6: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
7: हो ना,
6: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
7: कुठे भेटतील त्या?
6: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
7: आणि फोन नंबर
6: 9372-99-29-36.
7: 9372-99-29-36.
3: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
8: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
9: संपर्क 70286-88891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

रामदास कामत यांच्या स्वरातली गुरुनाथ शेणाई यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं भानुकांत लुकतुके यांचं. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो आता सकाळचे 8:30 वाजत आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या

प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक पारदर्शक तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5

तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रूपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे, असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी ऍक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3

0: चार दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंडीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 8:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मनस्पर्श उद्योग विश्वास.

0: मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनस्पर्श समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्र सारसनगर अहिल्यानगर.
1: नाते संबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
0: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
1: पत्ता सारसनगर अहिल्यानगर. संपर्क 94 22 23 41 17. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया. अन्न प्रक्रिया. अहिल्यानगर इथल्या अन्न प्रक्रिया याविषयी उद्योजिका स्नेहल धर्माधिकारी यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली ही मुलाखत.
0: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो आजच्या उद्योग विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो, आपल्याकडे मजेनं नेहमी असं म्हटलं जातं की उद्योग किंवा व्यवसाय म्हणजे 24 तासांची नोकरी असते आणि त्यातही उद्योग करणारी किंवा व्यवसायात उतरून आपला हात आजमावणारी महिला असेल तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचं मत असतं की घर सांभाळून व्यवसायात उतरणं जमणार आहे का. पण श्रोते हो, अशा पद्धतीच्या प्रत्येक WH क्वेश्चनला अनेक महिलांनी चोख उत्तर दिलेलं आहे. त्यापैकीच एक नाव आहे अहिल्यानगरमध्ये नक्षत्र फूड प्रॉडक्ट्स म्हणून नावारूपाला आलेल्या प्रोडक्टच्या सर्वे सर्वा स्नेहल धर्माधिकारी. नमस्कार स्नेहलताई, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार
0: स्नेहलताई. मूळच्या तुम्ही कुठल्या?
2: मूळचं माझी जन्म त्र्यंबकेश्वरला झाला आहे.
0: बरं.
2: पण मग माझं बालवाडीपासूनचं शिक्षण मुंबई येथे झालंय. मुंबई येथे माराड येथे झालेलं आहे.
0: बरं.
2: तर 12वीपर्यंतचं शिक्षण माझं मुंबईतच झालं आणि तिथं शिक्षण नंतर पुढचं लग्न झाल्यामुळे
0: म्हणजे गृहिणी पदाचा तुमचा प्रवास तिथनं
2: प्रवास सुरू झाला. हा
0: बरं. मुख्य प्रश्न हा, कारण तुमचा फूड प्रॉडक्ट्सचा व्यवसाय आहे, तर स्वयंपाकाची लहानपणापासून किती आवड होती?
2: खरी गंमतच आहे, मी तुम्हाला म्हटलं तसं की मुंबईमध्ये माझं बालपण गेलं. हा, तर मग स्वयंपाकाची आवड वगैरे हा काही संबंध नाहीये. फूड व्यवसाय जरी असला तरी मी नंतर फूडमध्ये आले आहे. स्वयंपाकाची आवड वगैरे नाही, शिक्षणच चालू होतं. फक्त स्वतःचं काहीतरी करायचं होतं हे बालकडू मला मात्र मुंबईने दिलेले होते.
0: अच्छा.
2: कारण मुंबईत लहान असताना प्रत्येकाला काम करताना मी कायम पाहिलेलं आहे. आई वडील रिकामे कधीच बसलेले नाही.
0: बरं.
2: त्यामुळे आई वडिलांचे कष्ट पाहत आले. जेव्हा जसं समजायला लागलं

0: अगदी लहानपणापासून आईला सुद्धा छोटं छोटं काम घरात बसून करताना पाहिलेलं आहे. म्हणजे पैसे कमवण्यासाठी काम करावं लागतं हेच फिक्स होतं लहानपणापासूनच. त्यामुळे इयत्ता पाचवी पासूनच सुट्टी असली मे महिन्याची की काहीतरी करायचं म्हणजे पैसे कमवायचे. इयत्ता पाचवीला मी पहिला जॉब केलेला आहे तेव्हा 16 रुपये रोज मला मिळायचं आणि पण सुट्टीत 2 महिने सुट्टीत घरी बसायचं नाही तर ते काहीतरी नोकरी छोटं काहीतरी करायचं की छोटं छोटं म्हणजे टिकल्याच्या पाकिटाला टिकली लावणे किंवा कानातल्याला स्क्रू लावणे असा रोजगार तिथं मिळतो.
1: बरोबर.
0: आणि मी एका चाळीत राहणारी मुलगी होते आणि सगळ्यांना काम करताना पाहिल्यामुळे ते काम आम्ही माल आणणं म्हणायचं म्हणजे 144 असा ग्रोस असायचा त्याचे फक्त 2 रुपये मिळायचे.
1: बर.
0: पण तेव्हा कळत काही नव्हतं काम करायचं पैसे मिळवायचे
1: एवढं डोक्यात होतं.
0: हा त्यामुळे तसं काम म्हणजे पाचवी पासूनची दर 5वी 6वी 7वी 8वी ते 12वी पर्यंत दर सुट्टीमध्ये जॉब करायचा हे होतच. 12वीला सुद्धा तिथं सांताक्रुजला पोस्ट होतं तर तिथे पोस्टामध्ये सुद्धा सॉर्टिंगचं काम असायचं. सकाळी 5:45 लोकल पकडायची 5:45 कॉलेज अटेंड करायचं 10 वाजता कॉलेज सुटायचं त्याच्यानंतर छोटा डबा आईनी सकाळी करून दिलेला तो खायचा आणि 10:45 पोस्टातल्या सर्व्हिसला जायचं. तिथे 9 रुपये तास मला होता आणि नंतर 10 ते 2 असा जॉब केल्यानंतर 2 वाजता परत घरी ती मालाडीला यूज तर 1 तास लागायचा लोकलनी 3 वाजता घरी यायचं आणि नाटकाची वगैरे आवड होती त्यामुळे 4 वाजता परत नाटकाच्या प्रॅक्टिससाठी कॉलेजला जायचं आणि रात्री 12 पर्यंत घरी यायचं की परत दुसऱ्या दिवशी सकाळी 5 उठून रुटीन सुरू.
1: बर. म्हणजे एकूणच तुमचं हे जे बाळकडू आहे ते पाहिलं तर पूर्ण बिझी शेड्यूल त्याच्यामध्ये तुमचा छंद जोपासणं सुद्धा होतं आणि पैसा कमवणं या दोन्ही गोष्टी होत्या. आता आपण मूळ विषयाकडे येऊया की तुम्ही हा जो नक्षत्र फूड प्रोडक्ट्सचा व्यवसाय करता अहिल्यानगरमध्ये इथे कुठले कुठले फूड प्रोडक्ट्स तयार होतात.
0: मी नक्षत्र फूड प्रोडक्टमध्ये 4 प्रकारात काम करते. पारंपरिक उत्पादनं की आजीच्या काळची म्हणजे आजीचा बटवा म्हणता येईल त्याला पारंपरिक उत्पादन आहे. सातूचं पीठ आहे, कुळदाचं पीठ आहे, मेथकूट आहे. हे पदार्थ खूप छान लागतातच पण हे मुख्य म्हणजे आजीच्या बटव्यातले औषधं आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे उन्हाळ्यात जर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सातूचं पीठ गुळाच्या पाण्यात कालवून देणं हा आजीचा बटव्यातला उपाय आहे. त्यानंतर पावसाळ्यात जेव्हा थोडंसं सर्दी पडसं होतं तेव्हा त्या कुळदा पिठाचं मांडकं म्हणजे सगळ्या रेसिपीज पण आता जुन्या माणसांना माहिती आहेत आणि माझ्या फूड प्रोडक्टमध्ये मी सगळ्यांना रेसिपीज पण सांगते देते. त्यानुसार असे प्रोडक्ट माझे मुख्य आहेत पारंपरिक उत्पादनं. त्याच्यानंतर आता काही खवय्ये आहेत की ज्यांना सगळंच आवडतं त्यात खमंग खुसखुशीत उत्पादने हे दुसरं प्रकार आहे. त्यात मग मूग भजी आहे, मूग डोसा आहे, डाळबट्टी पण सगळ्यांना आवडते. तर डाळबट्टीचं पीठ दळणं म्हणजे डाळबट्टी मिक्स माझ्याकडे आहे की त्याच्या डाळबट्टी एकदम सुंदर खुसखुशीत होतात. त्याच्यानंतर उपवास आपले भरपूर असतात. आषाढी एकादशीपासून आता वटपौर्णिमेपासून जे सणवार सुरू होतील ते चातुर्मासात पूर्ण उपवास असतात. तर उपवास उत्पादने आहेत अतिशय दर्जेदार उत्पादनं वापरून ते उपवासाचे राजगिरा पीठ आहे, भगर पीठ आहे, उपवास भाकरी पीठ आहे. त्याच्यातच आधुनिकची जोड त्याला उपवास डोसा आहे, उपवास शिरा मिक्स आहे असे पदार्थ पण मी काढले आहेत. त्याच्यानंतर कोविडच्या काळात एक माझा बिझनेस थोडा नुकताच सुरू झालेला होता आणि कोविड आला आणि कोविडच्या काळात एक अडचण निर्माण झाली की हॉस्टेलवर राहणारी मुलं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना पटकन असं काही होईल किंवा त्यांना मिळत नव्हते, बाहेर जाता येत नव्हतं. मग तेव्हा इन्स्टन्स मी काढले की मग ते इन्स्टन्समध्ये माझे फक्त गरम पाण्यात मिक्स करून पोहे, उपमा आणि शिरा.
1: बर.
0: मग ते तुम्ही ट्रॅव्हलिंगला पण नेऊ शकता. गरम पाण्याची किडली जर तुमच्याकडे असेल तर गरम पाण्यात मिक्स करून पोहे, उपमा, शिरा ते तुम्हाला मी देऊ शकते. म्हणजे आपण म्हणूया तर नक्षत्राची उत्पादनं सुद्धा तुम्हाला 2 मिनिटात करता येतील आणि कोणीही करू शकतं. लहान मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना ती झटपट करता येतील अशी माझी उत्पादने आहेत.
1: अच्छा. आता तुम्ही जी नावं सांगितली त्याच्यावरून मला एक प्रश्न हा पडला की घरोघरी बनणाऱ्या पदार्थांना आपण व्यावसायिक रूप द्यावं याच्यामध्ये रिस्क नाही वाटली का?
0: नाही. आधी लग्न झाल्यानंतर काही वर्ष गृहिणी पदाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. त्याच्यानंतर म्हणजे वयाच्या 40 नंतर मी माझा व्यवसाय सुरू केला आहे. आता 7 वर्ष झाली आहेत माझ्या व्यवसायाला. तर माझी मुलं शिकत होते, माझी मुलगी डॉक्टर आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तर ती मुलगी जेव्हा बाहेर शिकायला होती तेव्हा तिला तिथलं चालत नव्हतं. आयुर्वेदिक अभ्यास करत असल्यामुळे तिला बाहेरचं काही जास्त चालत नव्हतं. मग तिच्यासाठी मी इन्स्टन्स आणि तिला काय झटपट करून देता येईल असे मी पदार्थ तिच्यासाठी करत होते.
1: म्हणजे स्वानुभवात
0: आणि मग त्या दरम्यान मी प्रदर्शनात वगैरे पण भाग घेत होते अनेक. मग तेव्हा स्वतःचं काहीतरी करायचं असेल तर आपण काय करू शकू? तर माझ्या स्वतःच्या ताकदी काय आहेत,

0: कमतर मी काय करू शकते आणि नेमकं मला काय आवडतंय याचा सर्वे थोडासा केला आणि बाजारातली गरज. तर बाजारातली गरज म्हणजे गृहिणींना आता खरंच वेळ नाहीये, नोकरदार आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना झटपट होईल असं काहीतरी आपल्याला द्यायचं आहे. तर मग त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मी उतरावं असं स्वतःचा स्वतः निर्णय घेतला. जोडीला माझ्या मुलीला खूप आवडत होतं असा अनुभव होताच, मग आपण जर आपल्या मुलीसाठी जर करू शकतो तर आपण याचं व्यवसायात रूपांतर का करू नये असा विचार करून मी व्यवसायात उडी घेतली.
1: बर. नातेसंबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
2: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
1: पत्ता: सारसनगर, अहिल्यानगर. संपर्क: 94-22-23-41-17.
3: स्नेहलताई, जेव्हा हे पदार्थ उत्तम चवीसह इन्स्टंट म्हणून बाजारात उतरवायचे ठरले तेव्हा कितव्या प्रयोगाला तुम्हाला हे कळलं की हे प्रोडक्ट आता बाजारात उतरवण्यासाठी तयार आहे?
0: इन्स्टंट तुम्ही म्हणाल्या तसं की आधी मी स्वतः तर प्रयोग करतच होते, पण त्याच्यानंतर जर आपल्याला विकायचे आहेत तर त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग आपणही करून पाहिले पाहिजे की हे किती दिवस टिकतंय, कसं आहे, लोकांना कसं केल्यावर आवडेल, कुठं चुकेल, तर हे सगळे प्रयोग करता करता मी स्वतः काही पीठ आहेत किंवा हे आहेत स्वतः मी 5-6 महिने ठेवून बघायचे की याच्यात काही किडे होत आहेत का. असे प्रयोग करत करत साधारण 1-3 वर्षांनी मोठ्या प्रमाणात करून मी बाहेर बाजारात प्रोडक्ट आणले. छोट्या प्रमाणात करत होते आधीच, त्यामुळे विक्री पण चालू होतीच.
3: बर.
0: की जरी प्रोफेशनल पॅकेजिंग नसलं तरी विक्री चालू होती, अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून कस्टमर्स तयार झालेले होते.
3: अच्छा. बर.
0: त्याच्यानंतर आणि मुलं तर आहेतच की मुलं मग सांगायची की आई थोडं याच्यात हे जास्त झालंय हे कमी झालंय अशा प्रमाणात बदल करत करत त्याचं मोठ्या प्रमाणात स्वरूप आलं.
3: बर. तुमच्या मताप्रमाणे उत्तम चव आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह.
0: येस, हे माझं व्यवसायाचं वैशिष्ट्यच आहे की होममेड आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आणि विदाऊट केमिकल्स.
3: ही सगळी त्रिसूत्री धरून तुम्ही जेव्हा बाजारात उतरवायचं ठरवलं तेव्हा पहिलं तुमचं लक्ष कुठल्या गोष्टीवर होतं? एक तर उत्तम चव होतं की चांगलं पॅकेजिंग याच्यावर होतं?
0: नाही, आजही माझ्या व्यवसायाचं हेच आहे, उत्तम पॅकेजिंग तर आहेच आहे पण उत्तम क्वालिटी.
3: बर.
0: दर्जा मात्र दर्जात कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे आजही आहे व्यवसायाचं ब्रीद.
3: बर. आणि मार्केटमध्ये तुम्ही उतरला तेव्हा टार्गेट तुम्ही छोटी छोटी दुकानं होती, लोकलची जी किराणा मालाची दुकानं असतात ती होती की मोठे मोठ्या मॉल्समध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट सुरुवातीला ठेवलं की मग घरूनच विक्रीचं?
0: मी स्वतः विक्री सुरू करत होते. कोविडच्या नंतर डिलिव्हरी बॉईज पण ठेवले. त्याच्यानंतर मोठ्या मॉलमध्ये देण्याच्या आधी छोट्या छोट्या व्यावसायिका, महिला व्यावसायिका की मग माझ्याकडून घेऊन तुम्ही विका असं. मग त्या छोट्या छोट्या व्यावसायिका मग पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, या छोट्या छोट्या व्यावसायिका आहेत की त्या छोट्या प्रमाणात माझ्याकडून घेऊन मग त्या विक्री करत होत्या. तो एक अनुभव आहे. नंतर पहिल्या व्यवसायाला 4 वर्ष झाल्यानंतर आपलं नगरमधील जे सुपर मार्केट आहे तिथं विक्रीसाठी सुरुवात झाली. त्याच्यानंतर आज जागेत ती विक्रीसाठी म्हणजे कस्टमर्स फीडबॅक मधूनच त्यांना कळले की यांचे प्रोडक्ट चांगले आहेत आणि तुमचा कस्टमर बेस चांगला आहे असं म्हणून मग त्यांनी मागणी केल्यानुसार गेले जवळजवळ 4 वर्ष माझे प्रोडक्ट एका सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
1: नातेसंबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
2: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
1: पत्ता: सारसनगर, अहिल्यानगर. संपर्क: 94-22-23-41-17.
3: स्नेहलताई, कोविड पासून तुम्ही साधारणपणे सुरुवात केली, मग कोविडच्या आधी तुमचा टार्गेटेड कस्टमर कोण होता?
0: पहिल्यापासून टार्गेटेड कस्टमर माझा लहान बाळ, लहान बाळापासून ते ज्येष्ठ नागरिक.
3: बर.
0: वयोगट हाच आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे आणि सुरुवातीच्या काळातच जाहिरात व्हॉट्सअपच्या माध्यमातून करत असताना 1-2-3 अनुभव खूप चांगले आले की मुंबईला म्हणजे कोविडमध्येच ते आजारी होते आणि त्यांना डॉक्टरांनी तांदूळ पेज खायला सांगितली. त्याच्यानंतर त्यांचा मग ते फोन आला की तुमच्याकडे आहे का, म्हणजे घरगुती तयार केलेली आणि छान पारंपरिक पद्धतीने. तर अगदी त्यांनी मुंबईला प्रोडक्ट मागवलं, अगदी 100 रुपयाचं प्रोडक्ट होतं, त्याचा पाठवण्याचा कुरिअर खर्चही जास्त होता, पण मग त्या आजारपणात त्यांना ते उत्पादन मिळणं आणि आपण त्यासाठी उपयोगी होणं हे खूप छान होतं. त्याच्यानंतर अजून एक अनुभव सांगावा असं वाटेल की नासेणी सत्व आहे, तेही मी पारंपरिक पद्धतीने करत होते, विक्री चालू होती. त्याच्यानंतर असंच एक कस्टमर होतं, त्यांनी त्यांच्या लहान मुलाला 6 महिने झाल्यानंतर आपण फूड सुरू करतो बाहेरचं वरचं, तर त्यांनी नासेणी सत्व नक्षत्राची द्यायला सुरुवात केली आणि नेमकं काही कारणाने त्यांना नाशिकला जायला लागलं नगरमध्ये होत.

0: आता रेग्युलर सुरूच होतं, पण नाशिकला जायला लागलं आणि थोडंसं नाशिणी सत्वाच्या त्यांच्याकडे संपलं आणि माझ्याकडून तिथपर्यंत जाऊ सर थोडे 2-4 दिवस गेले. मग त्यामुळे मग त्यांनी बाजारातलं किंवा त्यांनी आणलं, पण मग ते 9 महिन्याचं बाळ होतं आणि मग ते नाशिणी सत्व त्यांनी बाजार त्याला जे दिलं ते त्यांनी नाकारलं आणि मग ते म्हणे की त्या आमच्या बाळाला नक्षत्राचंच नाशिणी सत्व हवंय. म्हणजे चव ती आवडली आणि मग त्यामुळे हे पण माझ्यासाठी प्लस पॉईंट मी समजते.
1: अरे वा. बरं, आणखी एक इन्स्टंट फूडच्या बाबतीत बऱ्याच वेळा वापरणाऱ्याकडून काही चूक झाली किंवा थोडंसं जास्त शिजवलं गेलं किंवा पाणी जास्त पडलं असं जर काही मेजरमेंटमध्ये चूक झाली तर पदार्थ बिघडू शकतो का? तुमचा अनुभव काय सांगतो?
0: हो, नक्कीच बिघडू शकतो. म्हणजे इन्स्टंट पोहे जे आहेत त्याला माप दिलेलं असतं की एक वाटीला तुम्ही इतकं इतकं पाणी घ्या, गरम करा आणि त्याच्यात ते पोहे घाला. म्हणजे थोडंसं प्रमाणात जर काही काही लोक हे जल घालू काही होत नाही किंवा प्रमाणात जर तुम्ही फरक केला किंवा ते कमी जास्त उकळलं म्हणजे उकळल्यानंतर पाणी कमी होतं तर कमी घ्यायला त्याच्यात जर तुम्ही मापात पोहे घातलं तर ते कोरडे होऊ शकतात. म्हणजे ते सगळी म्हणजे तुम्ही जर दिलेल्या रेसिपीनुसार जर तुम्ही पोहे केले तर ते नक्कीच छान होतील.
1: अच्छा, म्हणजे इन्स्टंट फूडच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी. अच्छा, आणि गेली 7 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, लोकांचा विश्वास जिंकायला किती वेळ लागला की नक्षत्राचंच मला हवंय आता असा विश्वास जिंकायला साधारण किती वेळ लागला? आणि असं आणखी एखादा, तुम्ही 2 उदाहरणं सांगितली ती उत्तमच आहे, पण आणखी एखादं उदाहरण ऐकायला नक्की आवडेल.
0: हो, म्हणजे आता तुमच्याशी बोलत असतानाच मला आठवलं उदाहरण इन्स्टंटच्याच बाबतीत आहेत. एक 76 वर्षाचे कर्नल आहेत, रिटायर आहेत, ते जवळजवळ 4 वर्षापूर्वी इन्स्टंट उत्पादने घेतात आणि मग ते नेहमी पोहे उपमा शिरा आणि त्यांना आवडतो म्हणून फास्ट मागणीनुसार केलेला इन्स्टंट सांजा जो आपला पारंपरिक आहे ते घेतात. तर सुरुवातीच्या काळात त्यांनी सुद्धा घेतल्यानंतर असं तुम्ही म्हणतात असं की पाण्याच्या प्रमाणात इकडे तिकडे झाल्यानंतर त्यांना जरा गडबड व्हायची आणि मग ते मला तसं येऊन घरी सांगायचे अगं असं झालं बरं का, तसं झालं बरं का. मग त्यांना मी सूचना देऊन परत बदल करायला सांगायचे आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी ते आता इतके ट्रेन झालेले आहेत त्यांच्या रॅकवर तर नक्षत्राचे प्रोडक्ट असतातच. ते जिथे कुठे भेटायला जातील तिथे त्यांनी नक्षत्र उत्पादने ते घेऊन जातात आणि ते स्वतः म्हणजे 76 वर्षाची व्यक्ती आहे तरीही ते स्वतः हा पोहे उपमा शिरा पटकन पाहुण्या आलेला 1-2 मिनिटात करून देतात.
1: अरे वा. म्हणजे आपलं प्रोडक्ट प्रत्येक घरोघरी जाऊन या पद्धतीने आलेल्या पाहुण्यांच्या तोंडाची चव सुद्धा वाढवू
0: शकते.
1: स्नेहल, ते बऱ्याच वेळा असं होतं की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपले प्रोडक्ट चांगले आहेत पण ते योग्य पद्धतीनं आणि त्यांनी सगळे प्रोडक्ट ट्राय करावे यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात काही ऑफर किंवा त्यांना काही छोटे छोटे पॅकेजिंग असं उपलब्ध करून दिलं का?
0: हो, म्हणजे व्यवसायात बदल करत असताना मार्केटिंगच्या दृष्टीने सॅम्पलिंग तर केलंच आहे पण एक नवी संकल्पना मी मांडली याच्यात. गिफ्ट देताना तुम्ही हे थालीपीठाची भाजणी देऊ शकता का, मूग डोसा देऊ शकता का?
1: अच्छा,
0: की नुसतं यूज अँड थ्रो किंवा नुसतं ते पडून राहणार नंतर, तर तुम्ही पौष्टिक अन्न तुम्ही देऊ शकता का? यासाठीच कॉम्बो पॅक्स मी आणले. की कॉम्बो पॅक्स मध्ये माझे जवळजवळ 25-30 उत्पादने आहेत की तुमच्या आवडीची तुम्ही कॉम्बो पॅक्स देऊ. म्हणजे जर हॉस्टेलवर मुलं आहेत तर त्यांना तुम्ही गरम पाण्यातले पोहे उपमा शिरा देऊ शकता. बहिणीला जर गिफ्ट द्यायचं असेल तर तिला झटपट होणारे मूग भजे, मूग डोसा, थालीपीठाची भाजणी हे देऊ शकता. असे कॉम्बोज वेगवेगळ्या प्रकारचे आणले. की मिलेट कॉम्बो आहे, मिलेट मध्ये सातूचं पीठ आहे, थालीपीठाची भाजणी आहे, ज्वारीचं धिरडं आहे, नाचणीचं सत्व आहे, असे कॉम्बो सुरू केले. तर सुरुवातीला राखी पौर्णिमेला सगळ्यात पहिल्यांदा मी हा कॉम्बो आणला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत अनेकांनी गिफ्ट म्हणून देण्यासाठी सुद्धा नक्षत्र उत्पादने निवडले. मग मी त्याला मग आहे की कॉम्बो पॅक मध्ये एक आकर्षक बॅग आहे की जे यूज अँड थ्रो च्या कन्सेप्ट मध्ये बसणार
1: नाही,
0: विथ हेल्दी. मग त्यामुळे आरोग्यदायी प्रेमाची भेट म्हणजे माझा एक कन्सेप्ट आहे. न्याहरी शिदोरी, पारंपरिक जुनं ते सोनं म्हणतात की न्याहरी शिदोरी मध्ये की त्याच्यात पारंपरिक उत्पादनं असून ती शिदोरी तुम्हाला घरी जाऊन कधी भूक लागायच्या वेळेला उपयोगी पडेल ही आमची अशी न्याहरी शिदोरीचा कॉम्बो पॅक्स आहेत.
1: अच्छा, म्हणजे बाजारात उतरण्यासाठी तुम्ही पूर्ण पद्धतीने तयारी केली आणि सणावारांच्या दिवशी किंवा सिजनेबल अशी न्याहरी शिदोरी उपलब्ध करून देत आहात सध्या.
0: नक्कीच.
1: स्नेहल, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. साधारणपणे आत्ता मार्केटमध्ये तुमचं प्रोडक्ट कुठे कुठे आहे? म्हणजे अहिल्यानगरमध्ये तर आहेच आहे, पण या व्यतिरिक्त बाहेर कुठल्या कुठल्या ठिकाणी विक्री सध्या चालू आहे?
0: जशी सुरुवात झाली तर 2-3 वर्षांनी जशी जाहिरात सुरू झाली, चांगलं पॅकेजिंग करून गेलं तर माझे पहिल्यांदा प्रोडक्ट आयर्लंडला गेले. विद्यार्थी जास्तीत जास्त म्हणजे विद्यार्थी तिथे शिकायला जातात, तिथे जर्मनी आहे, आयर्लंड आहे, युएसए आहे, असे सगळे अँड्रॉइड पण उत्पादनं जातात की जे विद्यार्थी शिकायला जातात आणि तिकडे त्यांना स्वतः करता यावं किंवा त्यांचे पहिले 2 महिने तरी छान जावे, तिथलं सगळं माहीत उस्तर. तर

0: प्रोडक्ट इथले आपले नक्षत्र जे घेऊन जातात आणि ते छान जमतातही त्यांना करायला.
1: अच्छा, भाजणी पीठ वगैरे पण तुमच्याकडे आहे? चकल्यांचं आहे,
0: थालीपेठेची भाजणी आहे, अनारसे पीठ असतं, डाळबाटी मिक्स मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे, आणि मुख्य पारंपरिक मध्ये सातू पीठ, कुळीत पीठ आहे, मूग भजे, मूग डोसा, इन्स्टंट थालीपीठ पण आहे. की जर तुम्हाला तिखट मिठाचं प्रमाण नाही ना, तर इन्स्टंट थालीपीठ घ्या, त्याच्यात मग फक्त तुम्ही भाजी एखादी, पालक आहे, मेथी आहे, ते घाला आणि लगेच भिजवून तुम्ही तव्यावर, म्हणजे इंडक्शनवर सुद्धा करता येतात, विद्यार्थ्यांना करता येतात. त्याच्यानंतर एक पारंपरिक धिरडे मिक्स पण आहे, की ते ज्वारीचं धिरड, आपली आजी पूर्वीच्या काळी पटकन ज्वारीचं काही भूक लागली की म्हणायची तुला थांब मी धिरड करून देते, मग ते कणकेचं असायचं, गव्हाचं असायचं, तर ज्वारीचं धिरड हे पौष्टिक पण आहे आणि उपयुक्त पण आहे. तर ज्वारीचं धिरड मिक्स पण माझ्याकडे एक उत्पादन आहे, की त्याच्यातही तुम्ही काहीही घालू नका, तिखट मिठाचं सगळं प्रमाण घालेलं असलेलं, फक्त कोथिंबीर, पालक, तुम्हाला जे काही भाजी घालायची ती घाला, 5 मिनिटात मिक्स करायचं, तव्यावर टाकायचं की 5व्या मिनिटाला तुम्हाला सुंदर गरम गरम धिरडे मिक्स मिळेल.
1: बरं, म्हणजे हेल्दी नाश्त्यापासून ते तुमचे दिवाळी दसरा हे सण साजरा करेपर्यंत बरेचसे प्रोडक्ट तुम्ही आपल्या ग्राहकांना देत असता. आणि मला एक महत्त्वाचा प्रश्न हा, की आता लोकल पासून ग्लोबल पर्यंत तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, कुठल्याही उद्योग व्यवसायात उतरल्यानंतर प्रत्येकाची स्वतःची एक यशाची व्याख्या असते, की मला ही गोष्ट मिळाली, की मी यशस्वी झाले, तुमची यशाची नेमकी व्याख्या काय?
0: मी ज्या आज ज्या पायरीवर आहे, त्या पायरीपासून एक पायरी जरी वर चढले तर ते माझ्या दृष्टीने यशच आहे. त्यामुळे एक एक पायरी वर चढत उंच किती जायचं आहे आपल्याला आभाळ आहे, म्हणजे त्याला काही सीमा नाहीये. आणि स्पर्धा कोणाशीच करायची नाही, स्पर्धा स्वतःशीच आहे.
1: आणि उद्योजकांच्या दृष्टीने यश म्हणजे जास्त विक्री आहे की कमीत कमी ग्राहक टिकला पण त्यांचं समाधान हे जास्त महत्वाचं आहे.
0: ग्राहकाचं समाधान हे व्यवसायाचं ब्रीद आहे.
1: बरं,
0: त्यात पैसा किती मिळतोय हा गौण आहे, तर ग्राहकाचं समाधान असेल तर पैसा आपोआप मिळत जातो. आणि माझ्या व्यवसायाचं एक उद्दिष्ट म्हणा किंवा करत करत मला एक जातं की आता सध्याच्या गृहिणी आहेत किंवा स्वावलंबन हे माझ्या व्यवसायाचं एक उद्दिष्टामध्ये एक येतं. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही जात्यावर धरून पीठ दळा, पूर्वीच्या बायका तेही करायच्या, पण आता आपल्याला ते करायचं नाहीये. स्वावलंबन आणि नाही का असं काही नाही की आईनेच करायला पाहिजे. तुम्हाला अशी उत्पादनं आहेत, आमची आहेत आणि अजून बाजारात बरेच आहेत, की तुम्ही मुलाचे बाबा आहेत तेही करू शकतात. आणि टीन एजचे मुलं आहेत किंवा आत्ताची जी तरुण मुलं आहेत किंवा पिढी आहे पुढची, त्यांनी स्वतःचं स्वतः थोडं तरी काहीतरी करायला हवं.
1: बरोबर, म्हणजे
0: त्यामुळे जे मूल घडणार आहे ते ती सुदृढ पिढी आपल्याला पुढे निर्माण करायची.
1: नक्कीच नक्कीच. जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना उद्योग मंत्र आपण काय द्याल?
0: कोणताही उद्योग सुरू केल्यानंतर सातत्य हे राहिलाच पाहिजे.
1: सुरू केल्यानंतर लगेचच यश मिळेल किंवा फार विक्री होईल,
0: स्पर्धा करू नका, स्पर्धा करायची तर स्वतःशीच करा, सातत्य करत राहा, आपोआप पुढे जात राहतो आपण.
1: चालेल स्नेहलताई, आज उद्योग विश्व या कार्यक्रमात तुम्ही आलात, तुमचा एवढा 7 ते 8 वर्षांचा जो अनुभव होता, जे चढ उतार होते आणि जे अनुभव तुम्ही घेतले ते आज आपल्या सगळ्या श्रोत्यांशी तुम्ही शेअर केले, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रातर्फे आपले खूप मनापासून धन्यवाद.
2: श्रोतेहो, अहिल्यानगर इथल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजिका स्नेहल धर्माधिकारी यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.
3: मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनस्पर्श समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्र सारसनगर अहिल्यानगर.
2: नाते संबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
3: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
2: पत्ता सारसनगर अहिल्यानगर, संपर्क 94 22 23 41 17. मनस्पर्श उद्योग विश्व हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोते हो, आता ऐकणार आहोत रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. सगळीकडे सध्या आपण वातावरण बघितलं श्रोते हो, तर मुसळधार पाऊस सगळीकडे कोसळतो आहे. अलर्ट दिले जात आहेत प्रत्येक गावांना त्या त्या परिस्थितीप्रमाणे. प्रत्येकाला कोणत्या वर्षी कसा पाऊस पडला होता हे आता आठवत असेल आणि त्या पावसामध्ये आपण केलेली मजाही आठवत असेल. तेव्हा आज रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमामध्ये तुमच्या आठवणीतली काही गाणी आपण ऐकणार आहोत.

सुरुवातीचं हे पहिलं गाणं आहे किशोर कुमार यांच्या स्वरातलं मंजिल या चित्रपटातलं. गीत आहे योगेश यांचं तर संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं. ऐकूयात.

0: श्रोतहो मंजिल या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं योगेश यांचं, तर संगीत होतं राहुल देवबर्मन यांचं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
0: श्रोते हो, पावसात कुठेही आपण फिरायला गेलो की ही काही गाणी ही ऐकल्याशिवाय म्हटल्याशिवाय आपली मजा पूर्ण झाली असं होतच नाही. अशीच ही सगळी गाणी. आता ऐकूया मोहरा या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीत आहे विजय कल्याणजी शाह यांचं.

श्रोते हो, मग आम्ही जसा उल्लेख केला की काही गाणीच अशी आहेत की ती आठवतातच. हे जे गीत होतं मग आम्ही सांगितलं होतं मोहरा या चित्रपटातलं, परंतु हे गीत होतं प्यासा सावन या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. गीत होतं संतोष आनंद यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. अजूनही बोलणार आहोत, पण तत्पूर्वी जाहिरातीसाठीची ही विश्रांती.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले।
3: हॅलो हॅलो हॅलो,
2: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
3: अग अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
2: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा।
1: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर।
4: श्रोतेहो, असा हा बरसणारा पाऊस पाहिला की सगळ्यांना गरम कांदा भजी आणि वाफाळत्या चहाची आठवण येते। तेव्हा सगळे चहा घेत मजा करत जरूर ऐका ही गाणी। यानंतर आता ऐकणार आहोत मोहरा या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं हे गीत।

0: श्रोतेहो चांदनी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीत होतं शिवहरी यांचं. एक गोष्ट श्रोतेहो नक्की लक्षात ठेवा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारं सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. या नोटवरच थांबूया आजच्या रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 9:25 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. डॉक्टर, मागच्या भागात पॅनक्रिएटिक कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कर्करोग या संदर्भात तुम्ही श्रोत्यांना माहिती सांगत होतात. आपण या भागात पुढे जाऊयात की तपासणी तर तुम्ही सांगितली, मग त्यावरचे उपचार काय आहेत?
2: तर उपचारांमध्ये सगळ्या प्रकारचे उपचार ह्याच्यात आहेत, सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन.
1: बर.
2: पण सगळ्यात मेन उपचार हा ऑपरेशन हा आहे, म्हणजे सर्जरी. तर ऑपरेशन करून ती गाठ पूर्णपणे काढून टाकणे.
1: अच्छा.
2: तर हा सगळ्यात मेन उपचार आहे. पण कधी कधी गाठ खूप मोठी असते आणि अवघड ठिकाणी असते, किंवा रक्तवाहिनीला चिकटलेली असेल.
1: अच्छा.
2: किंवा गाठ खूप मोठी, मोर दॅन 5 सेंटीमीटर असेल, आणि तर ते ऑपरेबिलिटी म्हणजे तो पूर्णपणे व्यवस्थित काढू शकतो का आणि रक्तवाहिनीला इजा न होता, म्हणजे ब्लिडिंगची रिस्क नाही पाहिजे ऑपरेशनला, कुठं चिटकलेली नसेल, तर मग तो डायरेक्टली आपण ऑपरेशन करू शकतो. गाठ छोटी असेल, कुठं रक्तवाहिनी चिकटलेली नसेल, आपण डायरेक्टली ऑपरेशन करून ती गाठ काढू शकतो.
1: बरोबर.
2: पण यात विशेष असं आहे ऑपरेशन मध्ये की तिथं फक्त गाठ नसते काढायची, ती गाठ असते डिओडेनमला, म्हणजे छोट्या आतड्याला चिकटलेली.
1: बर.
2: तर त्याला आपल्याला ती गाठीसोबत ते डिओडेनम म्हणजे छोट्या आतड्याचा भाग काढायला लागतो, आणि मग ते काढल्यामुळे तिथंच आपलं लिव्हरचं जे कॉमन बाईल ट्रॅक्ट आपण म्हणतो ते तिथे येऊन इन्सर्ट झालेलं असतं, म्हणजे आपलं जे बाईल आहे आपलं लिव्हर मध्ये जे येतं ते तिथेच एंटर करत असतं. तर मग तो भाग काढल्यामुळे आपल्याला 4 ठिकाणी लहान आतडे जोडायला लागतात. ती गाठ काढल्यामुळे आपल्याला लहान आतडे घेऊन ते जी जागा भरायची असते ती भरण्यासाठी आणि नॅचरल कनेक्शन तयार करण्यासाठी मग ते जेजुनम म्हणजे पुढचं लहान आतडे घेऊन स्टमकला जोडायला लागतं, कारण स्टमक पोटाला, दुसरा लिव्हरला जोडायला लागतं.
1: अच्छा.
2: तिसरा पॅनक्रियास जो भाग काढलाय आणि जो राहिला चांगला भाग आहे त्याला जोडायला लागतं, आणि मग लहान आतड तेच जेजुनम लहान आतड दोघांनी एकमेकांना जोडायला लागतं, त्याला जेजुनोजेनोस्टमी म्हणतात. म्हणजे 4 ठिकाणी ते जोडायला लागतं आपल्याला, पॅनक्रिएटिको जेजुनोस्टमी, हिपॅटिको जेजुनोस्टमी म्हणजे लिव्हरला जोडणं, गॅस्ट्रोजेनोस्टमी पोटाला जोडणं, आणि जेजुनोजेनोस्टमी म्हणजे लहान आतडे एकमेकांना
1: जोडणं.
2: तर हे काढणं आणि जोडणं याला कमीत कमी 6 ते 9 तासाचा टाइम जातो. जर सिम्पल छोटं गाठ असेल, स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर 7 तास, जर कॉम्प्लिकेटेड केस असेल त्यात पण धमनीला थोडी चिकटलेली असेल सेपरेट करायला, तर मग आपल्याला कदाचित या ऑपरेशनला 9 तास 10 तास पण लागतात. तर आपण असे ऑपरेशन गरुड हॉस्पिटलला केलेले आहेत, गरुड सर, सिनियर

0: सरांनी,
1: बर बर
0: तर ते सक्सेसफुलही झालेले आहेत. पण
1: अच्छा
0: ह्या मोठ्या ऑपरेशनमध्ये कॉम्प्लिकेशनची पण रिस्क असते,
1: बर
0: पण तरी कॉम्प्लिकेशनची रिस्क थोडीफार असली तरी आपल्याला त्यातनंच पूर्णपणे हा पेशंट बरा होऊ शकतो, त्यामुळे ती रिस्क घेऊन आपल्याला पुढे जायला लागतं. आणि शक्यतो एक्सपिरियन्स सर्जन असतील, लॉंग एक्सपिरियन्स कॅन्सर सर्जन असतील एमसीएच, तर मग ते सक्सेसफुल होण्याचे पण चांगले चान्सेस असतात. तर आपण असे बरेच ऑपरेशन केलेले आहेत आणि ऑलमोस्ट 99% सक्सेस झाले आहे, आणि 1% इन्फेक्शन वगैरे होण्याची रिस्क असते ती आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यातनं पण आपण ओव्हरकम करतो आणि पेशंट बरा होतो. पण हे लवकर करणं गरजेचं आहे, कधी कधी खूप लेट कळतं आणि मग आपल्याला एकदम कावीळ खूप वाढल्यावर पेशंट येतात, डोळ्यात खूप डार्क पिवळे झाले, मग त्यावेळी आपल्याला बिरुबिन खूप वाढलं असेल, 15 पुढे गेलं असेल, तर मग आपल्याला स्टेंट टाकायला लागतो
1: बर
0: लिव्हर मधनं,
1: अच्छा
0: पॅनक्रियाज मधनं मग लिव्हर मध्ये,
1: हां हां
0: जेणेकरून ते कावळे आपल्याला आधी बाहेर काढायला लागते, कमी करायला लागते,
1: अच्छा
0: आणि मग आपल्याला किमोथेरपी ऑपरेशन हे सगळे पर्याय करता येतात. पण हे कावीळ होणं हे पट आणि लवकर तुम्ही तज्ज्ञांना दाखवलं हे त्यात खूप गरजेचं आहे. पोटाची सोनोग्राफी आणि त्या सगळ्या तपासून कॅन्सर तज्ज्ञांना एमसीएच कॅन्सर सर्जनला लवकरात लवकर दाखवणं गरजेचं
1: गरजेचं आहे. श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आजपुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:30.
1: गुंतवणूक तसंच आर्थिक घडामोडींवर भाष्य करणारा कार्यक्रम रिलायबल इन्व्हेस्टमेंट्स अर्थ जगत महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 9:30.
2: ऐकूया कार्यक्रम रिलायबल इन्व्हेस्टमेंट अर्थ जगत.
1: रिलायबल इन्व्हेस्टमेंट्स अर्थ जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शन रिलायबल इन्व्हेस्टमेंट्स, कामत बिझनेस बे, जॉगिंग ट्रॅक जवळ, प्रोफेसर कॉलनी, सावेडी, अहिल्यानगर. गुंतवणुकीसाठी कोणता ऑप्शन निवडू बरं? म्युच्युअल फंड, PMS, SIF कि मग NPS?
3: एक रिलायबल ऑप्शन आहे.
1: कोणता?
3: रिलायबल इन्व्हेस्टमेंट. गुंतवणूक क्षेत्रातील एक अनुभवी आणि विश्वसनीय नाव.
1: रिलायबल इन्व्हेस्टमेंट, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, कामत बिझनेस बे, प्रोफेसर कॉलनी, जॉगिंग ट्रॅक जवळ, अहिल्यानगर.
3: फोन 98-646-43-38.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्र काळजीपूर्वक वाचा.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार प्राचार्य डॉक्टर रवींद्र चोभे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली ही मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या अर्थजगत कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपण कष्टाने कमवलेला जो पैसा असतो त्याचा योग्य पद्धतीने विनियोग होणं, त्याची इन्व्हेस्टमेंट होणं, बचत होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्याची काही स्वप्न असतात, कुणाला घर घ्यायचं असतं, मुलांचं शिक्षण असतात, लग्न असतात किंवा काही इतर वस्तू खरेदी करायच्या असतात, आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या पैशांचं नियोजन करणं आवश्यक असतं, ज्याला आपण आर्थिक नियोजन असंही म्हणतो. खरं तर आपला जो पैसा आहे तो महागाईचा आपण जर विचार केला तर त्या दृष्टीनं आपली बचत, गुंतवणूक, महागाई या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपलं आर्थिक नियोजन केलं पाहिजे. या गोष्टींमध्ये आपल्याला आर्थिक सल्लागारांची खूप मदत यामध्ये होऊ शकते. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो किंवा आपली बचत कशा पद्धतीने करू शकतो किंवा आपल्या घराचं जे काही बजेट असतं ते कशा पद्धतीने आपण जर ठेवलं की जेणेकरून आपला पैसा वाढू शकतो आणि कुठले जोखीम घटक असतात त्याचीसुद्धा माहिती होणं आवश्यक असतं, तर त्या दृष्टीनं आजच्या अर्थजगतमध्ये आपण आपल्या अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार प्राचार्य डॉक्टर रवींद्र चोबे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तर चोबे सर, आजच्या मुलाखतीत मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की आपण आर्थिक साक्षरता किंवा आर्थिक

0: नियोजन हे जे काही शब्द वापरतो, तर आर्थिक नियोजन जे आहे तर ते नेमकं काय असतं?
1: आर्थिक नियोजनामध्ये आपण जो अर्थार्जन करतो किंवा जो पैसा आपल्याला नोकरी स्वरूपात किंवा व्यवसाय स्वरूपात किंवा इतर मार्गाने जो पैसा मिळतो, आलेल्या पैशाचा योग्य विनियोग करणं त्याला आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. कारण हा जो कष्टाचा पैसा आहे तर तो योग्य ठिकाणी विनियोग त्याचा झाला नाही तर आपल्याला प्रचंड संकटं येत असतात. त्यासाठी आपण जर पूर्व नियोजन केलं तर या पूर्व नियोजनामुळे आपल्याला भविष्यकालीन संकट

0: तो योग्य ठिकाणी विनियोग त्याचा झाला नाही तर आपल्याला प्रचंड संकटं येत असतात. त्यासाठी आपण जर पूर्वनियोजन केलं तर या पूर्वनियोजनामुळे आपल्याला भविष्यकालीन संकटं येत नाहीत आणि आपले पैसेदेखील उत्तम प्रकारे त्याची वाढ होत असते. तर हे सगळं या सगळ्या प्रक्रियेला आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो.
1: बरोबर. आपल्याकडे दोन गोष्टी असतात, एक तर बचत करणं किंवा गुंतवणूक करणं, आणि खर्च तर असतोच, तर बचत आणि गुंतवणूक ह्या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे?
0: तर बचतीमध्ये काय होतं की समजा मला एक 10,000 रुपये पगार आहे, यामध्ये मी एक 400-500 रुपये बाजूला ठेवले, तर आपण बचत म्हणूयात. किंवा बाजारात गेलो, भाजी मंडईमध्ये लेडीज आपल्या जातात, तर तिथं आपण 500 रुपये घरातून नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर जिथे आपल्याला कमी भाव आणि चांगली क्वालिटी मिळेल तर ते आपण बाजारातला भाजीपाला किंवा धान्य विकत घेतलं आणि काही पैसे उरतात, पर्पजफुल उरतात, ते पर्पजफुल उरले पाहिजे, त्याला आपण बचत असं म्हणतो. आणि मग ही जी बचत आहे तर ती झालेली बचत आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो.
1: याच्यामध्ये बचत करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि गुंतवणूक करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात?
0: बरोबर. बचत ही आपण योग्य ठिकाणी केली पाहिजेत. आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे भाजीपाला घेताना, किराणा घेताना किंवा जकचं जरूरत का चाहत असा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला त्या ठिकाणी ती जर त्या गोष्टीची गरज असेल तर आपण घेऊयात, चाहत असेल ती घ्यायची नाही.
1: बरोबर.
0: म्हणजेच आपण काय होतो की जे काही पैसे आपण वाचवतो त्याला आपण बचत म्हणतो, पण हे वाचवलेले पैसे जर आपण डब्यात ठेवले तर ते वाढत नाहीत. ते योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं. मग ठेवण्याचे मार्ग आहेत.
1: बरोबर.
0: पहिला मार्ग काय आहे की बँकेमध्ये ठेवायचे, बचत खात्यामध्ये.
1: बरोबर.
0: तिथे आपल्याला 4% वाढतात पैसे.
1: अच्छा.
0: दुसरा मार्ग आहे करंट अकाउंटमध्ये ठेवायचे, तिथे आपल्याला 0% परतावा मिळतो.
1: अच्छा.
0: तिसरा मार्ग आहे FD किंवा RD करायचा. FD ला आपण 6% आणि जर सिनियर सिटीजन असेल तर 8% प्रमाणे आपल्याला परतावा मिळतो. आणि चौथा मार्ग आहे म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेट, या ठिकाणी आपण हे पैसे गुंतवणूक आपण करू शकतो. हे जर पाहिलं आपण तर महागाई जी आहे तर 6.5% वाढते असं RBI सांगते. मग पहिला जो प्रकार आहे की घरात डब्यात पैसे ठेवले -0 म्हणजे आपल्याला या ठिकाणी काहीच वाढ होत नाही. दुसरा प्रकार आहे सेव्हिंग 4% मिळतात, रिवर्स होते पैसे आपले. तिसरा करंट अकाउंट आहे, तिथेही रिवर्स होतात 0 आणि 6.5. चौथा जो प्रकार होता की FD आणि RD 6% आणि इकडे 6.5% लॉस तिथे आपला होतो. 8% भेटले तर 2% आपल्याला भेटतात.
1: बरोबर.
0: जर तेच पैसे SBIच्याच म्युच्युअल फंडामध्ये आपण टाकले तर तिथे आपल्याला 12%+ भेटतात.
1: बरोबर. चांगला परतावा,
0: चांगला परतावा या ठिकाणी मिळतो.
1: आपल्याला प्रत्येकाची इच्छा असते की आपली चांगली ॲसेट तयार व्हावी किंवा संपत्ती, आपण जो काही कष्टाने कमवलेला पैसा आहे त्याच्या माध्यमातून एक चांगली संपत्ती उभी राहावी. तर ह्याच्यामध्ये संपत्ती निर्मितीचा जो काही त्रिकोण असतो तर तो काय असतो नेमका?
0: बरोबर. आपण सगळ्यांनी संपत्ती निर्मिती त्रिकोण आपण फॉलो केलं पाहिजे. त्यामध्ये काय सांगितलं तर सगळ्यात सुरुवातीचा जो बेस असतो तर त्या बेसमध्ये आपण एक विचार केला पाहिजे की मला मासिक खर्चामध्ये किती पैसे लागतात. समजा माझा 1,00,000 पगार असेल आणि मला 20-25,000 रुपये महिन्याला मासिक खर्चाला लागत असतील तर 20 × 3 असे 60,000 रुपयाची FD आपली पाहिजे. इमर्जन्सी फंड म्हणतो आपण. सगळ्यांनी तो केला पाहिजे. दुर्दैवाने भारतामध्ये तो केला जात नाही, पण आपण सुरुवात करूया. एकदम होत नाही, पण हळूहळू सुरुवात करूया. हा पहिली पायरी त्या ठिकाणी आहे संपत्ती निर्मिती त्रिकोणाची. दुसरा भाग त्यामध्ये महत्त्वाचा आहे की 4 प्रकारचे धोके आपल्याला असतात. पहिला धोका मृत्यूचा आहे, कुणालाही टळलेला नाही.
1: बरोबर.
0: त्यासाठी आपल्याला टर्म इन्शुरन्स खूप फायदेशीर ठरतो. बाकीच्या इन्शुरन्सच्या तुलनेने मुदत विमा हा जर आपण घेतला तर अत्यंत कमी रकमेमध्ये जास्त परताव्याचा आपल्याला विमा मिळतो. कारण त्याचं असं आहे की मी समजा 1,00,000 रुपये महिना कमवत आहे, मला काही हप्ते आहेत बँकेचे.
1: बरोबर.
0: समजा 60,000 रुपये माझा हप्ता असेल आणि मला काही झालं तर माझा मुलगा तो 60,000 हप्ता भरू शकत नाही, माझ्या घराचा लिलावच होतो.
1: बरोबर.
0: मग हे 60,000 रुपये किंवा आपण जे घर घेतलेलं आहे 60,00,000 तर 60,00,000 देणारे किती नातेवाईक आपले आहेत? 1, 2, 3, 4, 5 नावं सांगा तुम्ही. कुणीच आपल्याला एवढे पैसे देत नाहीत. ते काम आपलं टर्म इन्शुरन्स करतो. दुसरा धोका असतो तो म्हणजे आपल्याला आजारी पडण्याचा. कधी आजारी पडू आपण सांगता येत नाही. त्यासाठी मेडिक्लेम खूप छान काम करतो.
1: आणि हॉस्पिटलचा खर्चही मोठा असतो.
0: हो, प्रचंड खर्च वाढले. दर 3 वर्षाने हॉस्पिटलचा खर्च दुप्पट होतोय. आणि मग त्यासाठी आपल्याला मेडिक्लेम जर घेतला

0: पण मेडिक्लेमच्या कंपन्यांचा अभ्यास करून पहिल्या दिवसापासून जो जी कंपनी आपल्याला देते परतावा ते घेणं आपल्याला गरजेचं असतं. आणि तिसरा धोका आपल्याला असतो अपंगत्वाचा, अपघात झाला. माहीत नाही काय कधी काय काय होईल, आपली चुका नसताना काही अपघात झालेले आहेत.
1: बरोबर.
0: मग अपघात झाला तर स्वर्गवास झाला तर त्या ठिकाणी पैसे मिळतात, 50 लाखाचा असेल तर 50 लाख मिळतात. नंतर जर हँडिकॅप झालो एखादे क्लायंट, कारण हँडिकॅपच्या कालावधीमध्ये त्याची नोकरी जाते, अर्थार्जन बंद होतं, व्यवसाय पण करता येत नाही, त्या केसमध्ये आपल्याला 50 लाख रुपये मिळतात.
1: म्हणजे पार्शली असो किंवा फुल्ली असो,
0: फुल्ली असो, त्याला 50 लाख
1: रुपये स्वरूपात पैसे मिळतात,
0: त्या त्या स्वरूपात आपल्याला मिळतात पैसे. 50 असेल, 1 कोटी असेल, 2 कोटी असेल तो. आणि तिसरा प्रकार यामध्ये अपघात विम्यामध्ये आपल्याला पर डे काही रक्कम मिळते. हॉस्पिटलचा खर्च मिळतो, आई वडिलांसाठी खर्च मिळतो, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च मिळतो, अशा खूप सुविधा आणि खूप कमी का पैशामध्ये हा विमा आपल्याला मिळत असतो, ॲक्सिडेंट विमा. आणि याच चार धोक्यांमध्ये आणखी एक धोका असतो, एखादा घरात काही अग्नीचं हे झालं, काही घटना घडली, दुकानाची चोरी झाली, तर घराचा, दुकानाचा, गाडीचा विमा आपण घेतला पाहिजे. या संपत्ती निर्मिती त्रिकोणामध्ये पुढचा भाग येतो तिसरा, ते स्वप्नांचा. आणि स्वप्नासाठी SIP किंवा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं हे अत्यावश्यक बाब आहे. मग स्वप्न मागाशी तुम्ही सांगितलेत की एखादं घर बांधायचं आहे, मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं लग्न असेल, रिटायरमेंट प्लॅन असेल, तर खूप लोक आता रिटायरमेंटचं पेन्शन या ठिकाणी नाही आहे. आणि अशा व्यक्तींनी 45व्या वर्षी जर SIP सुरू केली ठराविक रकमेची, तर त्याला खूप चांगला परतावा मिळतो आणि पेन्शन म्हणून त्याला SWP करून पैसे पण मिळतात.
1: बरोबर. आता तुम्ही खरं तर म्युच्युअल फंडचा पण उल्लेख केला, तर बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये एक शंका असते की म्युच्युअल फंडमध्ये जो काही पैसा आपण गुंतवतोय तो सुरक्षित राहणार आहे का, किंवा तो कसा गुंतवायचा आहे, कुठं गुंतवायचा आहे, ह्याच्याबद्दल काहींच्या मनात शंका असते, किंवा हा जो पैसा जो गुंतवला गेला आहे तो आपल्याला पुन्हा वापस मिळेल का, तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल?
0: बरोबर. म्युच्युअल फंडची कल्पना तशी भारतामध्ये 1963 साली सुरू झाली, UTI या नावाच्या कंपनीने हे सुरू केलं होतं. 93 साली मात्र बऱ्याचशा कंपन्या याच्यामध्ये आल्या. ॲक्च्युली म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर अनेक लोक एकत्र येतात, म्युच्युअली फंड गोळा करतात आणि तो विशिष्ट व्यक्तीकडे ते देतात. मग विशिष्ट व्यक्ती कोण असते, तर AMC असते, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. उदाहरण सांगायचं म्हटलं तर बँक आहे, तिची AMC आहे ॲसेट मॅनेजमेंट. आपले पैसे हे AMC कडे जातात, AMC फंड मॅनेजरकडे देते आणि फंड मॅनेजर आपले पैसे 100 कंपन्यांमध्ये गुंतवतो. 100 कंपन्या कोणत्या आहेत, तर आज रोज आपण दात घासतो, साबण वापरतो, पेट्रोल वापरतो, मोबाईल वापरतो, TV पाहतो, अनेक गोष्टी करतो.
1: बरोबर.
0: किती पैसे आपल्या अकाउंटला आले, काहीच नाही आलं. जर हेच पैसे फंड मॅनेजर या कंपन्यांमध्ये गुंतवतो, या कंपन्यांना नफा झाला की त्याचा लाभांश आपल्याला परत मिळतो, असं म्युच्युअल फंडचं काम चालतं.
1: बरोबर.
0: पण हे काम चालू असताना सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे.
1: हो,
0: त्यामुळे लॉकिंग खूप आहे. आपले पैसे AMC कडे गेले की ते पैसे हे ट्रस्टकडे जातात, मग रजिस्ट्रारकडे जातात, मग कस्टोडियनकडे जातात. त्या सगळ्याला कंट्रोल CBIचं कवच असतं, CBIचं आणि RBIचं. त्यामुळे म्युच्युअल फंडचे या ठिकाणी कुठलेही स्कॅम आपल्याला पाहायला भेटत नाही, प्रचंड सुरक्षितता आहे. आणि आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंटने 10वीच्या पुस्तकात अभ्यासक्रमामध्ये हा भाग आणलेला आहे.
1: खूप चांगलं आहे, कारण विद्यार्थ्यांना पण 10वीपासूनच त्याची गोष्टींची माहिती होणं आवश्यक आहे, नागरिकांनाही माहिती होणं आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की अनेक पॉन्जी स्कीममध्ये अनेकांचे पैसे डुबतात, कारण फक्त फायनान्शियल लिटरस किंवा आर्थिक साक्षरता नाही आहे म्हणून या सर्व गोष्टी घडतात. तर आपण महागाईचा पण विचार केला, तर महागाई नेमकं कसं काम करते या सगळ्या आर्थिक नियोजनामध्ये?
0: काय होतं बघा, आता महागाई वाढायला अनेक कारणं असतात, कधी दुष्काळ, कधी ओला सुका दुष्काळ, युद्ध परिस्थिती किंवा काही आपत्कालीन गोष्टी घडल्या तर महागाई वाढते. RBIचा नियम सांगते की महागाई 6.5% वाढते. सहज उदाहरण आपण पाहिलं तर 10 वर्षापूर्वी 500 रुपये आपण घेऊन गेलो भाजीपाला आणायला किंवा किराणा आलाय, पिशवी भरून भाजीपाला किंवा किराणा यायचा, आज 500 रुपयात पाऊन पिशवी पण येत नाही, म्हणजे महागाईचा भस्मसूर आपल्याकडे आहे. पण त्याप्रमाणे आपले पेमेंट मात्र वाढलेले नसतात, किंवा बाकीचे पण इन्कम वाढलेले नसतात. आपले पेमेंटचे इन्क्रीमेंट पाहिले तर 3% आणि इकडेच महागाई 6.5%.
1: बरोबर.
0: हा खूप मोठा रेशिओ आहे.
1: आता अर्थार्जनाचा विचार केला तर वेगवेगळे मार्ग तुम्ही सांगितलेले आहेतच, पण थोडंसं सविस्तर आपण श्रोत्यांना सांगूया की जे काही आपण

0: पैसा आहे तो अर्थार्जन करतोय, त्याची कोणकोणत्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये वाढ करू शकतो आणि तेही कुठली जोखीम न घेता किंवा सुरक्षित पद्धतीनं कशी करू शकतो?
1: बरोबर सर, रिच डॅड पुअर डॅड असं एक पुस्तक आहे रॉबर्ट कियोसाकीचं, आणि त्याने जे चार मार्ग सांगितले पैसे कमवण्याचे, पहिला मार्ग नोकरी करणं, दुसरा मार्ग व्यवसाय करणं, तिसरा मार्ग या ठिकाणी की स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत, आणि चौथा मार्ग आहे की गुंतवणूक करायची, शेअर मार्केटमध्ये असेल, रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी. आणि मग पहिला जो मार्ग आहे नोकरी करणे, आज तुम्ही अभ्यास करा, जे रिटायरमेंट झालेले आहेत, मी आता वेळच घेतली, पण रिटायरमेंट झालेल्या व्यक्तीची नोकरी करण्याची जर संशोधन केलं, एक घर एक गाडी, दोन मुलांचं शिक्षण, दोन मुलांचं लग्न, त्याच्यापुढे एक टक्कर म्हणजे दोन तीन प्लॉट किंवा दोन तीन ठिकाणी जमीन, दोन तीन एकर, एवढीच अचिव्हमेंट त्यांची झालेली असते, त्यामध्ये त्यांनी जो काही पगार मिळाला त्याच्यामध्ये. मग आपण जर पाहिलं तर दुसरा प्रकार जो आहे सेल्फ एम्प्लॉयचा, शटर लावून काम करतात, तर ते लोक काय करतात, 8 ते 10 तासापेक्षा 12 ते 15 तास काम करतात, वकील असतील, डॉक्टर असतील किंवा दुकानदार असतील, तेही पैसे कमवतात. पण ह्या दोघांचे पैसे कमवण्यामध्ये फरक असा आहे की या दोघांनाही प्रत्यक्ष उपस्थिती त्या ठिकाणी गरजेची असते,
0: बरोबर,
1: आणि त्यांचा वेळ पण त्या ठिकाणी द्यावा लागतो. तिसरा प्रकार मी जो मागे सांगितला, इंडस्ट्री व्यवसाय करणं किंवा औद्योगिक, तिथं काय केला जातो, मालक रोज नसतो, नोकर त्यासाठी काम करतो. आपण 8 तास काम केलं नोकरदाराने तर महिन्याचे 30 दिवस काम होतं, वर्षाचे 300 दिवस काम होतं, 8 त्रिक 24 तास वर्षाला काम होतं, पूर्ण आयुष्यामध्ये 96,000 तास तो काम करतो, आणि मगच सांगितले त्याप्रमाणे त्याला कमही भेटते. हा जो तिसरा प्रकार मी सांगितला इंडस्ट्रीमध्ये, समजा टाटा बिर्ला अंबानीचं उदाहरण घेतलं, टाटांकडे 10,000 कर्मचारी कामाला आहे, प्रत्येकजण 8 तास काम करतो, एका दिवशी काम होतं 80,000 तास, आपण 8 तासच करू शकतो. म्हणजे जी व्यक्ती व्यक्तीला कामाला लावते ती मोठी झाली, जी व्यक्ती पैशाला कामाला लावते ती मोठी झाली, आणि चौथा प्रकार तोच आहे पैशाला कामाला लावणं, मग रिअल इस्टेटमध्ये असेल, म्युच्युअल फंडात असेल, शेअर मार्केटमध्ये असेल किंवा इतर मार्ग असतील.
0: म्हणजे योग्य पद्धतीनं गुंतवणूक करणं खूप आवश्यक आहे, आणि त्या दृष्टीनं जे काही वेगवेगळे ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत, म्युच्युअल फंड असतील, शेअर मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करून योग्य आर्थिक गुंतवणूक सल्लागारांची मदत घेऊन आपण शेअर मार्केटमध्ये आपला पैसा वाढवू शकतो, किंवा रिअल इस्टेट वगैरे गोष्टी आहेत, आणि यासोबतच ज्या काही बाकी वेगवेगळ्या स्कीम्स असतील की ज्या ज्या महागाईला मागे टाकून आपला पैसा वाढवू शकतात, याच्या दृष्टीनं आपण थोडंसं आपलं आर्थिक नियोजन केलं पाहिजे. खरं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या आर्थिक नियोजनाच्या गोष्टी आहेत त्या आमच्या श्रोत्यांना सांगितल्या, आणि आजच्या मुलाखतीमध्ये छान अशी माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. चोबे सर, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अर्थजगतमध्ये एवढी चांगली मुलाखत आमच्या श्रोत्यांसाठी दिली, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: रिलायबल इन्व्हेस्टमेंट अर्थजगत या कार्यक्रमात श्रोते हो अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार प्राचार्य डॉक्टर रवींद्र चोभे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.
1: रिलायबल इन्व्हेस्टमेंट अर्थजगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शन रिलायबल इन्व्हेस्टमेंट कामत बिझनेस बे जॉगिंग ट्रॅक जवळ प्रोफेसर कॉलनी सावेडी अहिल्यानगर. गुंतवणुकीसाठी कोणता ऑप्शन निवडू बरं? म्युच्युअल फंड, PMS, SIF कि मग NPS?
2: एक रिलायबल ऑप्शन आहे.
1: कोणता?
2: रिलायबल इन्व्हेस्टमेंट. गुंतवणूक क्षेत्रातील एक अनुभवी आणि विश्वसनीय नाव.
1: रिलायबल इन्व्हेस्टमेंट एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कामत बिझनेस बे प्रोफेसर कॉलनी जॉगिंग ट्रॅक जवळ अहिल्यानगर.
2: फोन 98 646 43 38.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्र काळजीपूर्वक वाचा.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता घेणार आहोत काही सुगम गीतांचा आनंद. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं सूर्यकांत खांडेकर यांचं हे गीत.

श्रोतः सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सूर्यकांत खांडेकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत आणि स्वर होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. आता ऐकूया शोभा गुरुटू यांचा हा स्वर. हे गीत आहे उमाकांत काणेकर यांचं, तर संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं. ऐकूयात.

शोभा गुरुटू यांच्या स्वरातली उमाकांत काणेकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आता ही आहे आठवण उद्याच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची. उद्याच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या

कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकारतज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. थेट प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 0241 242 36 72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 10 वाजता आहेत. ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हिंदुस्थान की कसम या चित्रपटातलं सोनू निगम आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीत आहे सुखविंदर सिंग यांचं. ऐकूयात.

0: हिंदुस्थान की कसम या चित्रपटातलं सोनू निगम आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुखविंदर सिंग यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय आहे?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पु काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल।

0: मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई तेव्हा जरूर ऐका. एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 10:30 जरूर ऐका कार्यक्रम एक फिल्म. आजचा चित्रपट आहे मुंबईचा जावई. संकलन आणि निवेदन आहे निकिता रसाळ यांचं. आपण ऐकतात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीताचा. आता ऐकूया अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या स्वरातलं अनाळी नंबर 1 या चित्रपटातलं देव कोहली यांचं हे गीत. संगीत आहे आदेश श्रीवास्तव यांचं.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं अनारी नंबर वन या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं देव कोहली यांचं, तर संगीत होतं आदेश श्रीवास्तव यांचं.

0: आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं.
1: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. आम्ही तुला सरपंच करणार आहे. बोल. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. आम्ही तुझ्या पाठीमाग आहे. बोल.
0: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.
2: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा.
0: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 7:15 ते 7:29 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-46-36-72.
3: तेव्हा श्रोते हो, उद्या सकाळी 7:15 ते 7:29 या वेळात जरूर संपर्क साधा ध्वनिमुद्रणासाठी आणि ऐका निळू फुले यांच्यावर चित्रित झालेलं तुमच्या आवडीचं गीत. उद्या सकाळी आहे ध्वनिमुद्रण 02-41-242-34-71 आणि 42-46-36-72 हे नंबर लक्षात असू द्या आणि सांगा निळू फुले यांच्यावर चित्रित झालेलं तुमच्या आवडीचं गीत. आता कार्यक्रमात ऐकणार आहोत कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं आ अबलौट चले या चित्रपटातलं हे गीत. तत्पूर्वी जाहिरातीसाठीची ही विश्रांती.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाड्डरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाड्डरे मसाले.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं आ अब लौट चले या चित्रपटातलं गीत श्रोते हो आताच आपण ऐकलं.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
0: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
0: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
0: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
0: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
0: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
0: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com. श्रोते हो, लक्षात असू द्या, आज 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. भारत

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 7 जुलै 2026 रोजी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या कालावधीत अतिवृष्टीची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य जीवितहानी आणि वित्तीय हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. अहिल्यानगर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पर्जन्य झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा आणि गोदावरी नद्यांवरील धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून 27,847 क्युसेक तर गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढच्या पर्जन्यमानानुसार या विसर्गात वाढ होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट किंवा वादळी वारं सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. टॉवर, ध्वजस्तंभ, विजेचे खांब, विद्युत रोहित्र म्हणजे ट्रान्सफॉर्मर, धातूचं कुंपण तसंच लोंबकाळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावं. विद्युत प्रवाह असण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करणं टाळावं. तेव्हा सगळे श्रोते हो, आपण खबरदारी घेऊयात. आपण ऐकतात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीताचा. आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं हे गीत.

0: अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं हम आपके दिल में रहते है या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, तर संगीत होतं अनु वलिक यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, लक्षात असू द्या, आज संध्याकाळी 7:30 वाजता कार्यक्रम आहे किसानवाणी. यात सुरुवातीला खरीप हंगामातील चारा पिकाची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. त्यानंतर याच कार्यक्रमात खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक चिमाजी बाचकर यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. रात्री 7:15 वाजता उद्योग विश्व या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 9:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 10:30 ऐकूया कार्यक्रम एक फिल्म. आजचा चित्रपट आहे मुंबईचा जावे. संकलन आणि निवेदन आहे निकिता रसाळ यांचं. ऐकूयात.
1: नमस्कार श्रोते हो, एक फिल्म या कार्यक्रमात सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा आपला हा कार्यक्रम खूप खास आहे, कारण आपण अशा एका मराठी चित्रपटाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यानं मराठी सिनेरसिकांचं निखळ मनोरंजन तर केलंच, पण त्या काळाचं मध्यमवर्गीय वास्तव कधी विनोदी तर कधी सहज सोप्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न केलाय. हो, आपण बोलणार आहोत 1970 प्रदर्शित झालेल्या मुंबईचा जावई या क्लासिक चित्रपटाविषयी. या चित्रपटानं जी सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय ती आजच्या पिढ्यांसाठी एक अमूल्य ठेवाच आहे, जो फक्त जतन न करता प्रत्यक्ष कृतीत उतरवल्यास आपली कुटुंबव्यवस्था अधिक बळकट होईल यात शंकाच नाही. तर मग आपल्या सर्वांच्याच आठवणींच्या या सुवर्ण काळात फेरफटका मारूयात. आजच्या वेगवान पण आत्मकेंद्री जगात कमीत कमी संसाधनात एकत्र राहून परस्परांना समजून घेण्याचा साधा संस्कार करणारा हा चित्रपट. मुंबईच्या एका चाळीत छोट्याशा खोलीत राहणारे मोठे एकत्र कुटुंब आणि त्या कुटुंबातल्या नवदाम्पत्याची एकांतासाठी अर्थात प्रायव्हसीसाठी होणारी धडपड यात अतिशय सुंदररित्या मांडली आहे. मुंबईचा जावई या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे याची कथा. ख्यातनाम साहित्यिक वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आपले लाडके वपू काळे यांच्या कुचंबणा या कथेवर आधारित हा चित्रपट. वपूंच्या लेखणीतली सहजता आणि संवाद यामुळे चित्रपटानं एक वेगळीच उंची गाठली आहे. याची कथा तशी अगदी साधी, पण ती थेट भिडते ती सर्वसामान्यांच्या मनाला. आजही सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसानं मुंबईत स्थायिक व्हायचं ठरवलं तर सर्वप्रथम समोर येते ती लोकलची गर्दी आणि भाड्याचा छोटासा ब्लॉक. 50-60 वर्षापूर्वीही मुंबई ही सामान्यांसाठी मायानगरीच होती. आता अशा या मुंबईत राहायचं म्हणजे सोपंय का? पण याच मुंबईतल्या गिरगावच्या एका चाळीत बेळगावच्या मोठ्या वाड्यात लाडाकुडात वाढलेली नायिका लग्न करून येते. तिथल्या मर्यादित जागेत आणि एकत्र कुटुंबात ती कशी जुळवून घेते हे या चित्रपटात अतिशय मार्मिक आणि नर्मविनोदी पद्धतीने दाखवलं आहे. ही कथा आहे 1970 काळातली मुंबईच्या एका चाळीत राहणाऱ्या पोंक्षे कुटुंबियांची ही गोष्ट. एक सुखी कुटुंब. गोष्टीची सुरुवात होते मुंबईतल्या एका गर्दीनं भरलेल्या चाळीपासून. आप्पा पोंक्षे अर्थात शरद तळवळकर हे आपल्या मोठ्या कुटुंबासह गिरगावातल्या एका चाळीत राहत असतात. मोठे कुटुंब, मर्यादित जागा, पण घरात आनंदाला आणि उत्साह

ग्रहाला काही तोटा नाही. हे घर म्हणजे जणू एक गोकुळच असतं. अप्पांच्या या संयुक्त कुटुंबात प्रत्येकाचा वावर आणि संवाद अगदी मनाला भिडणारा असाच आहे. आपल्या दोन मुलांसोबत राहणाऱ्या शरद तळवळकर यांनी आपल्या मित्रांसोबत चाळीत केलेली धमाल यात आपल्याला पाहायला मिळते. पत्त्यातली राणी आली तरी खुश होणारे नावाप्रमाणेच रसिक भाई, टॅक्सी ड्रायव्हर जाधव, पत्त्यात हरायला लागले तरी चिडणारे तात्या शिंपी यांच्यासोबतच कल की बात कल या वृत्तीचे अप्पा पोंक्षे, तसंच सध्या वानवी दाखलही न सापडणारा शेजार धर्मही यात दिसतो. त्यामुळेच त्या जुन्या सुवर्ण काळाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या कुटुंबातला थोरला मुलगा अविनाश म्हणजे अरुण सरनाईक हा मॉड मंजूसोबत प्रेमविवाह करून लग्नबंधनात अडकलेला, तर लग्नाळू धाकटा मुलगा अरविंद अर्थात राजा दाणी याला स्थळ येतं ते बेळगावच्या देशपांडे घराण्यात.

तरी खुश होणारे नावाप्रमाणेच रसिक. रसिक भाई, टॅक्सी ड्रायव्हर जाधव, पत्त्यात हरायला लागले तरी चिडणारे तात्या शिंपी यांच्यासोबतच कल की बातकल या वृत्तीचे अप्पा पोंक्षे, तसंच सध्या वानवी दाखलही न सापडणारा शेजार धर्मही यात दिसतो. त्यामुळेच त्या जुन्या सुवर्णकाळाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या कुटुंबातला थोरला मुलगा अविनाश म्हणजे अरुण सरनाईक हा मॉड मंजूसोबत प्रेमविवाह करून लग्नबंधनात अडकलेला, तर लग्नाळू धाकटा मुलगा अरविंद अर्थात राजा दाणी याला स्थळ येतं ते बेळगावच्या देशपांडे घराण्यातल्या लाडक्या दुर्गाचं अर्थात रंजिता ठाकूर हिचं. या घरात एकीकडे रमीचा डाव रंगतो तर दुसरीकडे अविनाश आणि मंजू यांच्यासह नाटकातल्या इतरांच्याही तालमी चालतात. आता कथा वळते ती बेळगावच्या एका प्रशस्त वाड्याकडे. इथेच लाडाकुडात वाढलेली आहे ही आपली नायिका दुर्गा. मुलीचे काका मात्र फार खाष्ठ आणि कर्मठ. पूर्वग्रह दोषातून मुंबईकरांबाबतचा रोष तसंच बेळगावकरांबाबत असलेला अभिमान त्यांचं पदोपदी स्वभावदर्शन घडवतो. नेहमीच शिस्तीत वागणारे, संस्कृतीचा मान ठेवून संस्कार जपणारे बेळगावकर तर मनमोकळं जगणारे, उन्हाळ वाटणारे पण प्रत्येक गोष्टीत आनंदाची लयलूट करणारे, तसंच आहेत त्यात समाधान शोधणारे मुंबईकर. हे दोन्ही लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा उडणाऱ्या विनोदाच्या ठिणग्यांनी चित्रपटात जी काय धमाल उडवली आहे ती अफलातूनच. भातुकलीचा खेळही मोठ्या वाड्यात खेळलेली, लाडाकुढात वाढलेली अशी ही छोट्या गावातली पण मोठ्या घरातली लाडकी मुलगी दुर्गा जेव्हा महानगरी मुंबईच्या एका चाळीतल्या छोट्या दोन खोल्यात सासरला येते तेव्हा काय होतं हे जाणून घेऊयात. पण त्याआधी आशाताईंच्या स्वरातलं ह्याच चित्रपटातलं हे सुरेल गाणं.

आता लग्न म्हटलं की रुसवे फुगवे आलेच, पण यातले रुसवे फुगवे मस्त विनोदाच्या फोडणीतून खमंग भाजून आपल्यासमोर प्रस्तुत करण्यात दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी आपलं सगळं कसबपणाला लावलं आहे. या चित्रपटात त्या काळचं मध्यमवर्गीय वास्तव कधी विनोदी तर कधी सहज सोप्या शैलीत मांडण्याचा हा प्रयत्न अफलातूनच म्हणावा लागेल. यात कुठेही करुणेची किनार नाही, कोणतेही रडके वा दुःखाचे मार्केटिंग करणारे सीनही नाहीत. वपूंच्या सुरेख कथेला राजा ठाकूर यांनी योग्य न्याय दिला आहे. रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणारं वऱ्हाड, बेळगावकर आणि मुंबईकर यांच्यातली खुसखुशीत जुगलबंदी, देवळात कीर्तनाला जाण्याच्या निमित्तानं घातलेला गोंधळ, कर्मठ नंदीकाकांच्या प्रत्येक वाकड्या प्रश्नांना आप्पा आणि मंडळींचे हजरजबाबी उत्तर, हे विनोद निर्मिती करणारे प्रसंग प्रेक्षकांची दाद मिळवण्यात यशस्वी ठरलेत. बेळगावात बालपण गेल्यानं मुंबईतली आधुनिकता आणि मोकळेपणा हे आपल्या नायिकेला अगदी भांबावून सोडतात. प्रशस्त वाड्यात वाढलेल्या दुर्गासाठी मुंबईच्या या चिंचोळ्या चाळीत जिथे बाथरूम आणि स्वयंपाकघर एकाच जागेत सामावून घ्यावे लागतात, तिथं जुळवून घेणं खूप कठीण जातं. एकमेकांचा सहवास लाभण्यासाठी त्या नवपरिणीत जोडप्याला एकांत हवा असतो, पण तो मिळवण्यासाठीची या नव्या जोडप्याची धडपड दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलेत. यासाठी अप्पा आणि माई तसंच अविनाश आणि मंजू कशा क्लुप्त्या लढवतात, तसंच ते जोडपं निरनिराळे उपाय करूनही एकांत मिळवण्यात अयशस्वी ठरतं. नवपरिणीत जोडप्याची घालमेल त्याबरोबरच त्यांच्या या मनोदशेचं वर्णन करणारं हे गीत त्यांच्या भावना अगदी सहज व्यक्त करतं. आशा भोसलेंचा स्वर त्याला योग्य न्याय देतो.

चित्रपटातला मुख्य संघर्ष सुरू होतो जेव्हा दुर्गाचे नंदी काका मुंबईत तिला भेटायला येतात तेव्हा. हे छोटं घर आणि जागा पाहून ते दुर्गाला परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतात. पण अरविंद आणि सर्वच कुटुंबाचे तिच्यासोबत आणि तिचेही या सर्वांसोबत प्रेमाचे ऋणानुबंध जुळलेले असतात. तिला हा प्रसंग पेचात टाकतो. त्यानंतर जे घडतं तेच या चित्रपटाचं खरं सौंदर्य आहे. अप्पा माई, थोरला भाऊ आणि वहिनी, त्याबरोबरच चाळकरीही अरविंद आणि दुर्गाच्या सुखाचा मार्ग आपापल्या परीनं शोधून काढतात. आज इतक्या वर्षानंतरही हा चित्रपट बघताना आपण त्या काळच्या अक्षरशः प्रेमात पडतो. आजच्या वेगवान आणि आत्मकेंद्रित जगात एकत्र राहण्याची आणि परस्परांना समजून घेण्याची जी सामाजिक आणि सांस्कृतिक शिकवण हा चित्रपट देतो ती लाजवाब आहे. कुठेही अश्लीलता नसलेला एक कौटुंबिक आणि निखळ आनंद देणारा खुसखुशीत विनोदाच्या साथीनं सजणारा हा चित्रपट आजही प्रत्येक पिढीला आपला वाटतो. कुठल्याही चित्रपटाची खरी ओळख घडते ती त्यातल्या गाण्यांवरूनच. ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या मोरपिशी शब्दांना चालीत बांधलंय बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी. प्रथम तुझं पाहता या रामदास कामतांच्या खड्या आवाजातही तुमच्या आमच्या तारुण्यातलं जीव वेडावलेपण रुंजी घालत राहतं.

यातल्या कलाकारांबाबत काय सांगावं? अरुण सरनाईक, सुरेखा, शरद तळवळकर, रत्नमाला, भालचंद्र कुलकर्णी यासारख्या मातब्बर कलाकारांच्या मुख्य भूमिकांनी सजलेला हा चित्रपट म्हणजे एक दर्जेदार कलाकृतीच. अरुण सरनाईक आणि सुरेखा या दोघांचा अभिनय संयमित आणि सहज आहे. त्याबरोबरीनं राजा दाणी आणि रंजिता ठाकूर या नवोदित कलाकारांचं नौखपण यात सपशेल मागं पडतं. या सर्वांच्या उत्कृष्ट अभिनयानं ही सर्व पात्र जिवंत होऊन जणू काही आपल्या खऱ्या जीवनात आपल्याशीच संवाद साधल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. शरद तळवळकरांच्या अचूक विनोदी टायमिंगने चित्रपटाला विशेष रंगत आणली आहे. आजच्या पिढीला कदाचित विश्वास बसणार नाही, पण त्याकाळी 10x10 खोलीत संपूर्ण कुटुंब कसं आनंदानं आणि सुखा समाधानानं राहायचं याचं उत्तम दर्शन या चित्रपटामधून घडतं. आधीच म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाचं संगीत ही याची आणखीन एक जमेची बाजू. गदिमांच्या भावस्पर्शी शब्दांना बाबूजींच्या अजरामर चाली म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी अनोखी पर्वणीच. गाण्याच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळाच काव्यात्मक अर्थ प्रदान करणारे कवी, तसंच अगदी तुमचं आमचंच गीत वाटणारं बाबूजींचं संगीत, यामुळेच आजही या चित्रपटातली सर्वच गाणी रसिकांच्या ओठांवर रेंगाळतात. नवपरिणीत पतीपत्नींच्यातला दुरावा दूर होणार, त्यांना एकांतात हितगुज करण्याची संधी मिळणार, या आनंदात असणाऱ्या नायिकेच्या ओठी येणारं हे गीत तर सर्वांसाठीच सुगंधित आठवणींची कुपी उघडणारं. त्याला मखमली स्वरसात चढवलाय तो सुमन कल्याणपूर यांनी. ऐकूयात तर मग हे सुरेल गीत.

0: हा चित्रपट नर्मविनोदी पद्धतीनं हसवतच नाही तर प्रत्येक वयोगटातल्या जोडप्याचा प्रणयही दाखवतो. चाळीत राहिलेल्यांना आपल्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करतो. एवढंच थोडकं की काय, परंतु त्यावेळचे सामाजिक मुद्देही विनोदी फोडणीसोबत पण सौम्यपणे मांडतो. या चित्रपटातलं चाळीचं वातावरण अगदी नैसर्गिक वाटावं म्हणून या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण मुंबईतल्या गिरगावच्या प्रसिद्ध खोताची वाडी इथल्या खंडेराव ब्लॉकमध्ये करण्यात आलं होतं. या चित्रपटाची आणखीन एक खासियत अशी की हा चित्रपट जेव्हा मुंबईत प्रदर्शित झाला तेव्हा तो गिरगावातल्या त्यावेळच्या प्रसिद्ध मॅजेस्टिक सिनेमा आणि दादरच्या प्लाझा चित्रपटगृहात हाऊसफुल चालला होता. या चित्रपटाबाबत आणखीन एक गोष्ट सांगायची तर ह्या चित्रपटाला 18व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. मुंबईचा जावई हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नव्हता तर तो त्या काळच्या मुंबईच्या चाळ संस्कृतीचा एक जिवंत दस्तऐवज होता. संयुक्त कुटुंबाची ताकद, लहान जागेत जुळवून घेण्याची वृत्ती आणि मराठी माणसाचा साधेपणा यात अगदी खऱ्या अर्थानं मांडलेला आहे. याच उत्कृष्टतेमुळे हा चित्रपट सोव्हियत युनियन अर्थात रशियात देखील प्रदर्शित झाला होता. याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी 1972 या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला ज्याचं नाव होतं पिया का घर. आणि यात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या जया भादुरी आणि अनिल धवन यांनी. एवढंच नाही तर 2017 आलेला अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांचा डबल सीट हा मराठी चित्रपटही याच चित्रपटाच्या मूळ संकल्पनेवर म्हणजेच मुंबईतली जागेची अडचण आणि जोडप्याची स्पेससाठीची धडपड यावरच बेतलेला मॉडर्न रिमेक म्हणता येईल. आजच्या काळात सहकुटुंब बघता येतील अशा चित्रपटांची वानवा असताना या चित्रपटाचं अतिशय साध्या सरळ पण मनाला भिडणाऱ्या पद्धतीनं केलेलं चित्रण एक वेगळीच अनुभूती देऊन जातं. पूर्वी चाळीत राहिलेल्यांना आपल्या आठवणींना उजाळा द्यायचा असल्यास वा चाळीतल्या जीवनशैलीसोबत काही काळ घालवायचा असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी एक गोड आणि सुखद अनुभव देऊन जातो. आजही आपण पाहतो की मुंबईत जागा मिळणं म्हणजे तारेवरची कसरत, परंतु प्रेम आणि आपुलकी हीच घराचा खरा पाया आहे हा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात अजरामर झालाय. यात जुन्या मुंबईची झलक आणि कौटुंबिक मूल्यांचा गोडवा अनुभवायला मिळतो हेच या चित्रपटाचं देखणेपण आहे. श्रोते हो, याबरोबरच मी निकिता रसाळ आपला इथं निरोप घेते. पुन्हा भेटूयात एका नवीन चित्रपटासह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, एक फिल्म हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजचा चित्रपट होता मुंबई जाजावई. संकलन

0: आणि निवेदन होतं निकिता रसाळ यांचं. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात आज रात्री 9:30 वाजता. श्रोतेहो, लक्षात असू द्या, आज भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेव्हा या गोष्टी लक्षात असू द्या. मेघगर्जना सुरू असताना विद्युत उपकरणाचा वापर शक्यतो टाळा. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास खाली बसून दोन्ही हातांनी कान झाकावेत आणि डोकं दोन्ही गुडघ्याच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील याची काळजी घ्या. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 11 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती. संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक। त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो। आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे, शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे। राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली। त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा। मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे। आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे। पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे।

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल,
1: हाँ
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कुणीच बसलेले दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवे ना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टरमध्ये तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंगवर बसण्याची गरज.

0: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
1: अगदी बरोबर, जीपीएस गायडन्स मुळे रेषावाकडी होत नाही.
2: बरोबर,
1: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं, ओव्हरलॅप टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
2: छान छान. पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
1: नक्कीच ताई. बघा, अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
2: बर,
1: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरतं.
2: छान.
1: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होतं.
0: बरं बरं,
1: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचतं. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहे. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणी ही नेमकी आणि कमी होते.
0: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात. तर
1: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची. यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एकसमान अंतर हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
2: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की.
0: हो ना.
2: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्या घेरणीमध्ये काहीतरी तयार करते.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेलघाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता? तर
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते. आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो. रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान! म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
2: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा हा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
2: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागलंय.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख, सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाही तर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागलीये म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्र

0: ज्ञान किती पुढे गेलेले आहे
1: आता.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईल वर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईल वरून पंप सुरू करता येतो. याला म्हणतात IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना.
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खत थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते, आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते, आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाहीये.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. हे काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू, अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायरमुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपल्या जात. तर
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. अन सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो. मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर, जिथे दोन झाडामधील

0: अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
0: होय अगदी शीतलताई, मी सांगतो हे पोर्टेबल जे माती परीक्षण आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र स्फुरत आणि सामू सर्व काही त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती कोणतं खत वापरायचं किती वापरायचं या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइटमध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
2: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
0: हो नक्कीच, मी सांगतो ना वैशालीताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाईक प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची यंत्रांची माहिती ह्या ॲग्रीबोट ॲग्री ड्रोन ॲग्री AGV अशा ह्या आता कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
0: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई, म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरोबर.
0: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
2: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
2: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
2: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली एक सांगू का?
2: काय बरं?
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
2: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हेच तर तंतोतंत शेती.
2: अगदी अगदी. बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल?
1: नक्कीच. श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
2: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं. हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: आपल्यासाठी हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: श्रोते, आता हे एक निवेदन आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून आलेलं. श्रोते हो, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली सैनिकी मुलामुलींचं वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉन यामध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करायची आहे. या पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल. उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. चौकीदार यांच्या कामाचा कालावधी 24 तासाचा असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवाराचं वय 45 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:20 झालीत. काही वेळातच ऐकणार आहोत आपली गाणी हा मराठी त्यांचा कार्यक्रम,
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात. तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
0: आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर आणि दशरथ पुजारी यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं हे गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

सुमन कल्याणपूर आणि दशरथ पुजारी यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. आता ऐकूया हेमंत कुमार आणि श्यामा चित्तर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत. संगीत आहे प्रदीप विलास यांचं.

हेमंत कुमार आणि श्यामा चित्तर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रदीप विलास यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:28 झालीत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सुखदा, अगं हे सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय
0: अगं, अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय अगं, रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिडकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली
0: कोसळायला.

0: काय मंडळी, काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय? काय
1: नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
0: का
1: अगं, यंदा उशिरा आलं ना. उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हटलं. तरी बरं, आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मार्ग नाही का, लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
0: आणि दुसरा, लाईट गेली का?
2: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
1: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
2: हो, काय पुण्य असलं कि ते घर बसल्या मिळत.
1: तेच.
2: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात, नाही का?
1: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
0: कोणती?
1: अगं, आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
2: छत्री घेऊन भिजायला की काय?
1: नाही, सगळ्यांना सांगायला.
2: काय?
1: मी सांगितलं होतं ना, आज पाऊस येणार, आला की नाही.
2: शर्वरी, तुला काय वाटतं? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
0: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता, उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
1: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती. हा, ढग दिसले की म्हणायची, सुखद घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
0: आणि आई पापड गोळा करायला पळायची.
2: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्यात, घेऊन या पटकन.
1: मला तर वाटतं ना, जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची, आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
0: पण त्या बघ, समोरच्या काकू काय करतायत?
1: काय ग, कुठे काय करतायत?
0: ते बघ धावत दोरीवरचे कपडे काढतायत.
1: अच्छा, त्या काय, आपल्या देशामध्ये काय माहिती का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
2: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
0: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला, तेव्हा मन कसं भरून आलं.
2: त्या सुगंधाला नाव नाही, पण आठवणी मात्र खूप आहेत.
0: अगं, त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
2: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना, तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना, मृदगंध.
0: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
2: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर अत्तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
1: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
2: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय, तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
1: वा, हे भारी होता. पण
0: खरंच काही गाणी, काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
2: खरं तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाही आहे. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
1: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं. म्हणजे पहिला पाऊस, आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
0: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
1: हा, अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
0: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
1: नको. अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळ्याला मागे पुढे बघणार नाहीत.
2: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
0: म्हणजे
2: शेतकऱ्याला

0: भाषा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
1: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
2: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ते खिडकीत बसून गुणगुणायची सुखदा ते गाणं म्हण ग, पाऊस पहिला जणू कानुला.
0: किती गोड गाणं आहे ते. पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला.
1: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवणेंची आहे.
0: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
2: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: वा.
1: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
2: शेतकरी.
0: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
2: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही. आज त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो,
2: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
1: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय ने, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
2: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
1: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण?
1: शर्वरी.
2: मी का?
1: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
2: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
1: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
0: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
1: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
2: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
1: काय
2: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झालीये. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
1: खरंय खरंय ते.
0: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अग गरम काहीतरी खा, ओले खेस ओले केस ठेवू नकोस.
1: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
2: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती ती काळजी होती.
0: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नाही, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्याने वापरला नसेल पण जगले मात्र तसंच.
2: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
1: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
0: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
1: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
2: वा, आजच्या आपल्या गप्पा की नाही लिहून ठेवायला हव्या.
1: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
0: चला चहा करते आता.
1: आणि भजी त्याचं काय?
0: ती सुद्धा करू पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
1: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
2: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
0: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटतं आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
1: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
2: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
1: काय?
2: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
0: अगदी खरं.

0: माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
1: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
2: दादा, तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
1: अगं, प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
0: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
1: खरे.
2: ए दादा,
1: काय काय काय? ए चल, आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
0: पावसात.
2: हो, मोबाईल शिवाय, सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
1: आणि छत्री न घेता.
0: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
1: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
2: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
0: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो, आणि माणसांच्या मनातही पडतो.
1: ए पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
1: अगं तीन कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
0: अगं ती पण घेऊन आलीस तू?
1: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग तीन छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही. क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स, आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचं आहे म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉमध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th इयरमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे, आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक यूट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा यूट्यूब चॅनल्स सुरू करत होते, तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती, तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे, तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
2: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकांचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
1: अगदी.
2: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
1: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं, पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं, तर मी फुटबॉल खेळायचे पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स, खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचं आहे, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
2: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
1: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोकं मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात, आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंगसारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक

0: 100 कंट्रीज मधून प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली चार पाच प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गडकिल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते. त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण, आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायक्लिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं, कारण असं असतं ना की वेन युअर इंटरव्ह्युईंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायक्लिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये, आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळतं. अशी सगळी प्रेपरेशन होती, प्लस ज्या प्लेयरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ॲज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉईंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ॲज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ॲज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टॉर्नमेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाईम. जर तुम्ही फॅन असाल तर तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेन आज असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी ABC कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाईम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टॉर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये, त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही आहे. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि FIVBनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्क्ड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकतायत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे, लॉमध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं

0: करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोइंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन,
1: राईट,
0: यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचा आहे. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचं आहे, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनया थत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये रा

किनारा ये चंचल हवा। ये क्या बात है आज की चाह

0: किनारा ये चंचल हवा।
1: एखाद्या सामने आत अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
0: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: तर असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
0: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती. पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ॲट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं आणि तेवढ्यात मला आमच्याकडे वी हॅव समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉईंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला, नाही नाही नाही, इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हटलं आता काय बोलू, मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात.
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
0: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ॲक्शन, राईट? जे होतंय ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं, जे प्लेयर्स खेळतायत जे होतंय ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ॲक्शन म्हणतोय ते कळतंय, त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा

0: या बॅकग्राऊंडमधून आलाय किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असेल, तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना. कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे, एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना. कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे, एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होतंय ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतंय कव्हर ड्राईव्ह खेळली, त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस हॅज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेला ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्समध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड, म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशनबद्दल, प्रोडक्शनबद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरो आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकली तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते गर्ली टेल्सनी शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ॲक्सेंट येतो, साऊथचा एक ॲक्सेंट येतो, मुंबईचा ॲक्सेंट येतो, पण तुम्ही तो ॲक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ॲक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर टू डेलीचा ॲक्सेंट. तो डेलीचा ॲक्सेंट

0: देतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ॲक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो, हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ॲक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस? आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे. म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉईंट की काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही करणं.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
0: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड. पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
1: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
0: अजून रिसर्च.
1: अच्छा, रिसर्च.
0: रिसर्च.
1: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
0: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
1: वा.
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन व्होकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलंय, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहे. तर आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो. आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली, Dr. S. राधाकृष्णन विद्यालयामधून. आणि 11वी 12वीला मी HR होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ दॅम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना. आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, दहावी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झाला आहे. पण पॉईंट इज दॅट दॅट

0: one person made a lot of difference to our lives. A lot of difference.
1: Hmm. कुटुंब आणि मित्र मैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
0: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते, पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत, कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझा PhD टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही करण्यासाठी, पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो,
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते.
0: खरे.
1: अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे. आणि दॅट इज प्रॉबेब्ली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये, लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मोम्बासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालं. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आत्ता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे, आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं, तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन, म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं, तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होती. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी, आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन, जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे. तो नॉर्वेचा आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना, तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बर.
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई, कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा, मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ॲज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना, तो रिस्पेक्ट तिकडेही दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे?

0: तुला काय वाटतं?
1: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता, दर रूममध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेबली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
0: अगदी
1: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
0: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
1: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
0: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
1: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉमध्ये, नाही असं नाही आहे, फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
0: आता रॅपिड फायर बरं का?
1: ओके.
0: मुंबई की नागपूर?
1: मुंबई.
0: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
1: हो.
0: पण मुंबई मुंबईची मुलगी.
1: मुंबई मुंबई आहे.
0: डोसा की तर्री पोहे?
1: डोसा.
0: वडापाव की मिसळपाव?
1: वडापाव एनी डे.
0: साडी की वेस्टर्न आउटफिट?
1: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
0: वाचन की नेट सर्फिंग?
1: वाचन.
0: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
1: वाव, सक्सेस पार्टी.
0: खूपच छान, खूपच भारी. आरोही, किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील, किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
1: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे MCAचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला, पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन, आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहे. स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला, म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचं पुढे जाऊन, पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
0: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु
1: यांचं ऐकावं
0: आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही, तुझे खूप खूप धन्यवाद. आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्याबरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
1: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.

श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांड कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडोनेशिया

अकरा दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग

77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालय आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालय अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालय कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 फाशी तर इतर 11 जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं.

संपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं, त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं NDRFनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं

सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्ट पर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: बांसुरी की मधुर तान से मन का हर कोना झंकृत हो उठता है, जिनकी उंगलियों के स्पर्श से बांसुरी गुनगुनाने लगती है जीवन का संगीत, जिनकी साधना ने बांसुरी को विश्व मंच पर एक नई पहचान दी।
1: दरबारी के गंधार के आंदोलन में ऐसा लगता है कि बादल उमड़ घुमड़ रहे हैं मगर बरस नहीं रहे हैं। वो जो घुटन है, उस घुटन को दरबारी के गंधार में जब तक न लाया जाए, वो आप कह सकते हैं कि मैंने उस पे मेहनत किया।
0: पद्मश्री पंडित रोनू मजूमदार, जिनकी हर प्रस्तुति श्रोताओं को सुरों के अलौकिक संसार में ले जाती है। पद्मश्री पंडित रोनू मजूमदार, संगीत सरिता, नई श्रृंखला शास्त्रीय संगीत, फिल्म संगीत और लोक संगीत में बांसुरी की भूमिका, सुबह और शाम 6:45 सिर्फ विविध भारती पर।
2: सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या। नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिलं। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले। पुरामुळे नुकसान झालेल्या भागांचं महसूल विभागामार्फत तात्काळ सर्वेक्षण करण्यात येणार असून NDRF आणि SDRFच्या निकषांनुसार घरांच्या पडझडीबद्दलची आणि इतर तातडीची मदत त्वरित पोहोचवली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली। मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे। गेल्या 6 शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली। हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
3: शंभरांश 1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारण सभेत मी प्रणाली आडेप स्वागत करते। श्रोते हो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला। कार्यक्रमात सुरुवातीला राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं अनंत जाधव यांचं गीत, स्वर उषा मंगेशकर यांचा।

उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं अनंत जाधव यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं, तर चित्रपट होता नवरे सगळे गाढव.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदारे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदारे मसाले.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद छोटा गंधर्व यांच्या स्वरात, संगीत गोविंदराव टेंबे यांचं.

छोटा गंधर्व यांच्या स्वरातलं मानापमान नाटकातलं पद आपण ऐकलं. हे पद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं आणि संगीत होतं गोविंदराव टेंबे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांचं गीत पद्मजा फेणानी जोगळेकर यांच्या स्वरात, संगीत यशवंत देव यांचं.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा. श्रोते हो, एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, येत्या बुधवारच्या म्हणजेच उद्याच्या हॅलो डॉक्टर या

थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 8 जुलै 2026 विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकारतज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया ए आर रेहमान यांच्या संगीत नियोजनातलं आनंद बक्षी यांचं गीत अलका याग्निक आणि सुखविंदर सिंग यांच्या स्वरात. चित्रपट आहे ताल.

काल या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अलका याग्निक आणि सुखविंदर सिंग यांचा, तर संगीत होतं ए आर रेहमान यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं घर चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत राहुल देव बर्मन यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं घर चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं गुलजार यांचं, तर या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 5:30 वाजता युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही, पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर

डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटीबाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतः सोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं. पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही. पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबणे

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा.

0: श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 02-241-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला हरिहरन आणि साधना सरगम यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचे गीत. चित्रपट आहे कोकणस्थ.

0: संदीप खरे यांचं कोकणस्थ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता हरिहरन आणि साधना सरगम यांचा.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: गर्गरानी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृती दिन, त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।
3: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा।
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 7:15 ते 7:30 या वेळेत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-46-36-72।
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852।
6: कार्यक्रमात यानंतर किशोर रानडे यांनी संगीतबद्ध केलेलं नितीन आखवे यांचं गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, चित्रपट आहे क्षण।
7: ही तर फक्त तुझ्या आणि माझ्या क्षणांची कहाणी, तुझ्या माझ्यातले क्षण, तीच तर आयुष्याची सुखद साठवण।

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता क्षण, तर संगीत होतं किशोर रानडे यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश कांगणे यांचं गीत सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरात. संगीत पंकज पडघन यांचं आणि चित्रपट आहे दुनियादारी.

दुनियादारी या चित्रपटातलं महेश कांगणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंकज पडघन यांचं, तर स्वर होता सोनू निगम आणि सायली पंकज यांचा. कार्यक्रमात यानंतर क्षितिज पटवर्धन यांचं क्लासमेट्स चित्रपटातलं गीत सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरात, संगीत पंकज पडघन यांचं.

पंकज पडघन यांच्या संगीत नियोजनातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सोनू निगम आणि सायली पंकज यांचा, तर चित्रपट होता क्लासमेट्स. श्रोते हो, एक निवेदन आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुला मुलींचे वसतिगृह अहिल्यानगर कोपरगाव श्रीगोंदा माजी सैनिक विश्रामगृह तसेच महासैनिक लॉन येथे करार पद्धतीने कंत्राटी स्वरूपात 6 वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार पद भरणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुला मुलींचे वसतिगृह माजी सैनिक विश्रामगृह तसेच महासैनिक लॉनमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे. या पदांसाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवार निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. चौकीदार यांच्या कामाचा कालावधी 24 तासाचा असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक व नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केले आहे. निवेदन संपलं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया श्रेया घोषाल आणि हरिहरन यांच्या स्वरातलं जोगवा या चित्रपटातलं गीत. हे गीत आहे संजय कृष्णाजी पाटील यांचं आणि या गीताला संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

0: चिनार महेश यांच्या संगीत नियोजनातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांचा, तर चित्रपट होता टाइमपास. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 101 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
3: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
0: श्रोते हो, हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, येत्या बुधवारच्या म्हणजेच उद्याच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 8 जुलै 2026 विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं.

0: रागी। श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं।
1: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे, बोल।
0: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।
2: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा।
0: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72।

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
2: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
3: आत्ताच्या

0: मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
0: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
0: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
0: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
0: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
0: आणि आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
2: शंभरांश 1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल देवीची गाणी, सादरकर्ते निळकंठ मारुतीराव तरकसे आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमात सुरुवातीला खरीप हंगामातील चारा पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची मुलाखत. यानंतर खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक चिमाजी बाचकर यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 7:15 उद्योग विश्व कार्यक्रमात अहिल्यानगर इथल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजिका स्नेहल धर्माधिकारी यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत. 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 9:30 एक फिल्म कार्यक्रम, संकलन आणि निवेदन निकिता रसाळ यांचं. रजनीगंधा रात्री 10:00. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51. 6:05 मंगलप्रभात, 6:25 दिनविशेष, 6:30 कवी बा भ बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन, लेखन शिवाजी काळे यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात पावसाळ्यातले जनावरांचे व्यवस्थापन याविषयी माहिती, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेली माहिती, सादरकर्ते धीरज कुंडली केदारे. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवचट यांनी दिलेली माहिती, सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55, संकलक समीर दानी. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. सकाळी 7:40 आणि रात्री 8:35 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. नाट्यसंगीत 8:20. सकाळी 8:40 आणि रात्री 7:15 साहित्य सौरभ कार्यक्रमात माझा साहित्य प्रवास याविषयी अहिल्यानगर इथले लेखक सुधीर फडके यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. सकाळी 11:00 आणि संध्याकाळी 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 ते

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आमची उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमाने. 5:30 युववाणी कार्यक्रम. कार्यक्रमात 4 शब्द कौतुकाचे याविषयी माहिती, सूत्रसंचालन तनया कुलकर्णीचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात इंदुबाई आवळे आणि सहकारी यांनी सादर केलेली आराधी गीतं. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला विविध

0: सुनीताबाई आवळे आणि सहकारी यांनी सादर केलेली आराधी गीत 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून 7:30 वाजता आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला विविध पिकांच्या वाढीसाठी फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृद विज्ञान विभागाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी कदम यांची मुलाखत यानंतर कीडनाशके हाताळताना आणि वापरताना घ्यायची काळजी याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका गीतांजली बाबूराव जेजूरकर यांची मुलाखत कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे रात्री 9 वाजता हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम कार्यक्रमाचा विषय पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार लक्षणं आणि उपचार सहभागी तज्ज्ञ त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य सूत्रसंचालन महेश्वरी मिसाळ यांचं कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे रजनीगंधा रात्री 10 वाजता याबरोबरच सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र नेहमीच्याच वेळी आम्ही सहक्षेपित करू ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र संध्याकाळचे 6:40 झाली आहेत प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत थोड्याच वेळात
1: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका दमा खोकला ॲलर्जी टीबी न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515
2: मोबाईल 960-44-988-36
4: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
5: सर हे एनपीएस संचय काय?
4: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया देवीची गाणी. सादर करते निळकंठ मारुतीराव तरकसे आणि सहकारी.

निळकंठ मारुतीराव तरकसे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली देवीची गाणी आपण ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्त्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते

4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली, ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आत्तापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती, आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्या

0: घातल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्ट पासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात RTO मधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी IPS अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात RTO विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता या संदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ती ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्य

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालय सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयच प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहिपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्त्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी हे नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी

0: केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या एक महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगरमधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी?

100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

0: कार्यक्रमात ऐकूया खरीप हंगामातील चारा पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या मुलाखतीतून आपण खरीप हंगामातील चारा पिकांचं लागवड तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत, याविषयीचं मार्गदर्शन घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड सरांकडून. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: सर, दूध उत्पादक शेतकरी आपल्या जिल्ह्यात भरपूर आहेत, त्याचबरोबर शेळीपालन मेंढीपालन व्यवसायसुद्धा आपल्या भागामध्ये भरपूर प्रमाणात होतो, आणि या दृष्टीने खरीप हंगामामध्ये चारा पिकांची लागवड आणि व्यवस्थापन आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे. एकूणच चारा पिकांची लागवड करताना मग शेतकरी बांधवांनी कोणत्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे, त्यासाठी मग जमीन हवामान या दृष्टीने काय विचार करणं गरजेचं आहे, काय सांगाल?
2: पश्चिम महाराष्ट्रामध्ये पशुपालन व दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक जोडधंदा म्हणून घेतला जातो. आपल्या देशातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान यामुळे दूध, अंडी व मांस या बाबीची मागणी सातत्याने वाढत आहे. दुग्ध व्यवसायात जे आपण उत्पादन मिळवतो आपण त्यासाठी जो पशु निवडतो तो आनुवंशिकतेवर आधारित निवडला पाहिजे, तसेच त्याला संतुलित आहार दिला तर आपल्याला दुधाचं उत्पादन किंवा मांसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकते. तर वरील बाबीचा विचार केला तर 400 किलो वजन जर असेल एखाद्या जनावराचं, आपण सर्वसाधारण धरूया, त्यासाठी 20 ते 25 किलो हिरवा चारा, 5 ते 6 किलो कोरडा चारा आणि हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल आणि द्विदल याचं प्रमाण असलं पाहिजे, आणि त्याचबरोबर 1.5 ते 2 किलो खुराक दिला पाहिजे आणि त्या खुराकामध्ये 30 ते 40 ग्रॅम खनिज मिश्रण दिलं पाहिजे, आणि जनावरांना त्याच्या वजनानुसार किंवा पाणी वेळेवर दिलं पाहिजे. महत्त्वाचं असतं पाण्याचं प्रमाण, 3 ते 4 वेळेस हे पाणी त्यांना पिण्यासाठी दिलं पाहिजे.
1: नक्की सर. सर्वसाधारणपणे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या चारा पिकांची लागवड केली जाते, काय सांगाल सर?
2: तर खरीप हंगामामध्ये एकदल पिकांचा विचार केला तर मका, नंतर ज्वारी आणि बाजरी, आणि द्विदल पिकांचा विचार केला तर चवळी हे प्रामुख्याने घेतले जातात. त्याचबरोबर संकरित

0: प्लेयर म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये सध्या त्याचं प्रमाण वाढत आहे.
1: नक्की सर. मग खरीप हंगामी चारा पिकांसाठी जमीन कशा पद्धतीने निवडावी, जमीन निवडताना नेमके कोणते निकष पाळावेत?
0: तर जमीनचा आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे ह्या सर्व पीक हे कमी कालावधीत येणारे पिकं असल्यामुळं 70 ते 80 दिवसामध्ये काढण्यात येतात, त्यामुळं आपण चांगली जमीन, सुपीक व मध्यम प्रमाणाची जमीन, निचरायुक्त जमीन निवडावी. या जमिनीमध्ये एक चांगल्या प्रकारे खोल नांगरट करून त्यानंतर 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि पूर्व मशागतीच्या वेळेसच ते 5 ते 10 टन शेणखत हे दिलं गेलं पाहिजे.
1: नक्की सर. चारा पिकांच्या लागवडीच्या वेळा काही पाळणं गरजेचं आहे का? कोणता नेमका हवामान कोणतं असणं योग्य आहे काय सांगाल?
0: ही सर्वसाधारण पिके हे मका, ज्वारी, बाजरी आणि चवळी हे खरीप हंगामात घेतात, त्यामुळं जूनमध्ये हे घेतली गेली पाहिजे. जून ते जुलै महिना हा पेरणीचा कालावधी असला पाहिजे. आणि मका, ज्वारी आणि चवळी हे बागायती असतात, पण बाजरी आपण जनरली पावसाच्या पाण्यावर घेतो, त्यामुळं त्याचा कालावधी ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर 1 ते 12 दिवसांनी बाजरीची पेरणी करावी.
1: नक्की सर. विद्यापीठ अनेक सुधारित वाणांची दरवर्षी शिफारस करत असतं, विविध वाण चारा पिकांमध्ये विद्यापीठाने प्रसारित केलेले आहेत. नवीन कोणते वाण शेतकरी बांधवांसाठी शिफारशीत आहेत का? खरीप हंगामातल्या चारा पिकांची लागवड करताना नेमके कोणत्या वाणांची निवड शेतकरी बंधू करू शकतील काय सांगाल?
0: तर मका पिकाचा विचार केला तर मकामध्ये विद्यापीठाने प्रसारित केलेली आफ्रिकन टॉल आहे, गंगा सफेद आहे, विजय आहे, मांजरी कंपोजिट आहे, परंतु प्रायव्हेट कंपनीचे बियाणेसुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारात मिळतात. नंतर ज्वारीचा विचार केला तर फुले अमृता, फुले गोधन आणि रुचरा या जाती विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. आणि बाजरीचा विचार केला तर बाजरीमध्ये जायंट बाजरा म्हणून विद्यापीठाने केलेली आहे आणि खूप वर्षापासून ती जात आहे. आणि चवळी ह्या पिकाचा विचार केला तर श्वेता, EC 4216 आणि बुंदेल लोबिया या वाणाची शिफारस आहे.
1: नक्की सर. जसं आपण पिकांमध्ये उत्पादनाच्या पिकांमध्ये अंतराची शिफारस विद्यापीठाने केली असती, तशी अंतराची शिफारस काही चारा पिकांमध्ये विद्यापीठाची आहे का? असेल तर मग अंतर किती राखणं गरजेचं आहे काय सांगाल?
0: अंतरचा विचार केला तर हे चाऱ्यासाठी असल्यामुळे मका, ज्वारी आणि बाजरी आणि चवळी 30 सेंटीमीटर अंतरावर याची पेरणी करावी, परंतु मकासाठी 75 किलो हेक्टरी बियाणे वापरावे, तसेच ज्वारीसाठी 40 किलो वापरावे आणि बाजरीसाठी 10 किलो आणि चवळी या पिकाचं 40 किलो बियाणं वापरावं.
1: लागवडीच्या बरोबरच रासायनिक खतांच्या व्यवस्थापनसुद्धा चारा पिकांसाठी काही गरजेचं आहे का? आणि मग खत व्यवस्थापन कशा पद्धतीने याचं करावं काय सांगाल?
0: प्रत्येक पिकांचं खताची मात्रा ही वेगवेगळी आहे, ती गरज पण वेगवेगळी असते. ते मका या पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालास लागतं. आणि पेरणीच्या वेळी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास पेरणीच्या वेळी व उर्वरित 50 किलो हे दुसरा हप्ता म्हणून पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावे. तर ज्वारीचा विचार केला ज्वारीसाठीसुद्धा 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालास द्यावे लागते. 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास हे पेरणीच्या वेळी व 50 किलो नत्र हे पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे. आणि बाजरीचा विचार केला तर 90 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 30 किलो पालास द्यावे लागते. त्यापैकी 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 30 किलो पालास हे पेरणीच्या वेळी व उर्वरित 45 किलो नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे. परंतु चवळी हा पीक द्विदल असल्यामुळं याला खताची मात्रा थोडी कमी असते. चवळी या पिकास 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद हे पेरणीवेळी द्यावे लागते.
1: पाणी व्यवस्थापन आता ही खरीपातलीच पिकं असल्यामुळं साधारण पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत काय लक्ष देण्याची गरज आहे काय सांगाल?
0: खरीप हंगामामधील पिकं असल्यामुळे आपण पाणी व्यवस्थापन हे समजा पावसाची 10 ते 15 दिवस उघडीक झाली तर प्रत्येक खरीप हंगामामधील पिकं असल्यामुळे 10 ते 15 दिवसांनी आपण पाणी देणं गरजेचं असतं. परंतु पाऊस जर आला तर फक्त कालावधी मागेपुढे करावा.
1: सर्वसाधारणपणे आता या पीक निहाय आपण याच्यामध्ये उत्पादन शेतकरी बांधव किती मिळवू शकतात तर उत्पादनाच्या बाबतीत काय सांगाल?
0: उत्पादनाचा विचार केला तर मका, बाजरी आणि ज्वारी हे प्रति हेक्टरी 400 ते 500 क्विंटलपर्यंत त्याचं उत्पादन किंवा

0: त्याच्यापेक्षा चांगलं जर केलं तर 600 क्विंटलपर्यंत उत्पादन हमखास मिळतं. फक्त चवळीचं उत्पादन हे 250 ते 300 क्विंटलपर्यंत हमखास मिळतं. चवळी ह्या पिकामध्ये 17 ते 18% प्रथिने असतात, पण ज्वारी बाजरी आणि मका या पिकामध्ये 9 ते 10% प्रथिनांचं प्रमाण असते.
1: एकूणच जाता जाता शेतकरी बंधूंना खरीप हंगामातील चारा पिकांच्या विषयी आपल्या शब्दात आपण काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
0: तर आपल्या गरजेनुसार सर्वसाधारणपणे ह्या पिकांमध्ये या पिकांचं बियाणं हे कमी प्रमाणात विद्यापीठात उपलब्ध असतं, आणि उपलब्ध बियाणामधून आपण जे क्षेत्र पेरलेलं आहे, उदाहरणार्थ आपण 1 एकर जर पेरलं असेल तर 1/4 क्षेत्रामधून आपण बियाणं मिळवावं आणि तेच बियाणं परत परत वापरलं तरी चालते.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खरीप हंगामातल्या चारा पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड सरांकडून. जर तुम्हाला काही आणखीन मार्गदर्शन हवं असेल, काही

0: आपल्या शब्दात आपण काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
1: तर आपल्या गरजेनुसार सर्वसाधारणपणे ह्या पिकांमध्ये या पिकांचं बियाणं हे कमी प्रमाणात विद्यापीठात उपलब्ध असतं, आणि उपलब्ध बियाणामधून आपण जे क्षेत्र पेरलेलं आहे, उदाहरणार्थ आपण एक एकर जर पेरलं असेल तर एक चतुर्थांश क्षेत्रामधून आपण बियाणं मिळवावं आणि तेच बियाणं परत परत वापरलं तरी चालतंय.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खरीप हंगामातल्या चारा पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड सरांकडून. सरांकडून जर तुम्हाला काही आणखीन मार्गदर्शन हवं असेल, काही सल्ला घ्यायचा असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 84 59 86 73 44. पुन्हा एकदा 84 59 86 73 44. सरज, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: खरीप हंगामातील चारा पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: किसानवाणी कार्यक्रमात आता खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक चिमाजी बाचकर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामामध्ये आपण विविध पिकांची लागवड करत असतो, विविध पिकांची पेरणी करत असतो आणि त्या सगळ्या माध्यमातून आपण आपलं जे उत्पादन आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो. खरीप हंगामामध्ये आपण वेलवर्गीय भाजीपाल्याची देखील लागवड करत असतो. या वेलवर्गीय भाजीपाल्याच्या लागवडीमधून किंवा याच्या उत्पादनामधून आपण चांगले पैसे मिळवू शकतो, मात्र त्यासाठी आपल्याला ते व्यवस्थापन देखील तितकंच काटेकोरपणे करणं देखील गरजेचं असतं. आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला आणि याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी सहभागी आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक चिमाजी बाचकर सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: सर, खरं तर आपले अनेक शेतकरी बांधव वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करत असतात. एकूणच या वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये कोणकोणती भाजीपाला पिके येतात किंवा त्याचा समावेश त्यामध्ये होतो?
2: यामध्ये प्रामुख्याने काकडी, कारले, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, दोडके, घोसाळी, पडवळ, तोंडले, कलिंगड, खरबूज, पडवळ, टिंडा, कोहळा इत्यादी भाजीपाला पिके या खरीप हंगामामध्ये घेतली जातात.
1: जसं आपण पाहिलं की या सगळ्या भाजीपाला पिकांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळतात किंवा आर्थिक दृष्टिकोनातून हे भाजीपाला पिकं महत्त्वाचे आहेत, त्याच पद्धतीनं याचा आहारामध्ये समावेश केला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा औषधी गुणधर्मांच्या दृष्टिकोनातून असेल याचं काय महत्त्व आपल्याला सांगता येईल?
2: या पिकामध्ये प्रामुख्याने प्रथिने, कार्बोदके, चुना, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही खनिजे भरपूर प्रमाणात, तसेच अ आणि क जीवनसत्व असतात. कारले या फळभाजीचा उपयोग मधुमेहाचा विकार आटोक्यात ठेवण्यासाठी होतो, तसेच कारले व दुधी भोपळा नियमित सेवनाने हृदयविकार कमी होतो.
1: आता वेलवर्गीय भाजीपाला पिकांवरती आपण पाहतो की वेगवेगळे रोग येत असतात, त्यांचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्यातून आपलं जे आर्थिक उत्पन्न आहे किंवा जे पिकाचं उत्पादन आहे ते नक्कीच कमी होत असतं. तर कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव या खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला पिकांवरती होत असतो?
2: या पिकावर प्रामुख्याने केवडा, भुरी, कवडी, पानावरील टिपके, जीवाणूजन्य करपा, मोररोग, फळकूच, डिंक्या व विषाणूजन्य रोग. विषाणूजन्य रोगामध्ये मोजॅक, ग्रीन मोटल मोजॅक, एलोव्हेन मोजॅक, नेक्रोसिस व्हायरस आणि फॉयलोटी इत्यादी रोग मोठ्या प्रमाणात या वेलवर्गीय भाजीपाला पिकावर आढळून येतात.
1: आता केवडा या रोगाबाबत आपण उल्लेख केलात, थोडंसं आपण सविस्तर या रोगाविषयी किंवा त्याच्या निर्मूलनाविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
2: हा जो रोग आहे काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी या पिकावर प्रामुख्याने तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तर हा जो रोग आहे, हा जो रोग सुडोपोरनस फरनकोबिन्सिस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. सुरुवातीला पाना

0: वरच्या बाजूला फिकट हिरवट पिवळसर रंगाचे टिपके दिसतात. ढगाळ हवामान त्या टिपक्याच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशी वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेले दिसतात. विशेषतः पूर्ण वाढ झालेली पानावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. रोगाचे प्रमाण वाढल्यास पानाचे देठ बाळ्या फांद्यावरही त्याचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव झालेली पाने करपतात व गळून पडतात. अशा रोगग्रस्त विली फुले फळे कमी प्रमाणात लागतात. आलेली फळे लहान आकाराची कमी दर्जाची आणि पेचव असतात. विली लवकर सुकतात त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. त्यासाठी आपण या उपाययोजना अत्यंत करणे या रोगासाठी गरजेचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला जी काही जमीन निवडणार आहे ती जमीन खरीप हंगामासाठी उत्तम निचरा होणारी असावी आणि पिकांची लागवड योग्य अंतरावर असावी. नंतर आपण रोगप्रतिकारक जातींचा उपयोग करावा. लागवड करण्यापूर्वी BNS 22 किंवा कॅप्टन 2 ग्रॅम प्रति किलो BNS या प्रमाणात त्याची बीज प्रक्रिया करावी. पिकाची लागवड ताटी किंवा मंडप पद्धतीने करावी. खिळती हवा भरपूर सूर्यप्रकाश यामुळे रोगाचे प्रमाण कमी राहते. रोगाचे लक्षणे दिसताच पाने जी काही रोगट पाने आहेत ती काढून नष्ट करावीत. प्रतिबंधक उपाय म्हणून लागवड झाल्यानंतर 20 दिवसानंतर साधारण तुम्ही क्लोरोथॅलोनिल किंवा मॅनकोजेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन त्याची 10 दिवसाच्या अंतराने प्रतिबंधक म्हणून फवारणी करणे अत्यंत गरजेचं आहे. नंतर रोगाचा प्रादुर्भाव जर वाढत गेला तर त्यासाठी आपण अझोस्ट्रॉबिन 10 मिली किंवा फॉशेटेल AL 20 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घेऊन 10 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून त्याची फवारणी करावी.
1: सर, आता खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला पिकांवरती भुरी रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचं निर्मूलन आपल्या शेतकरी बांधवांनी कसं करावं, त्याची लक्षणं नेमकी कशी असतात ते आपण सांगूया.
0: तर हा वेलवर्गीय भाजीपाला पिकावर हा भुरी रोग अत्यंत महत्त्वाचा रोग आहे. हा रोग काकडी कलिंगड खरबूज कारली दुधी भोपळा तांबडा भोपळा आणि दोडका या वेलवर्गीय पिकावर हा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. जवळजवळ सर्वच वेलवर्गीय पिकांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या रोगाची सुरुवात प्रथम जुन्या पानापासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागावर पिठासारख्या पांढऱ्या बुरशीची वाढ होते आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास या बुरशीची पाने भुरकट पडतात. हा रोग देठ खोड आणि फळावरही पसरतो. यामुळे विलींची वाढ खुंटते. प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि विली वाळतात. त्यामुळे हा रोग वेळेस नियंत्रण करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी डिनोकॅप किंवा कार्बोटेंजिन किंवा एक्झॅकोनेझोल 10 ग्रॅम किंवा 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन त्याची 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. त्यानंतर जो पुढचा जो रोग आहे महत्त्वाचा कवडी किंवा त्याला काळा कर्प म्हणतो आपण, त्याला अँथ्रॅक्नोज म्हणतो. हा रोग काकडी कलिंगड खरबूज दुधी भोपळा कारली या वेलवर्गीय पिकावर आढळून येतो. हा रोग कोलेट्रिकन लायजेरियन नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. या रोगामुळे काकडी आणि इतर वेलवर्गीय पिकाच्या पानावर पांथळ लहान असे ठिपके पडतात आणि ठिपके तपकिरी होतात. रोगग्रस्त पाने करपतात आणि पाने करपल्यामुळे त्या विलींना फळे लागत नाही. खरबूज आणि कलिंगड पिकाच्या फळावर रोगट आणि काळा कळा असलेले खडबडीत ठिपके पडतात. ढगाळ हवामानात या ठिपक्यावर गुलाबी बुरशीची वाढ होते. तसेच लालसर डिंकासारखा द्रव पाजरतो. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जास्त पाऊस झाला आणि आर्द्रता वाढत गेली तर त्यामुळे हा रोग जास्त याचा फैलाव जास्त होतो आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर त्यासाठी त्याचे उपाययोजना करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण पिकांची फेरपालट करावी. रोगविरहित फळाचे बी वापरावे. जमीन उत्तम निचरा होणारी असावी. पिकाची लागवड मंडप अथवा ताटी पद्धतीने करावी म्हणजे विलींचा संपर्क जमिनीशी येणार नाही. रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने फळे काढून ती नष्ट करावीत. पेरणीपूर्वी BNS कार्बोटेंजिन किंवा कॅप्टन 2 ग्रॅम प्रति किलो BNS बीज प्रक्रिया करावी. रोगाची लक्षणे दिसताच मॅनकोजेब किंवा क्लोरोथॅलोनिल किंवा कॅप्टन किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करावी. त्यानंतर जो महत्त्वाचा पुढचा रोग आहे पानावरील ठिपके. तर हा जो रोग आहे सर्कोस्पोरा सिट्रिनिया नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. हा रोग भोपळा खरबूज कलिंगड कारले दोडके व काकडी या वेलवर्गीय पिकावर तो आढळून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे असंख्य टिपके एकमेकात मिसळतात आणि पाने करपतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देठ व खोडावर होतो. त्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा जो रोग आहे फळ कुजणे किंवा त्याला आपण फळसड म्हणतो. हा रोग काकडी भोपळा कार

कुठलीही घोसाळी पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकावर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हा रोग पिथियम फायटोप्थोरा फ्युजेरियम रायझोटोनिया स्क्लेरोशियम नावाच्या बुरशीमुळे फडसड होते. फळे जमिनीवर टिकवून या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळे मलूल होऊन ओलसर होतात व त्या ठिकाणी पांढऱ्या कापसासारखी बुरशी वाढ होते, त्यामुळे फळे साठतात. या रोगाचा प्रादुर्भाव साठवणुकीत वाहतुकीत व जमिनीतूनही होतो. त्यासाठी आपण फळांचा संपर्क जमिनीशी येऊ नये म्हणून फळांची खाली पालोपाचोळा ठेवावा आणि पाण्याचा संपर्क येणार नाही त्यासाठी आपण त्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोगाची लक्षणे दिसताच आपण या ठिकाणी कॉपर ऑक्सिक क्लोराईड किंवा मॅनकोजेब किंवा कॅप्टन 25 ग्रॅम 10 लिटर पाणी घेऊन 10 दिवसाच्या अंतराने याची फवारणी करावी. त्यानंतर या वेलवर्गीय पिकांवर जो महत्त्वाचा रोग आहे डिंक्या रोग म्हणतो आपण त्याला. अशा तुमचं जे काही भोपळा पिक असेल किंवा कलिंगड असेल त्याच्यावर अशा विलींवर तो असा डिंकचा प्रादुर्भाव दिसतो. तर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे विलीच्या कांड्याचा भाग पिवळसर तपकिरी रंगाचा डिंकासारखा द्रव पाझरतो व नंतर तो काळ्या रंगाचा होतो. खोड व फळे यावर चिरा पडतात, यामुळे वेल वाळतो आणि फळे साडतात. रोगाचा प्रथम प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो. तर संकरित वाणावर रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. त्यासाठी या रोगाचे उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपण निचरा होणारी जमिनीची निवड करावी, नंतर रोगविरहित बियाणे प्रमाणित बियाणे वापरावी, त्यानंतर जमिनीत हिरवळीचे खत भरपूर प्रमाणात त्याचा वापर करावा आणि ट्रायकोडर्माचा वापर लागवड करण्यापूर्वी शेणखतातून जमिनीत करावा. पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा कार्बन डायऑक्साइड 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे त्याची बीज क्रॅक करावी. या रोगाचा नियंत्रणासाठी 1% बोर्ड मिश्रण किंवा कार्बन डायऑक्साइड 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन त्याची झाडाच्या फुंद्याभोवती त्याची आळवणी करावी. त्यानंतर महत्त्वाचा जो रोग आहे मर रोग, तर हा मर जो रोग आहे हा बुरशीजन्य मर कलिंगड खरबूज आणि इतर वेलवर्गीय पिकावर फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बी रुजताच कुजते. प्रथम जमिनीलगत रोपे कुजतात आणि पिवळी पडून मरतात. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत रोपे उगवून आल्यावर दोन्ही दले गळतात आणि झाडाची वाढ थांबते. जमिनीच्या तापमानानुसार रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास तर त्या ठिकाणी शेंड्याकडून वेली सुकतात आणि सुकल्यानंतर पूर्ण वेल तुम्हाला करपलेला दिसतो आणि वेल करपला त्याला फळं काही लागत नाही आणि फळं न लागले तर शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान होते. त्यासाठी मर रोग येऊ नये म्हणून शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की त्यासाठी आपली जमीन जी आहे खरीप हंगामासाठी मध्यम प्रतीची जमीन असावी आणि आपण पिकांची फेरपलाट करावी. जमीन चांगली नांगरट करून पूर्वीचे पिकाची धसकट गोळा करून नष्ट करावीत. नंतर बियाण्यास कार्बन डायऑक्साइड किंवा कॅप्टन 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे त्याची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्सिक क्लोराईड किंवा कार्बन डायऑक्साइड 10 लिटर पाणी घेऊन त्याचे मिसळून द्रावणात प्रति झाड साधारण 50 ते 100 मिली या प्रमाणात बंदेशी गोलाकार करून त्याची जीरवण करावी. त्यानंतर या पिकावर महत्त्वाचा जो रोग आहे विषाणूजन्य रोग, जर हा विषाणूजन्य रोग आहे यामध्ये काकडी भोपळा खरबूज कलिंगड कारली घोसाळी दोडका या पिकामध्ये मोजॅक ग्रीन मॉटल मोजॅक येलो मोजॅक नेक्रोसिस व्हायरस आणि फायलोडी इत्यादी विषाणूजन्य रोग आढळून येतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे विशेषतः नवीन पानावर हिरवट डाग दिसून येतात व पानाचा इतर भाग पिवळसर होतो आणि पाने लहान राहतात, हिरवट पिवळी होतात, राड दिसतात, झाडाची वाढ खुंटते, फुले फळे कमी प्रमाणात लागतात. कलिंगड पिकामध्ये वॉटरमेलन बर्ड नेक्रोसिस व्हायरसमुळे विलीची शेंडा तपकिरी पडून शेवटी काळा होतो आणि विलींवर शेंड्याकडे खोडाकडे तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव फळांवर येऊन त्यावरसुद्धा गोलाकार वर्तुळे दिसतात. कुकंबर फायलोटी वेलवर्गीय पिकांमध्ये हा रोग आल्यास तर वेलवर्गीयची कांडी जी काय आहे ती आखुडवतात, फुले हिरवट पाना होतात, पाना दिसतात, प्रादुर्भाव झालेले वेलींना फळे लागत नाही. कुकंबर मोचक विषाणूचा प्रसार मावा या किडीमुळे होतो. कलिंगड आणि भोपळा यावरील कुकंबर ग्रीन मोटाईल मोजक व्हायरसचा प्रसार संसर्ग आणि बियाण्याद्वारे होतो. तर कारली खरबूज कलिंगड भोपळा यावर मोजॅक विषाणूचा पर्श आणि मावा किडीमार्फत पसरतो. येलोव्हेन मोजॅक पांढरी माशी आणि पर्शेने होतो. तर कलिंगडवरील बर्ड नेक्रोसिसचा प्रसार फुलकिडे आणि पर्शेने होतो. कुकरबीट

0: लुडी प्रसार तुडतुडी या किडीमार्फत होतो. तर हे विषाणूजन्य रोग जे आहे ते वेळेत कंट्रोल जर नाही झाले तर शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होतं. त्यासाठी विषाणूजन्य रोग असलेल्या सहजीवी पिकांचा नायनाट करावा आणि प्रमाणित बियाणाचा वापर करावा. रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे वेळेस आपण नियंत्रण केले पाहिजे आणि जे काही विषाणूजन्य तुम्हाला झाडं दिसतील ते काढून नष्ट करावीत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला पिकांचं व्यवस्थापन करत असताना त्यावरती येणारे विविध रोग आहेत त्यांचं निर्मूलन करणं, त्यांची लक्षणं ओळखून त्यावर उपाययोजना करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आज आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. आपल्यासोबत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक चिमाजी बाचकर. सरांनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अतिशय सविस्तर अशी दिलेली आहेत, मात्र तरी देखील आपल्या मनामध्ये या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील, शंका असतील, तर आपण सरांसोबत संपर्क साधू शकता. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9890446570. नंबर पुन्हा एकदा 9890446570. भास्कर सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
2: खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक चिमाजी बाचकर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

किसान वाणी कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, एक निवेदन आहे. जिल्ह्यात 6 व 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा. नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 6 आणि 7 जुलै 2026 रोजी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या कालावधीत अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास येल्लो अलर्ट देण्यात आला असून संभाव्य जीवितहानी आणि वित्तीय हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. अहिल्यानगर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पर्जन्य झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा व गोदावरी नद्यांवरील धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून 27,847 क्युसेक तर गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील पर्जन्यमानानुसार या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट अथवा वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. टॉवर, ध्वजस्तंभ, विजेचे खांब, विद्युत रोहित्र, धातूचे कुंपण तसेच लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे. विद्युत प्रवाह असण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही वस्तूस स्पर्श करणे टाळावे. मेघगर्जना सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास खाली बसून दोन्ही हातांनी कान झाकावेत आणि डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील याची काळजी घ्यावी. वादळी वाऱ्यामुळे झाडे अथवा जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच ट्रॅक्टर उलटणे किंवा शेतीची अवजारे हातात

0: त्यांना अपघात होणार नाहीत याची विशेष सतर्कता बाळगावी. वादळी वारे, पाऊस अथवा गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या अथवा आणण्याचे नियोजन असलेल्या शेतीमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. जनावरेही सुरक्षित ठिकाणी हलवावीत. धरण, नदी अथवा कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण, नदी अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा छायाचित्रे काढणे टाळावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मदतीसाठी जवळच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक 0241 232 38 44 व 0241 235 69 40 तसेच 112 आणि 1077 या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असेही प्रशासनाने कळविले आहे. निवेदन संपले. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 7400 48 40 88.
3: 7400 48 40 88.
5: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
6: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
7: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
8: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
9: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
8: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
10: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
11: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
10: जामगावकरांइतकंच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
12: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
13: संपर्क 70286888891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं, त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराग्ची यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे। अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराग्ची यांनी सांगितलं। अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते। गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यापूर्वी राज्याकडे 2-3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती, आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं। राज्यात सध्या सुमारे 4-4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी

आली होती, पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली, असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी, असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वलस्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी 2-2 करेल. त्यानंतर व्हँकुवर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध

0: पुढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग विश्व.

0: कार्यक्रमात आज ऐकूया अहिल्यानगर इथल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजिका स्नेहल धर्माधिकारी यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो आजच्या उद्योग विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो, आपल्याकडे मजेनं नेहमी असं म्हटलं जातं की उद्योग किंवा व्यवसाय म्हणजे 24 तासांची नोकरी असते, आणि त्यातही उद्योग करणारी किंवा व्यवसायात उतरून आपला हात आजमावणारी महिला असेल तर आपल्यापैकी बऱ्याच जणांचं मत असतं की घर सांभाळून व्यवसायात उतरणं जमणार आहे का. पण श्रोते हो, अशा पद्धतीच्या प्रत्येक WH क्वेश्चनला अनेक महिलांनी चोख उत्तर दिलेलं आहे. त्यापैकीच एक नाव आहे अहिल्यानगरमध्ये नक्षत्र फूड प्रॉडक्ट्स म्हणून नावारूपाला आलेल्या प्रोडक्टच्या सर्वेसर्वा स्नेहल धर्माधिकारी. नमस्कार स्नेहलताई, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार
1: स्नेहलताई. मूळच्या तुम्ही कुठल्या?
2: मूळचं माझी जन्म त्र्यंबकेश्वरला झाला आहे.
1: बर.
2: पण मग माझं बालवाडीपासूनचं शिक्षण मुंबई येथे झालंय. मुंबई येथे माराड येथे झालेलं आहे.
1: बरं.
2: तर 12वीपर्यंतचं शिक्षण माझं मुंबईतच झालं, आणि तिथं शिक्षण नंतर पुढचं लग्न झाल्यामुळे
1: म्हणजे गृहिणी पदाचा तुमचा प्रवास तिथनं
2: प्रवास सुरू झाला. हा.
1: बरं. मुख्य प्रश्न हा, कारण तुमचा फूड प्रोडक्ट्सचा व्यवसाय आहे, तर स्वयंपाकाची लहानपणापासून किती आवड होती?
2: खरी गंमतच आहे, मी तुम्हाला म्हटलं तसं की मुंबईमध्ये माझं बालपण गेलं. हा. तर मग स्वयंपाकाची आवड वगैरे हा काही संबंध नाहीये. फूड व्यवसाय जरी असला तरी मी नंतर फूडमध्ये आले आहे. स्वयंपाकाची आवड वगैरे नाही, शिक्षणच चालू होतं. फक्त स्वतःचं काहीतरी करायचं होतं हे बालकडू मला मात्र मुंबईने दिलेले होते.
1: अच्छा.
2: कारण मुंबईत लहान असताना प्रत्येकाला काम करताना मी कायम पाहिलेलंय. आई वडील रिकामे कधीच बसलेले नाही.
1: बर.
2: त्यामुळे आई वडिलांचे कष्ट पाहत आले. जेव्हा जसं समजायला लागलं, अगदी लहानपणापासून आईला सुद्धा छोटं छोटं काम घरात बसून करताना पाहिलेलं आहे. म्हणजे पैसे कमवण्यासाठी काम करावं लागतं हेच फिक्स होतं लहानपणापासूनच. त्यामुळे इयत्ता 5वीपासूनच सुट्टी असली मे महिन्याची की काहीतरी करायचं म्हणजे पैसे कमवायचे. इयत्ता 5वीला मी पहिला जॉब केलेला आहे. तेव्हा 16 रुपये रोज मला मिळायचं, आणि पण सुट्टीत 2 महिने सुट्टीत घरी बसायचं नाही, तर ते काहीतरी नोकरी छोटं काहीतरी करायचं. की छोटं छोटं म्हणजे टिकल्याच्या पाकिटाला टिकली लावणे किंवा कानातल्याला स्क्रू लावणे असा रोजगार तिथं मिळतो.
1: बरोबर.
2: आणि मी एका चाळीत राहणारी मुलगी होते, आणि सगळ्यांना काम करताना पाहिल्यामुळे ते काम आम्ही माल आणणं म्हणायचं. म्हणजे 144 असा ग्रोस असायचा, त्याचे फक्त 2 रुपये मिळायचे.
1: बर.
2: पण तेव्हा कळत काही नव्हतं, काम करायचं पैसे मिळवायचे
1: एवढं डोक्यात होतं.
2: हा. त्यामुळे तसं काम माझं 5वीपासूनची दर 5वी 6वी 7वी 8वी

0: ते 12वी पर्यंत दर सुट्टीमध्ये जॉब करायचा हे होतच. 12वीला सुद्धा तिथं सांताक्रुजला पोस्ट होतं, तर तिथे पोस्टामध्ये सुद्धा सॉर्टिंगचं काम असायचं. सकाळी 5:45 लोकल पकडायची, 5:45 कॉलेज अटेंड करायचं, 10 कॉलेज सुटायचं, त्याच्यानंतर छोटा डबा आईनी सकाळी करून दिलेला तो खायचा आणि 10:45 पोस्टातल्या सर्व्हिसला जायचं. तिथे 9 रुपये तास मला होता आणि नंतर 10 ते 2 असा जॉब केल्यानंतर 2 परत घरी. ती मालाडीला यूज तर 1 लागायचा लोकलनी, 3 घरी यायचं आणि नाटकाची वगैरे आवड होती त्यामुळे 4 परत नाटकाच्या प्रॅक्टिस साठी कॉलेजला जायचं आणि रात्री 12 घरी यायचं की परत दुसऱ्या दिवशी सकाळी 5 उठून रुटीन सुरू.
1: बर, म्हणजे एकूणच तुमचं हे जे बाळकडू आहे ते पाहिलं तर पूर्ण बिझी शेड्यूल, त्याच्यामध्ये तुमचा छंद जोपासणं सुद्धा होतं आणि पैसा कमवणं, या दोन्ही गोष्टी होत्या. आता आपण मूळ विषयाकडे येऊया की तुम्ही हा जो फूड प्रोडक्ट्सचा व्यवसाय करता अहिल्यानगरमध्ये, इथे कुठले कुठले फूड प्रोडक्ट्स तयार होतात?
0: मी नक्षत्र फूड प्रोडक्टमध्ये 4 काम करते. पारंपरिक उत्पादनं की आजीच्या काळची, म्हणजे आजीचा बटवा म्हणता येईल त्याला, पारंपरिक उत्पादन आहे. सातूचं पीठ आहे, कुळदाचं पीठ आहे, मेथकूट आहे. हे पदार्थ खूप छान लागतातच, पण हे मुख्य म्हणजे आजीच्या बटव्यातले औषधं आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे उन्हाळ्यात जर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सातूचं पीठ गुळाच्या पाण्यात कालवून देणं हा आजीचा बटव्यातला उपाय आहे. त्यानंतर पावसाळ्यात जेव्हा थोडंसं सर्दी पडसं होतं तेव्हा त्या कुळदाच्या पिठाचं मांडकं, म्हणजे सगळ्या रेसिपीज पण आता जुन्या माणसांना माहिती आहेत आणि माझ्या फूड प्रोडक्टमध्ये मी सगळ्यांना रेसिपीज पण सांगते देते, त्यानुसार असे प्रोडक्ट माझे मुख्य आहेत पारंपरिक उत्पादनं. त्याच्यानंतर आता काही खवय्ये आहेत की ज्यांना सगळंच आवडतं, त्यात खमंग खुसखुशीत उत्पादने हे दुसरं प्रकार आहे. त्यात मग मूग भजी आहे, मूग डोसा आहे, डाळबट्टी पण सगळ्यांना आवडते. तर डाळबट्टीचं पीठ दळणं म्हणजे डाळबट्टी मिक्स माझ्याकडे आहे की त्याच्या डाळबट्टी एकदम सुंदर खुसखुशीत होतात. त्याच्यानंतर उपवास आपले भरपूर असतात. आषाढी एकादशीपासून, आता वटपौर्णिमेपासून जे सणवार सुरू होतील ते चातुर्मासात पूर्ण उपवास असतात. तर उपवास उत्पादने आहेत, अतिशय दर्जेदार उत्पादनं वापरून ते उपवासाचे, राजगिरा पीठ आहे, भगर पीठ आहे, उपवास भाकरी पीठ आहे, त्याच्यातच आधुनिकची जोड त्याला उपवास डोसा आहे, उपवास शिरा मिक्स आहे, असे पदार्थ पण मी काढले आहेत. त्याच्यानंतर कोविडच्या काळात एक माझा बिझनेस थोडा नुकताच सुरू झालेला होता आणि कोविड आला आणि कोविडच्या काळात एक अडचण निर्माण झाली की हॉस्टेलवर राहणारी मुलं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना पटकन असं काही होईल किंवा त्यांना मिळत नव्हते, बाहेर जाता येत नव्हतं,
1: बरोबर.
0: मग तेव्हा इन्स्टन्स मी काढले, मग ते इन्स्टन्स मध्ये माझे फक्त गरम पाण्यात मिक्स करून पोहे, उपमा आणि शिरा,
1: बर,
0: मग ते तुम्ही ट्रॅव्हलिंगला पण नेऊ शकता. गरम पाण्याची किडली जर तुमच्याकडे असेल तर गरम पाण्यात मिक्स करून पोहे, उपमा, शिरा, म्हणजे आपण म्हणूया तुम्हाला 2 करता येतील आणि कोणीही करू शकतं, लहान मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना ते झटपट करता येतील अशी माझी उत्पादने आहेत.
1: अच्छा. आता तुम्ही जी नावं सांगितली त्याच्यावरून मला एक प्रश्न हा पडला की घरोघरी बनणाऱ्या पदार्थांना आपण व्यावसायिक रूप द्यावं, याच्यामध्ये रिस्क नाही वाटली का?
0: नाही, आधी लग्न झाल्यानंतर काही वर्ष गृहिणी पदाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या, त्याच्यानंतर म्हणजे वयाच्या 40 नंतर मी माझा व्यवसाय सुरू केला आहे. आता 7 झाली आहेत माझ्या व्यवसायाला. तर माझी मुलं शिकत होते, माझी मुलगी डॉक्टर आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तर ती मुलगी जेव्हा बाहेर शिकायला होती तेव्हा तिला तिथलं चालत नव्हतं, आयुर्वेदिक अभ्यास करत असल्यामुळे तिला बाहेरचं काही जास्त चालत नव्हतं. मग तिच्यासाठी मी इन्स्टन्स आणि तिला काय झटपट करून देता येईल असे मी पदार्थ तिच्यासाठी करत होते,
1: म्हणजे स्वानुभवात आलेला.
0: आणि मग त्या दरम्यान मी प्रदर्शनात वगैरे पण भाग घेत होते अनेक. मग तेव्हा स्वतःचं काहीतरी करायचं असेल तर आपण काय करू शकू, तर माझ्या स्वतःच्या ताकदी काय आहेत किंवा कमतर मी काय करू शकते आणि नेमकं मला काय आवडतंय याचा सर्वे थोडासा केला. आणि बाजारातली गरज, तर बाजारातली गरज म्हणजे गृहिणींना आता खरंच वेळ नाहीये, नोकरदार आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना झटपट होईल असं काहीतरी आपल्याला द्यायचं आहे. तर मग त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मी उतरावं असं स्वतः निर्णय घेतला. जोडीला माझ्या मुलीला खूप आवडत होतं असा अनुभव होताच, मग आपण जर आपल्या मुलीसाठी जर करू शकतो तर आपण याचं व्यवसायात रूपांतर का करू नये असा विचार करून मी व्यवसायाला व्यवसायात उडी घेतली.
1: बरं स्नेहलताई, जेव्हा हे पदार्थ उत्तम चवीसह इन्स्टंट म्हणून बाजारात उतरवायचे ठरले तेव्हा कितव्या प्रयोगाला तुम्हाला हे कळलं की हे प्रोडक्ट आता बाजारात उतरवण्यासाठी तयार आहे?
0: इन्स्टंट तुम्ही म्हणाल्या तसं की आधी मी स्वतः तर प्रयोग करतच होते, पण त्याच्यानंतर जर आपल्याला विकायचे आहेत तर त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग आपणही करून पाहिले पाहिजे की हे किती दिवस टिकतंय, कसं आहे, लोकांना कसं केल्यावर आवडेल, कुठं चुकेल, तर हे सगळे प्रयोग

0: करता करता मी स्वतः काही पिठं आहेत किंवा हे आहेत स्वतः मी 5-6 महिने ठेवून बघायचे की याच्यात काही किडे होत आहेत का असे प्रयोग करत करत साधारण 1-3 वर्षांनी मोठ्या प्रमाणात करून मी बाहेर बाजारात प्रोडक्ट आणले. छोट्या प्रमाणात करत होते आधीच त्यामुळे विक्री पण चालू होतीच.
1: बर
0: की जरी प्रोफेशनल पॅकेजिंग नसलं तरी विक्री चालू होती. अनेक व्हॉट्सअपच्या माध्यमातून कस्टमर्स तयार झालेले होते.
1: अच्छा बर.
0: त्याच्यानंतर आणि मुलं तर आहेतच की मुलं मग सांगायची की आई थोडं याच्यात हे जास्त झालंय हे कमी झालंय अशा प्रमाणात बदल करत करत त्याचं मोठ्या प्रमाणात स्वरूप आलं.
1: बर. तुमच्या मताप्रमाणे उत्तम चव आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह तुम्ही जेव्हा बाजारात उतरवायचं ठरवलं तेव्हा पहिलं तुमचं लक्ष कुठल्या गोष्टीवर होतं? एक तर उत्तम चव होतं की चांगलं पॅकेजिंग याच्यावर होतं?
0: नाही, पॅकेजिंग तर आहेच आहे पण उत्तम क्वालिटी.
1: बर.
0: दर्जा मात्र दर्जात कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे आजही आहे व्यवसायाचं ब्रीद.
1: बर. आणि मार्केटमध्ये तुम्ही उतरलात तेव्हा टार्गेट तुम्ही छोटी छोटी दुकानं होती लोकलची जी किराणा मालाची दुकानं असतात ती होती की मोठे मोठ्या मॉल्समध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट सुरुवातीला ठेवलं की मग घरीच घरूनच विक्रीचं?
0: मी स्वतः विक्री सुरू करत होते. कोविडच्या नंतर डिलिव्हरी बॉयज पण ठेवले. त्याच्यानंतर मोठ्या मॉलमध्ये देण्याच्या आधी छोट्या छोट्या व्यावसायिका महिला व्यावसायिका की मग माझ्याकडून घेऊन तुम्ही विका असं. मग त्या छोट्या छोट्या व्यावसायिका मग पुण्यात आहेत मुंबईत आहेत या छोट्या छोट्या व्यावसायिक आहेत की त्या छोट्या प्रमाणात माझ्याकडून घेऊन मग त्या विक्री करत होत्या. तो एक अनुभव आहे.
1: स्नेहलताई कोविड पासून तुम्ही साधारणपणे सुरुवात केली मग कोविडच्या आधी तुमचा टार्गेटेड कस्टमर कोण होता?
0: पहिल्यापासून टार्गेटेड कस्टमर माझा लहान बाळ. लहान बाळापासून ते ज्येष्ठ नागरिक.
1: बर.
0: वयोगट हाच आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे आणि सुरुवातीच्या काळातच जाहिरात व्हॉट्सअपच्या माध्यमातून करत असताना 1-2-3 अनुभव खूप चांगले आले की मुंबईला म्हणजे कोविड मध्येच ते आजारी होते आणि त्यांना डॉक्टरांनी तांदूळ पेज खायला सांगितली. त्याच्यानंतर त्यांचा मग ते फोन आला की तुमच्याकडे आहे का म्हणजे घरगुती तयार केलेली आणि छान पारंपरिक पद्धतीने. तर अगदी त्यांनी मुंबईला प्रोडक्ट मागवलं. अगदी 100 रुपयाचं प्रोडक्ट होतं. त्याचा पाठवण्याचा कुरिअर खर्चही जास्त होता पण मग त्या आजारपणात त्यांना ते उत्पादन मिळणं आणि आपण त्यासाठी उपयोगी होणं हे खूप छान होतं. त्याच्यानंतर अजून एक अनुभव सांगावा असं वाटेल की नासेणी सत्व आहे तेही मी पारंपरिक पद्धतीने करत होते. विक्री चालू होती. त्याच्यानंतर असंच एक कस्टमर होतं त्यांनी त्यांच्या लहान मुलाला 6 महिने झाल्यानंतर आपण फूड सुरू करतो बाहेरचं वरचं तर त्यांनी नासेणी सत्व नक्षत्राची द्यायला सुरुवात केली.
1: बरं.
0: नगरून नगरमध्ये होतं तर रेग्युलर सुरूच होतं पण नाशिकला जायला लागलं आणि माझ्याकडून तिथपर्यंत जाऊ सर थोडे 2-4 दिवस गेले. मग त्यामुळे मग त्यांनी बाजारातलं किंवा त्यांनी आणलं पण मग ते 9 महिन्याचं बाळ होतं आणि मग ते नासणी सत्व त्यांनी बाजारात त्याला जे दिलं ते त्यांनी नाकारलं.
1: बरं. आणखी एक इन्स्टंट फूडच्या बाबतीत बऱ्याच वेळा वापरणाऱ्याकडून काही चूक झाली तर पदार्थ बिघडू शकतो का? तुमचा अनुभव काय सांगतो?
0: हो नक्कीच बिघडू शकतो. त्याला माप दिलेलं असतं म्हणजे थोडस प्रमाणात जर काही काही लोक हे जल घालू काही होत नाही किंवा प्रमाणात जर तुम्ही फरक केला किंवा ते कमी जास्त उकळलं म्हणजे उकळल्यानंतर पाणी कमी होतं.
1: अच्छा. म्हणजे इन्स्टंट फूडच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी. अच्छा. आणि गेली 7 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय. लोकांचा विश्वास जिंकायला किती वेळ लागला असं आणखी एखादा? तुम्ही 2 उदाहरणं सांगितली ती उत्तमच आहे पण आणखी एखादं उदाहरण ऐकायला नक्की आवडेल.
0: हो म्हणजे आता तुमच्याशी बोलत असतानाच मला आठवलं उदाहरण इन्स्टंटच्याच बाबतीत आहेत. एक 76 वर्षाचे कर्नल आहेत रिटायर आहेत ते घेतात. सुरुवातीच्या काळात त्यांनी सुद्धा घेतल्यानंतर असं तुम्ही म्हणतात असं की पाण्याच्या प्रमाणात इकडे तिकडे झाल्यानंतर त्यांना जरा गडबड व्हायची आणि मग ते मला तसं येऊन घरी सांगायचे अगं असं झालं बरं का तसं झालं बरं का. मग त्यांना मी सूचना देऊन परत बदल करायला सांगायचे आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी ते आता इतके ट्रेन झालेले आहेत ते जिथे कुठे भेटायला जातील तिथे त्यांना उत्पादने ते घेऊन जातात.
1: बर. स्नेहल ते बऱ्याच वेळा असं होतं की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपले प्रोडक्ट चांगले आहेत पण ते योग्य पद्धतीनं आणि त्यांनी सगळे प्रोडक्ट ट्राय करावे यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायात काही ऑफर किंवा त्यांना काही छोटे छोटे पॅकेजिंग असं उपलब्ध करून दिलं का?
0: हो म्हणजे व्यवसायात बदल करत असताना मार्केटिंगच्या दृष्टीने सॅम्पलिंग तर केलंच आहे पण एक नवी संकल्पना मी मांडली याच्यात. गिफ्ट देताना तर तुम्ही पौष्टिक अन्न तुम्ही देऊ शकता का यासाठीच कॉम्बो पॅक्स मी आणले. की कॉम्बो पॅक्स मध्ये माझ्या जवळजवळ 25-30 उत्पादने आहेत. तर सुरुवातीला राखी पौर्णिमेला सगळ्यात पहिल्यांदा मी हा कॉम्बो आणला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत अनेकांनी गिफ्ट म्हणून देण्यासाठी सुद्धा नक्षत्र उत्पादने निवडले. मग मी त्याला मग आहे की कॉम्बो पॅक मध्ये एक आकर्षक बॅग आहे की जे यूज अँड थ्रो च्या कन्सेप्ट मध्ये बसणार
1: नाही
0: विथ हेल्दी. मग त्यामुळे आरोग्यदायी प्रेमाची भेट म्हणजे माझा एक कन्सेप्ट आहे न्याहरी शिदोरी. पारंपरिक जुनं ते सोनं म्हणतात की न्याहरी शिदोरी मध्ये की त्या

0: त्यात पारंपरिक उत्पादनं असून ती शिदोरी तुम्हाला घरी जाऊन कधी भूक लागायच्या वेळेला उपयोगी पडेल ही आमची अशी न्याहरी शिदोरीचा कॉम्बो पॅक्स आहेत.
1: अच्छा, म्हणजे बाजारात उतरण्यासाठी तुम्ही पूर्ण पद्धतीने तयारी केली.
0: जशी सुरुवात झाली तर 2-3 वर्षांनी जशी जाहिरात सुरू झाली, चांगलं पॅकेजिंग करून गेलं, तर माझे पहिल्यांदा प्रोडक्ट आयर्लंडला गेले. विद्यार्थी जास्तीत जास्त, म्हणजे विद्यार्थी जिथे शिकायला जातात तिथे जर्मनी आहे, आयर्लंड आहे, USA आहे, असे सगळे अँड्रॉइड पण उत्पादनं जातात की जे विद्यार्थी शिकायला जातात आणि तिकडे त्यांना स्वतः करता यावं किंवा त्यांचे पहिले 2 महिने तरी छान जावे, हा तिथलं सगळं माहीत उस्तर, तर प्रोडक्ट इथले आपले नक्षत्र जे घेऊन जातात आणि ते छान जमतातही त्यांना करायला.
1: अच्छा,
0: थालीपेटेची भाजणी आहे, अनारसे पीठ असतं, डाळबाटी मिक्स मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे, आणि मुख्य पारंपरिक मध्ये सातू पीठ, कुळीत पीठ आहे, मूग भजे, मूग डोसा, इन्स्टंट थालीपीठ पण आहे की जर तुम्हाला तिखट मिठाचं प्रमाण नाही ना तर इन्स्टंट थालीपीठ घ्या, त्याच्यात मग फक्त तुम्ही भाजी एखादी पालक आहे, मेथी आहे, ते घाला आणि लगेच भिजवून तुम्ही तव्यावर, म्हणजे इंडक्शनवर सुद्धा करता येतात, विद्यार्थ्यांना करता येतात. त्याच्यानंतर एक पारंपरिक धिरडे मिक्स पण आहे, तिखट मिठाचं सगळं प्रमाण घालेलं असलं, फक्त कोथिंबीर पालक तुम्हाला जे काही भाजी घालायची ती घाला, 5 मिनिटात मिक्स करायचं, तव्यावर टाकायचं की 5व्या मिनिटात तुम्हाला सुंदर गरम गरम धिरडे मिक्स मिळेल.
1: बरं, म्हणजे हेल्दी नाश्त्यापासून ते तुमचे दिवाळी दसरा हे सण साजरा करेपर्यंत बरेचसे प्रोडक्ट तुम्ही आपल्या ग्राहकांना देत असता. आणि मला एक महत्वाचा प्रश्न हा की आता लोकल पासून ग्लोबल पर्यंत तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, कुठल्याही उद्योग व्यवसायात उतरल्यानंतर प्रत्येकाची स्वतःची एक यशाची व्याख्या असते की मला ही गोष्ट मिळाली की मी यशस्वी झाले, तुमची यशाची नेमकी व्याख्या काय?
0: मी ज्या आज ज्या पायरीवर आहे त्या पायरीपासून एक पायरी जरी वर चढले तर ते माझ्या दृष्टीने यशच आहे. त्यामुळे एक एक पायरी वर चढत उंच किती जायचं आहे आपल्याला आभाळ आहे, म्हणजे त्याला काही सीमा नाहीये. आणि स्पर्धा कोणाशीच करायची नाही, स्पर्धा स्वतःशीच आहे.
1: आणि उद्योजकांच्या दृष्टीने यश म्हणजे जास्त विक्री आहे की कमीत कमी ग्राहक टिकला पण त्यांचं समाधान हे जास्त महत्वाचं आहे.
0: ग्राहकाचं समाधान हे व्यवसायाचं ब्रीद आहे.
1: बर,
0: त्यात पैसा किती मिळतोय हा गौण आहे, तर ग्राहकाचं समाधान असेल तर पैसा आपोआप मिळत जातो. आणि माझ्या व्यवसायाचं एक उद्दिष्ट म्हणा किंवा करत करत मला एक जातं की आता सध्याच्या गृहिणी आहेत किंवा स्वावलंबन हे माझ्या व्यवसायाचं एक उद्दिष्टामध्ये एक येतं स्वावलंबन. आणि नाही का असं काही नाही की आईनेच करायला पाहिजे, तुम्हाला अशी उत्पादनं आहेत, आमचीही आहेत आणि अजून बाजारात बरेच आहेत की तुम्ही मुलाचे बाबा आहेत तेही करू शकतात. आणि टीन एजची मुलं आहेत किंवा आत्ताची जी तरुण मुलं आहेत किंवा पिढी आहे पुढची, त्यांनी स्वतःचं स्वतः थोडं तरी काहीतरी करायला हवं.
1: बरोबर, म्हणजे
0: त्यामुळे जे मूल घडणार आहे ते ती सुदृढ पिढी आपल्याला पुढे निर्माण करायची.
1: नक्कीच नक्कीच. जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना उद्योग मंत्र आपण काय द्याल?
0: कोणताही उद्योग सुरू केल्यानंतर सातत्य हे राहिलाच पाहिजे.
1: सुरू केल्यानंतर लगेचच यश मिळेल किंवा फार विक्री होईल प्रोडक्ट,
0: स्पर्धा करू नका, स्पर्धा करायची तर स्वतःशीच करा, सातत्य करत राहा, आपोआप पुढे जात राहतो आपण.
1: चालेल स्नेहलताई, आज उद्योग विश्व या कार्यक्रमात तुम्ही आलात, तुमचा एवढा 7 ते 8 वर्षांचा जो अनुभव होता, जे चढ उतार होते आणि जे अनुभव तुम्ही घेतले ते आज आपल्या सगळ्या श्रोत्यांशी तुम्ही शेअर केले, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रातर्फे आपले खूप मनापासून धन्यवाद.
2: उद्योग विश्व कार्यक्रमात आज आपण अहिल्यानगर इथल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजिका स्नेहल धर्माधिकारी यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाली आहेत. आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ग धि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा. कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

वंदना विटनकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं, तर स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे उमाकांत काणेकर यांचं आणि संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुरेश वाडकर यांचा. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 101 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 वाजता समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

कार्यक्रमात पहिली पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत वारणा रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वारणा नगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथून अमित लोंढे विजय लोंढे अर्चना स्वाती मीनाक्षी चार्वी लोंढे प्रशांत पांडुरंग रितेश ज्ञानदा आणि समस्त मित्रपरिवार याच गीतासाठी पसंती कळवणारे आपले पुढील श्रोते आहेत साई रेडिओ श्रोता संघ देवगड फाटा तालुका नेवासा इथून दत्तात्रय चिंधे दीपक संदीप साई स्वरा भावी आदेश गीतांजली आणि जनाबाई चिंधे याच गीतासाठी पसंती कळवली आहे श्री समर्थ रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर इथून नानासाहेब घुगरे द्वारकाबाई अनिता उज्ज्वला योगेंद्र साक्षी वैभव वैष्णवी आणि दादासाहेब घुगरे त्यासोबतच यळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे प्रशिक मेघना तुषार एकता उत्कर्षा कांबळे आणि अरुण यळगुडकर या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे शांता शेळके यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात संगीत आनंद घन यांचं आणि चित्रपट आहे मराठा तितुका मेळवावा

आपली आवड या कार्यक्रमात पुढील पसंती कळवणारे आपले श्रोते आहे शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली नेवासा इथून भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, पावलस धीवर, हरीश शेठ, सलीम शेख, रुचिता आणि रंजना चंदन. त्यानंतर याच गीतासाठी पसंती कळवली आहे जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय, आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, त्याचबरोबर परभणीहून गणेश हारगावकर. त्यासोबतच आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता आणि अर्जुन गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि धनवरी गव्हाणकर. त्यासोबतच माळी वेस्ट बीड इथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल, अभिजित बाळराजे आणि सचिन उबाळे. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. सुरेश वाडकर, सुदेश भोसले, सचिन पिळगावकर, अनुराधा पौडवाल, अपर्णा मयेकर आणि सुहासिनी यांच्या स्वरात, संगीत अरुण पौडवाल यांचं.

कार्यक्रमात पुढील गाण्यासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहे गणेश पेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. त्याचबरोबर म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, नीनाजी, स्वप्नील धाडे, अजय खिरोडकर. यासोबतच याच गाण्यासाठी पसंती कळवली आहे मुक्कम पोस्ट काळेगाव जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जग्गूताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई, पूजाताई, प्रणाली, ऋतुजा देशमुख, समस्त देशमुख आणि जाधव परिवार. यासोबतच संघ मित्रा श्रोता संघ वॉर्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगनकर, दिशांतकुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे गम्मत जम्मत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं.

कार्यक्रमात पुढील गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत शनिवार पेठ बीड इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. याबरोबरच वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया

मिलिंद आणि स्वराज वानखडे, त्याबरोबरच श्री रोकडेश्वर श्रोता संघ छत्रपती शाहू नगर हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिंकू रमाबाई, सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा आणि गौतम इंगोले, अशोकनगर बसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू आणि मोनू ठोके, त्यासोबतच श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे आणि श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे, याबरोबरच बेर्डी इथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक प्राची आणि तनू करमरकर या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे शब्बीर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट आहे दे दनादन।

आपली आवड कार्यक्रमात पुढील गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत बालम टाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला निलेश मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत, त्याचबरोबर चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी इथून सविता गोविंद पिसाळ, प्रतीक प्रथमेश आणि जालिंदर पिसाळ, गंगावाडी तालुका गेवराई जिल्हा बीड इथून ईश्वर काळे, पार्थ प्रणव आणि शिल्पा काळे,

त्याबरोबरच दिवाने रेडिओ श्रोता संघ हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी, तन्वी आणि समस्त बोडखे परिवार, वाकोडी तालुका कळमनुरी इथून उत्तम जमधाडे, स्वरा जमधाडे, आत्माराम आसोले, ललिता आसोले आणि समस्त मित्र परिवार, त्याबरोबरच मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन घायाळ, आणि याच गाण्यासाठी पसंती कळवली आहे धाडी नांदुरा येथून श्रीकृष्ण बाठे, संदीप आणि अमूल्य बाठे. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सुधीर मोघे यांचं शापित या चित्रपटातलं गीत, संगीत सुधीर फडके यांचं, स्वर आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 9:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक फिल्म. संकलन आणि निवेदन निकिता रसाळ यांचं.
1: नमस्कार श्रोते हो,

एक फिल्म या कार्यक्रमात सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा आपला हा कार्यक्रम खूप खास आहे, कारण आपण अशा एका मराठी चित्रपटाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यानं मराठी सिनेरसिकांचं निखळ मनोरंजन तर केलंच, पण त्या काळचं मध्यमवर्गीय वास्तव कधी विनोदी तर कधी सहज सोप्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न केलाय. हो, आपण बोलणार आहोत 1970 प्रदर्शित झालेल्या मुंबईचा जावई या क्लासिक चित्रपटाविषयी. या चित्रपटानं जी सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय ती आजच्या पिढ्यांसाठी एक अमूल्य ठेवाच आहे, जो फक्त जतन न करता प्रत्यक्ष कृतीत उतरवल्यास आपली कुटुंब व्यवस्था अधिक बळकट होईल यात शंकाच नाही. तर मग आपल्या सर्वांच्याच आठवणींच्या या सुवर्ण काळात फेरफटका मारूयात. आजच्या वेगवान पण आत्मकेंद्री जगात कमीत कमी संसाधनात एकत्र राहून परस्परांना समजून घेण्याचा साधा संस्कार करणारा हा चित्रपट. मुंबईच्या एका चाळीत छोट्याशा खोलीत राहणारे मोठे एकत्र कुटुंब आणि त्या कुटुंबातल्या नवदाम्पत्याची एकांतासाठी अर्थात प्रायव्हसीसाठी होणारी धडपड यात अतिशय सुंदररित्या मांडली आहे. मुंबईचा जावई या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे याची कथा. ख्यातनाम साहित्यिक वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आपले लाडके वपू काळे यांच्या कुचंबणा या कथेवर आधारित हा चित्रपट. वपूंच्या लेखणीतली सहजता आणि संवाद यामुळे चित्रपटानं एक वेगळीच उंची गाठली आहे. याची कथा तशी अगदी साधी, पण ती थेट भिडते ती सर्वसामान्यांच्या मनाला. आजही सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसानं मुंबईत स्थायिक व्हायचं ठरवलं तर सर्वप्रथम समोर येते ती लोकलची गर्दी आणि भाड्याचा छोटासा ब्लॉक. 50-60 वर्षापूर्वीही मुंबई ही सामान्यांसाठी मायानगरीच होती. आता अशा या मुंबईत राहायचं म्हणजे सोपंय का? पण याच मुंबईतल्या गिरगावच्या एका चाळीत बेळगावच्या मोठ्या वाड्यात लाडाकुडात वाढलेली नायिका लग्न करून येते. तिथल्या मर्यादित जागेत आणि एकत्र कुटुंबात ती कशी जुळवून घेते हे या चित्रपटात अतिशय मार्मिक आणि नर्म विनोदी पद्धतीने दाखवलं आहे. ही कथा आहे 1970 काळातली मुंबईच्या एका चाळीत राहणाऱ्या पोंक्षे कुटुंबियांची ही गोष्ट. एक सुखी कुटुंब. गोष्टीची सुरुवात होते मुंबईतल्या एका गर्दीनं भरलेल्या चाळीपासून. आप्पा पोंक्षे अर्थात शरद तळवळकर हे आपल्या मोठ्या कुटुंबासह गिरगावातल्या एका चाळीत राहत असतात. मोठे कुटुंब, मर्यादित जागा, पण घरात आनंदाला आणि उत्साहाला काही तोटा नाही. हे घर म्हणजे जणू एक गोकुळच असतं. आप्पांच्या या संयुक्त कुटुंबात प्रत्येकाचा वावर आणि संवाद अगदी मनाला भिडणारा असाच आहे. आपल्या दोन मुलांसोबत राहणाऱ्या शरद तळवळकर यांनी आपल्या मित्रांसोबत चाळीत केलेली धमाल यात आपल्याला पाहायला मिळते. पत्त्यातली राणी आली तरी खुश होणारे नावाप्रमाणेच रसिक रसिक भाई, टॅक्सी ड्रायव्हर जाधव, पत्त्यात हारायला लागले तरी चिडणारे तात्या शिंपी यांच्यासोबतच कल की बात कल या वृत्तीचे आप्पा पोंक्षे, तसंच सध्या वानवी दाखलही न सापडणारा शेजार धर्मही यात दिसतो. त्यामुळेच त्या जुन्या सुवर्ण काळाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या कुटुंबातला थोरला मुलगा अविनाश म्हणजे अरुण सरनाईक हा मॉड मंजूसोबत प्रेमविवाह करून लग्नबंधनात अडकलेला, तर लग्नाळू धाकटा मुलगा अरविंद अर्थात राजा दाणी याला स्थळ येतं ते बेळगावच्या देशपांडे घराण्यातल्या लाडक्या दुर्गाचं अर्थात रंजिता ठाकूर हिचं. या घरात एकीकडे रमीचा डाव रंगतो तर दुसरीकडे अविनाश आणि मंजू यांच्यासह नाटकातल्या इतरांच्याही तालमी चालतात. आता कथा वळते ती बेळगावच्या एका प्रशस्त वाड्याकडे. इथेच लाडाकुडात वाढलेली आहे ही आपली नायिका दुर्गा. मुलीचे काका मात्र फार खाष्ठ आणि कर्मठ. पूर्वग्रह दोषातून मुंबईकरांबाबतचा रोष तसंच बेळगावकरांबाबत असलेला अभिमान त्यांचं पदोपदी स्वभावदर्शन घडवतो. नेहमीच शिस्तीत वागणारे, संस्कृतीचा मान ठेवून संस्कार जपणारे बेळगावकर तर मनमोकळं जगणारे, उन्हाळ वाटणारे पण प्रत्येक गोष्टीत आनंदाची लयलूट करणारे

तच आहेत त्यात समाधान शोधणारे मुंबईकर. हे दोन्ही लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा उडणाऱ्या विनोदाच्या ठिणग्यांनी चित्रपटात जी काय धमाल उडवली आहे ती अफलातूनच. भातुकलीचा खेळही मोठ्या वाड्यात खेळलेली, लाडाकुडात वाढलेली अशी छोट्या गावातली पण मोठ्या घरातली लाडकी मुलगी दुर्गा जेव्हा महानगरी मुंबईच्या एका चाळीतल्या छोट्या दोन खोल्यात सासरला येते तेव्हा काय होतं हे जाणून घेऊयात. पण त्याआधी आशाताईंच्या स्वरातलं ह्याच चित्रपटातलं हे सुरेल गाणं.

आता लग्न म्हटलं की रुसवे फुगवे आलेच, पण यातले रुसवे फुगवे मस्त विनोदाच्या फोडणीतून खमंग भाजून आपल्यासमोर प्रस्तुत करण्यात दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी आपलं सगळं कसबपणाला लावलंय. या चित्रपटात त्या काळचं मध्यमवर्गीय वास्तव कधी विनोदी तर कधी सहज सोप्या शैलीत मांडण्याचा हा प्रयत्न अफलातूनच म्हणावा लागेल. यात कुठेही करुणेची किनार नाही, कोणतेही रडके वा दुःखाचे मार्केटिंग करणारे सीनही नाहीत. वपूंच्या सुरेख कथेला राजा ठाकूर यांनी योग्य न्याय दिला आहे. रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणारं वऱ्हाड, बेळगावकर आणि मुंबईकर यांच्यातली खुसखुशीत जुगलबंदी, देवळात कीर्तनाला जाण्याच्या निमित्तानं घातलेला गोंधळ, कर्मठ नंदीकाकांच्या प्रत्येक वाकड्या प्रश्नांना आप्पा आणि मंडळींचे हजरजबाबी उत्तर, हे विनोद निर्मिती करणारे प्रसंग

प्रेक्षकांची दाद मिळवण्यात यशस्वी ठरलेत. बेळगावात बालपण गेल्यानं मुंबईतली आधुनिकता आणि मोकळेपणा हे आपल्या नायिकेला अगदी भांबावून सोडतात. प्रशस्त वाड्यात वाढलेल्या दुर्गासाठी मुंबईच्या या चिंचोळ्या चाळीत जिथे बाथरूम आणि स्वयंपाकघर एकाच जागेत सामावून घ्यावे लागतात तिथं जुळवून घेणं खूप कठीण जातं. एकमेकांचा सहवास लाभण्यासाठी त्या नवपरिणीत जोडप्याला एकांत हवा असतो, पण तो मिळवण्यासाठीची या नव्या जोडप्याची धडपड दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलेत. यासाठी अप्पा आणि माई तसंच अविनाश आणि मंजू कशा क्लृप्त्या लढवतात, तसंच ते जोडपं निरनिराळे उपाय करूनही एकांत मिळवण्यात अयशस्वी ठरतं. नवपरिणीत जोडप्याची घालमेल त्याबरोबरच त्यांच्या या मनोदशेचं वर्णन करणारं हे गीत त्यांच्या भावना अगदी सहज व्यक्त करतं. आशा भोसलेंचा स्वर त्याला योग्य न्याय देतो.

राहणं खूप कठीण जातं. एकमेकांचा सहवास लाभण्यासाठी त्या नवपरिणीत जोडप्याला एकांत हवा असतो, पण तो मिळवण्यासाठीची या नव्या जोडप्याची धडपड दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलेत. यासाठी अप्पा आणि माई तसंच अविनाश आणि मंजू कशा क्लृप्त्या लढवतात, तसंच ते जोडपं निरनिराळे उपाय करूनही एकांत मिळवण्यात अयशस्वी ठरतं. नवपरिणीत जोडप्याची घालमेल त्याबरोबरच त्यांच्या या मनोदशेचं वर्णन करणारं हे गीत त्यांच्या भावना अगदी सहज व्यक्त करतं. आशा भोसलेंचा स्वर त्याला योग्य न्याय देतो.

एकत्र राहण्याची आणि परस्परांना समजून घेण्याची जी सामाजिक आणि सांस्कृतिक शिकवण हा चित्रपट देतो ती लाजवाब आहे. कुठेही अश्लीलता नसलेला एक कौटुंबिक आणि निखळ आनंद देणारा खुसखुशीत विनोदाच्या साथीनं सजणारा हा चित्रपट आजही प्रत्येक पिढीला आपला वाटतो. कुठल्याही चित्रपटाची खरी ओळख घडते ती त्यातल्या गाण्यांवरूनच. ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या मोरपिशी शब्दांना चालीत बांधले बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी. प्रथम तुझं पाहता या रामदास कामतांच्या खड्या आवाजातही तुमच्या आमच्या तारुण्यातलं जीव वेडावलेपण रुंजी घालत राहतं.

चित्रपटातला मुख्य संघर्ष सुरू होतो जेव्हा दुर्गाचे नंदी काका मुंबईत तिला भेटायला येतात तेव्हा. हे छोटं घर आणि जागा पाहून ते दुर्गाला परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतात. पण अरविंद आणि सर्वच कुटुंबाचे तिच्यासोबत आणि तिचेही या सर्वांसोबत प्रेमाचे ऋणानुबंध जुळलेले असतात. तिला हा प्रसंग पेचात टाकतो. त्यानंतर जे घडतं तेच या चित्रपटाचं खरं सौंदर्य आहे. अप्पा माई, थोरला भाऊ आणि वहिनी, त्याबरोबरच चाळकरीही अरविंद आणि दुर्गाच्या सुखाचा मार्ग आपापल्या परीनं शोधून काढतात. आज इतक्या वर्षानंतरही हा चित्रपट बघताना आपण त्या काळच्या अक्षरशः प्रेमात पडतो. आजच्या वेगवान आणि आत्मकेंद्रित जग

यातल्या कलाकारांबाबत काय सांगावं? अरुण सरनाईक, सुरेखा, शरद तळवळकर, रत्नमाला, भालचंद्र कुलकर्णी यासारख्या मातब्बर कलाकारांच्या मुख्य भूमिकांनी सजलेला हा चित्रपट म्हणजे एक दर्जेदार कलाकृतीच. अरुण सरनाईक आणि सुरेखा या दोघांचा अभिनय संयमित आणि सहज आहे. त्याबरोबरीनं राजा दाणी आणि रंजिता ठाकूर या नवोदित कलाकारांचं नौखपण यात सपशेल मागं पडतं. या सर्वांच्या उत्कृष्ट अभिनयानं ही सर्व पात्र जिवंत होऊन जणू काही आपल्या खऱ्या जीवनात आपल्याशीच संवाद साधल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. शरद तळवळकरांच्या अचूक विनोदी टायमिंगने चित्रपटाला विशेष रंगत आणली आहे. आजच्या पिढीला कदाचित विश्वास बसणार नाही, पण त्याकाळी 10x10 खोलीत संपूर्ण कुटुंब कसं आनंदानं आणि सुखा समाधानानं राहायचं याचं उत्तम दर्शन या चित्रपटामधून घडतं. आधीच म्हटल्याप्रमाणे

गाणं या चित्रपटाचं संगीत ही याची आणखीन एक जमेची बाजू. गदिमांच्या भावस्पर्शी शब्दांना बाबूजींच्या अजरामर चाली म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी अनोखी पर्वणीच. गाण्याच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळाच काव्यात्मक अर्थ प्रदान करणारे कवी, तसंच अगदी तुमचं आमचंच गीत वाटणारं बाबूजींचं संगीत, यामुळेच आजही या चित्रपटातली सर्वच गाणी रसिकांच्या ओठांवर रेंगाळतात. नवपरिणीत पतीपत्नींच्यातला दुरावा दूर होणार, त्यांना एकांतात हितगुज करण्याची संधी मिळणार, या आनंदात असणाऱ्या नायिकेच्या ओठी येणारं हे गीत तर सर्वांसाठीच सुगंधित आठवणींची कुपी उघडणारं. त्याला मखमली स्वरसात चढवलाय तो सुमन कल्याणपूर यांनी. ऐकूयात तर मग हे सुरेल गीत.

हा चित्रपट नर्मविनोदी पद्धतीनं हसवतच नाही तर प्रत्येक वयोगटातल्या जोडप्याचा प्रणयही दाखवतो. चाळीत राहिलेल्यांना आपल्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करतो. एवढंच थोडकं की काय, परंतु त्यावेळचे सामाजिक मुद्देही विनोदी फोडणीसोबत पण सौम्यपणे मांडतो. या चित्रपटातलं चाळीचं वातावरण अगदी नैसर्गिक वाटावं म्हणून या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण मुंबईतल्या गिरगावच्या प्रसिद्ध खोताची वाडी इथल्या खंडेराव ब्लॉकमध्ये करण्यात आलं होतं. या चित्रपटाची आणखीन

0: एक खासियत अशी की हा चित्रपट जेव्हा मुंबईत प्रदर्शित झाला तेव्हा तो गिरगावातल्या त्यावेळच्या प्रसिद्ध मॅजेस्टिक सिनेमा आणि दादरच्या प्लाझा चित्रपटगृहात हाऊसफुल चालला होता. या चित्रपटाबाबत आणखीन एक गोष्ट सांगायची तर ह्या चित्रपटाला 18व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. मुंबईचा जावई हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नव्हता तर तो त्या काळच्या मुंबईच्या चाळ संस्कृतीचा एक जिवंत दस्तऐवज होता. संयुक्त कुटुंबाची ताकद, लहान जागेत जुळवून घेण्याची वृत्ती आणि मराठी माणसाचा साधेपणा यात अगदी खऱ्या अर्थानं मांडलेला आहे. याच उत्कृष्टतेमुळे हा चित्रपट सोव्हियत युनियन अर्थात रशियात देखील प्रदर्शित झाला होता. याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी 1972 या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला ज्याचं नाव होतं पिया का घर. आणि यात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या जया भादुरी आणि अनिल धवन यांनी. एवढंच नाही तर 2017 आलेला अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांचा डबल सीट हा मराठी चित्रपटही याच चित्रपटाच्या मूळ संकल्पनेवर म्हणजेच मुंबईतली जागेची अडचण आणि जोडप्याची स्पेससाठीची धडपड यावरच बेतलेला मॉडर्न रिमेक म्हणता येईल. आजच्या काळात सहकुटुंब बघता येतील अशा चित्रपटांची वानवा असताना या चित्रपटाचं अतिशय साध्या सरळ पण मनाला भिडणाऱ्या पद्धतीनं केलेलं चित्रण एक वेगळीच अनुभूती देऊन जातं. पूर्वी चाळीत राहिलेल्यांना आपल्या आठवणींना उजाळा द्यायचा असल्यास वा चाळीतल्या जीवनशैलीसोबत काही काळ घालवायचा असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी एक गोड आणि सुखद अनुभव देऊन जातो. आजही आपण पाहतो की मुंबईत जागा मिळणं म्हणजे तारेवरची कसरत, परंतु प्रेम आणि आपुलकी हीच घराचा खरा पाया आहे हा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात अजरामर झालाय. यात जुन्या मुंबईची झलक आणि कौटुंबिक मूल्यांचा गोडवा अनुभवायला मिळतो हेच या चित्रपटाचं देखणेपण आहे. श्रोतेहो, याबरोबरच मी निकिता रसाळ आपला इथं निरोप घेते. पुन्हा भेटूयात एका नवीन चित्रपटासह. तोपर्यंत नमस्कार.
1: एक फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकलात, हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला.

शंभरांश एक मेगा हर्ट्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजतायत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला शैलेंद्र यांचं दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातलं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता दिल अपना और प्रीत बराई.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: कार्यक्रमात यानंतर किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट आहे दुनिया.

0: शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा, तर चित्रपट होता दुनिया.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: कार्यक्रमात आता ऐकूया देव.

सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं, स्वर होता लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट होता देवदास. कार्यक्रमात यानंतर नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं शकील बदायुनी यांचं गीत, स्वर मोहम्मद रफी यांचा आणि चित्रपट आहे आदमी.

आदमी या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं, तर स्वर होता मोहम्मद रफी यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जा निसार अख्तर यांचं छू मंतर या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात, संगीत ओ पी नय्यर यांचं.

0: ज छोड़ो ये फसाना।
1: ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं जा निसार अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा, तर चित्रपट होता छूमंतर. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया गीता दत्त आणि मुकेश यांच्या स्वरातलं केदार शर्मा यांचं गीत, संगीत रोशन यांचं आणि चित्रपट आहे बावरे नयन.
2: जो हमेशा मेरे ख्यालों में आता है और इससे मैं

रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं केदार शर्मा यांचं बावरे नयन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता गीता दत्त आणि मुकेश यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया धूल का फूल या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात, संगीत एन दत्ता यांचं.

आके मुझे लूट लो मेरे नजदीक आके कि मैं मौत से

एन दत्ता यांच्या संगीत नियोजनातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता धूल का फूल, तर स्वर होता लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचा. कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं दिल ही तो है या चित्रपटातलं गीत, संगीत रोशन यांचं.

रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा, तर चित्रपट होता दिल ही तो है. कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी आणि चित्रपट आहे मुनीमजी.

मुनीमजी या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं, तर स्वर होता किशोर कुमार यांचा. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनातलं शैलेंद्र यांचं गीत, स्वर लता मंगेशकर आणि मुकेश यांचा, आणि चित्रपट आहे अनाडी.

राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता किशोर कुमार आणि सुषमा श्रेष्ठ यांचा, तर चित्रपट होता आ गले लग जा. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया अनुरोध या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

किशोर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, तर चित्रपट होता अनुरोध. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला हिंदी बातम्या.